सुप्रभात श्रोते हो, एफ एम बँड 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 15 वैशाख, शके 1948, 5 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता आम्ही सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत मी पूजा बवले तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सनईच्या या मंगल साथीने.

श्रोते हो, उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर सादर केलेला राग गुजरी तोडी आपण ऐकत आहात. पहाटेचे 5:59 आणि 35 सेकंद झाले आहेत. यानंतर ठीक 6 हिंदी समाचार आणि त्यानंतर वंदनवार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
6: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदू काका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदू काका.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोते हो, आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जगभरात सर्वत्र. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत क्रिसेंट अमृत सरिता गीता.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 4917.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 10वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी, श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 10वा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे, हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखं करून असं म्हणतायत. गीताईमध्ये विनोबा लिहितात, मग त्या असं ऋषिकेश जणू हसत बोलिला, करिता असता शोक दोन्ही सैन्यात तो तसा. आपण पाहिलं की मी लढणार नाही हा आपला निर्णय अर्जुनाने श्रीकृष्णाला एकदम सांगून टाकला. जणू काही तो त्याचा अंतिम निर्णयच होता. सिदंती मम गात्राणी, म्हणजे माझी गात्र शिथिल झालेली आहेत असं सांगून त्याने आपलं गांडीव धनुष्य चक्क टाकून दिलंय. रथातल्या आसनावर तो मटकन खाली बसलाय. अर्जुनाची ही स्थिती खरोखरच केविलवाणी होती, नवे हास्यास्पद अशीच होती. ज्याच्या शौर्याचा डंका त्रैलोक्यात गाजत होता असा अर्जुन शोकाकुल झाला होता. एका सामान्य मनुष्याप्रमाणे अश्रू ढाळत होता. युधिष्ठिरासारखा तो कधीच मवाळ नव्हता किंवा भीमासारखा आक्रमकही नव्हता. आपल्या स्वभावसिद्ध क्षात्र धर्माचं आजपर्यंत स्थिर मनाने पालन करत आला होता. याआधीही धृतराष्ट्रपुत्रांनी पांडवांबरोबर आपलं शत्रुत्व उघडपणे दाखवलेलं होतं. अनेक वेळा कटकारस्थानं केली होती, युद्ध छेडली होती, परंतु आताचं युद्ध हे खरोखरच निर्णायक असंच ठरणार होतं. आणि अशा महत्वाच्या वेळी अर्जुन असा अयोग्य निर्णय घेत होता. अज्ञातवासात विराट राजाच्या गायी परत मिळवण्यासाठी त्याच्यावर अशाच एका युद्धाचा प्रसंग ओढवला होता. समोर त्याचे हेच सगळे आप्तजन गुरुजन होते, पण तेव्हा नाही त्याची गात्र शिथिल झाली, तेव्हा नाही तो असा शोकाकुल झाला. बृहन्नडेच्या रूपातही त्यांनी हे युद्ध एकट्याने जिंकलं होतं. इतकं सामर्थ्य त्याच्या अंगी होतं. आणि आता सैन्याच्या मध्यभागी उभा अर्जुन जणू काही त्याच्या द्विधा मनस्थितीचं प्रतीक बनला होता. लढावे की लढू नये अशा कात्रीत त्याचं मन अडकलेलं होतं. भोवतालच्या 18 अक्षौहिणी सैन्यामध्ये त्याला सगळेच जण त्याचेच स्वजन दिसत होते. सगळेच त्याचे सगळे सोरे वाटू लागले होते. या सगळ्यांच्याच हत्येचं पातक मला लागणार या विषादाने तो गलितगात्र झाला होता. त्याच्या विचारांचा परीघ खूप मर्यादित झाला होता. त्यामुळेच ऐन क्षणी तो युद्ध न करण्याच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचला होता. अर्जुनाचं हे असं वर्तन खरोखरच हास्यास्पद असंच होतं. शिष्य ते अहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, मी तुमचा शिष्य आहे, मला कल्याणकारक मार्ग दाखवा असं म्हणून तो श्रीकृष्णाला पुरता शरण गेला. एक शरणागत शिष्य स्वतःचा निर्णयही देत होता. भगवंतांच्या ओठावर किंचित स्मित उमटलं. युद्ध टाळण्याचे एका कमी प्रयत्न केले गेले होते, परंतु कशाला यश येतच नव्हतं ना, आणि म्हणूनच हा महायुद्धाचा प्रसंग येऊन ठेपला होता. हे सर्व जाणत असूनही प्रत्यक्ष रणभूमीवर मात्र अर्जुनाचं मन हे असं कच खाऊ लागलं होतं. इतका वेळ अर्जुनाचं बोलणं भगवंत ऐकत होते, आता ते काही सांगणार होते आणि शिष्य ऐकणार होता. युद्धाचं कथन करणाऱ्या संजयाने राजा धृतराष्ट्राला भारत असं संबोधून अर्जुनाबरोबरच भगवंतांचे बोल तुम्ही श्रवण करा असं जणू काही त्याला सुचवलं. काय होतं भगवंतांच्या त्या हास्यात? अर्जुनाच्या अशा वागण्याचं आश्चर्य तर नक्कीच होतं, परंतु त्याच्या केविलवाण्या अवस्थेचा उपहास नव्हता. मग आपल्या अवतार कार्यातील आज एक अतिशय महत्वाची कामगिरी पार पडणार आहे याचं समाधान होतं की त्यांनी जसं घडावं असं ठरवलं होतं तसं ते घडत होतं याची प्रसन्नता, की अर्जुनाबरोबरच अखिल मानवजातीला आश्वासित करणारी माया, काहीही असलं तरी त्या हास्याला गूढतेची एक किनार होती. ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृतासम दिव्य औषधी, वैद्य सूची निरवधी निदानींची, तैसे विवरतू असे श्री अनंतु, तया दोन्ही सैन्या आंतु, जयापरी पार्थो भ्रांती सांडी.

ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेचा कोपी थोकले स्नेह आधी। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, असाध्य रोग पाहून ज्याप्रमाणे वैद्य निर्वाणीच्या अमृततुल्य दिव्य औषधीची ताबडतोब योजना करतो, त्याचप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होते। श्रीकृष्णांनी तो हेतू मनात धरला, मग ते रागाने बोलायला लागले ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते। स्वामी चिन्मयानंद लिहितात, अशा प्रकारे मती गुंग झालेला आणि गोंधळलेला जीव अर्जुन जेव्हा भगवान श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा परमात्मा स्मितहास्य करून जीवाला त्याच्या अंतिम यशाची खात्री पटवून देतात। खरं पाहिलं तर आपल्या वनवासाच्या अंतिम लक्ष्याचं अर्जुनाला चांगलंच ज्ञान होतं। पाशुपतास्त्र, वारुणास्त्र, दंडास्त्र अशी अनेक अस्त्र त्यांनी भगवान शंकर, वरुण, इंद्र

मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होते. श्रीकृष्णांनी तो हेतू मनात धरला, मग ते रागाने बोलायला लागले, ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते. स्वामी चिन्मयानंद लिहितात, अशा प्रकारे मती गुंग झालेला आणि गोंधळलेला जीव अर्जुन जेव्हा भगवान श्रीकृष्णांना शरण जातो, तेव्हा परमात्मा स्मितहास्य करून जीवाला त्याच्या अंतिम यशाची खात्री पटवून देतात. खरं पाहिलं तर आपल्या वनवासाच्या अंतिम लक्ष्याचं अर्जुनाला चांगलंच ज्ञान होतं. पाशुपतास्त्र, वारुणास्त्र, दंडास्त्र अशी अनेक अस्त्र त्यांनी भगवान शंकर, वरुण, इंद्र, यम, कुबेर यांच्याकडून मिळवली होती. परंतु आपल्या आप्तेष्टांप्रती निर्माण झालेली करुणा त्याला मोहग्रस्त करत होती, सोडवणार होतं. हाच क्षण ठरला भगवद्गीतेचा जन्मक्षण. हे अमृत आपण सर्वांना हे असं ऐतच हाती आलं. अर्जुनाचा विषाद संपूर्ण विश्वाला कल्याणकारक ठरला. या श्लोकाचा आजच्या संदर्भात विचार करायचा झाला तर हे महत्वाचं की आपला गुरु हितचिंतक हा तुमच्या प्रश्नांनी विचारांनी व्यथित झालेला नाही, चिडलेला नाही, तो स्थिर आहे. त्याला आपल्या मानसिक स्थितीतून बाहेर काढण्याचा मार्ग माहिती आहे. तो आपल्या बाबतीत सकारात्मकच विचार करतोय. श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य गूढ आहे पण उत्सुकता वाढवणार आहे, आश्वासक आहे, आपल्याविषयी वाटणारा जिव्हाळा दाखवणार आहे. असा गुरु समोर असेल तर समर्पण करून ऐकण्याची तयारी किती महत्वाची हे आपल्याला हा श्लोक सांगतो.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 10वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण @pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. तसंच श्रोते हो, आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत.
1: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
0: श्रोते हो, सकाळचे 7 वाजलेत. यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम भुले बिसरे गीत, आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोते हो, सकाळचे 9:47 झाली आहेत, 7:09:47 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, सविता म्हस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल आसाममध्ये भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये TVKची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेस प्रणित UDFचा विजय, तर पुदुच्चेरीमध्ये स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा. पंढरपूर तीर्थक्षेत्र आणि PMRDच्या आराखड्यांना मान्यता. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल, केरळम, तमिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं प्रचंड बहुमत मिळवून इतिहास घडवला आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत 15 वर्ष सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं 206 जागा जिंकत निर्णायक बहुमत मिळवलं आहे, तर तृणमूल काँग्रेसनं 80 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 1 जागेवर विजय मिळाला. तृणमूल काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भवानीपूर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी सुमारे 15,000 मतांनी पराभव केला. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपनं 82 जागा जिंकल्या असून मित्रपक्ष आसाम गण परिषदेनं 10 जागा तर बोडोलँड पीपल्स फ्रंटनं देखील 10 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेस पक्षाला 19 जागांवर विजय मिळाला असून ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनं 2 जागा जिंकल्या आहेत. भाजप नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी जलुकबारी मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी बिदिशा नियोग यांचा पराभव केला. तमिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या TVK पक्षाला पदार्पणातच भरघोस मताधिक्य मिळालं आहे. TVKनं राज्यातील 234 मतदारसंघांपैकी 108 जागा जिंकल्या आहेत. द्रविड मुन्नेत्र कळगम अर्थात DMK पक्षाला 59 जागा मिळाल्या असून ADMK पक्षाला 47 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस पक्षाला केवळ 5 जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत विजयन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करावं अशी विनंती राज्यपालांनी त्यांना केली आहे. पुदुच्चेरीमध्ये 30 पैकी 18 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भक्कम बहुमत मिळालं आहे. NDAच्या घटक पक्षांपैकी ऑल इंडिया NR काँग्रेसनं 12 जागा तर भारतीय जनता पक्षानं 4 जागा जिंकल्या आहेत. इतर मित्रपक्ष ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम आणि लच्छिया जननायका कच्ची यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीनं 102 जागा जिंकून सत्तेत निर्णायक पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. राज्यात बारामती विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 2,18,969 मतांनी विजयी झाले आहेत. बारामतीकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले विजयी झाले असून त्यांनी

0: 1,38,929 मतांनी विजय मिळवला. अक्षय कर्डिले यांच्या विजयानंतर भाजपनं राहुरीत मोठा जल्लोष केला. 2026 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका कायम स्मरणात राहतील. भाजपच्या सुशासनाच्या राजकारणाचा विजय अर्थात जनशक्तीचा विजय झाला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या भरघोस यशाबद्दल त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे आभार मानले आहेत. पश्चिम बंगालमधील विजय हा केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित मोठा विजय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देशात होणारी घुसखोरी, दहशतवादी कारवाया आणि हल्ल्यांपासून देशाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं हा विजय महत्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. हा विजय देशातील प्रत्येक नागरिकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेल्या विश्वासाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाजपचं अभिनंदन केलं आहे. भाजप खासदार विनोद तावडे यांनीही पश्चिम बंगाल निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: श्रोतेहो, एक निवेदन. सध्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अचूक माहितीसाठी फक्त अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवूया. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू देखील नका. सरकारी यंत्रणेने घालून दिलेल्या नियमांचं आणि वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करूया. कोणत्याही प्रकारची संवेदनशील माहिती समाज माध्यमांवरून अग्रेषित करू नका. संयम बाळगूया, सतर्क राहूया.
0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4,150 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामं येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रालयात पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत दिले. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या टेकवारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात नागरिक केंद्रित प्रशासनाचा वेगवान आराखडा राबवला जात आहे. सर्वसामान्य माणूस हाच आपला विठ्ठल असून त्याच्या सेवेसाठीच टेकवारी आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मंत्रालयात आयोजित टेकवारी द्वितीय अंतर्गत महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: 1999 ते 2000 सालात प्रमोद महाजनांचं अतिशय प्रसिद्ध वाक्य होतं की साक्षरता म्हणजे ज्याला अक्षर वाचता येतं तो आताच्या जमान्यात साक्षर नाही, ज्याला इंटरनेट समजतं तो आताच्या जमान्यात साक्षर आहे. आता ही भूमिका बदललेली आहे. इंटरनेट जुनं झालेलं आहे. आता ज्याला AI समजतो, AI वापरता येतो तो साक्षर असं म्हणण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे. आणि म्हणून टेक्नॉलॉजी जर आपण वेळेवर एम्ब्रेस केली नाही तर टेक्नॉलॉजी आपल्यालाही ऑब्सोलीट ठरवते. आणि आज तर आपली कॉम्पिटिशन वासुदेवशी आहे. याचं कारण AI एजंट हे एफिशियंट आहेत, AI एजंट हे इक्विटी सांभाळणारे आहेत, AI एजंट सर्व भाषा बोलणारे आहेत, AI एजंट नॉन डिस्क्रिमिनेटरी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आपल्याला पुढच्या काळामध्ये स्पर्धा करायची आहे.
0: पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणानं संरचनात्मक आराखडा तयार करताना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी तसंच येत्या 6 महिन्यात हा आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत प्राधिकरणाच्या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिले. यावेळी PMRDA सन 2026-27 4,628 कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली. महिला आणि बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात एकंदर 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं. 3 मे रोजी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवण्यात आली. या कारवाईत नगर शहरात 3, अकोला, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, नेवासा आणि नगर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 असे एकंदर 9 बालविवाह थांबवण्यात आले. या मोहिमेत पोलीस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसंच चाइल्ड हेल्पलाईन कक्ष यांचा सक्रिय सहभाग होता. नागरिकांनी अशा घटनांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या टाकळी राजापूरमध्ये एका पशुपालक शेतकऱ्याच्या शेतातील जनावरांच्या गोठ्याला आग लागून 4 गायी होरपळून मृत्युमुखी पडल्या तर 1 म्हैस आणि 1 गाय गंभीररित्या भाजली आहे. पुण्यातील नसरापूर इथं चिमुकलीच्या बलात्कार हत्या प्रकरणी

0: आरोपी भीमा कांबळे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि राजकीय सामाजिक संघटनांच्या वतीनं काल नांदेडमध्ये करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची शिष्टमंडळानं भेट घेतली. योगासन भारतच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा निवड चाचणीत धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू हिंदवी चौरे आणि सतीश साबळे यांची भारतीय संघात निवड झाली आहे. 10 मे ते 2 जून दरम्यान अहमदाबादमध्ये योगासन अजिंक्यपद स्पर्धा होणार आहेत. रत्नागिरीत झालेल्या 72व्या राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत मानाचा भारत श्री किताब महाराष्ट्राच्या आझाद जैनवाल यानं पटकावला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज हवामान कोरडं राहील, तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, आसाममध्ये भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये TVK ची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेसप्रणित UDFचा विजय, तर पुदुच्चेरीमध्ये स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा. पंढरपूर तीर्थक्षेत्र आणि PMRDच्या आराखड्यांना मान्यता. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. तसंच तुम्ही आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र. सकाळचे 7:20 आणि 40 सेकंद झाली आहेत. यानंतर ऐकूया भुले बिसरे कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून झापते।
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो
2: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी।
1: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
3: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमासदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत।
1: आणि बाहेर पार्टी दिली आहे, झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून।
2: झाडाला वाचता येतं का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून।
3: काय होतं मग पुढे? अहो त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 7 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर। मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू। 101 उमासदन
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल। सकाळचे 7:30 आणि 30 सेकंद झाले आहेत। प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
5: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

मंडळी कैफी आझमी यांचे बोल, एस डी बर्मन यांचं संगीत आणि गीता दत्त यांच्या आवाजाने मुग्ध करणारं कागज के फूल या चित्रपटातलं हे गाणं. 1959 मध्ये प्रदर्शित झालेला कागज के फूल हा भारतातील पहिला सिनेमास्कोप होता. असं सांगतात की 1959 मध्ये काही चित्रपटगृहांमध्ये नवीन सिनेमास्कोप फॉर्मॅटसाठी प्रोजेक्टर असल्याने गुरुदत्त यांना हा संपूर्ण चित्रपट दोनदा शूट करावा लागला.

0: एकदा वाईड स्क्रीन सिनेमास्कोप फॉर्मॅटमध्ये आणि एकदा नियमित 35 mm फॉर्मॅटमध्ये. या चित्रपटात त्यांनी खूप पैसा, प्रेम आणि ऊर्जा गुंतवली होती. पण या चित्रपटाच्या व्यावसायिक अपयशानंतर मात्र गुरुदत्त खूपच निराश झाले आणि त्यांनी त्यानंतर त्यांच्या स्टुडिओतील सर्व चित्रपट अधिकृतपणे इतर दिग्दर्शकांनी दिग्दर्शित करावे असं सांगितलं. मंडळी, याच चित्रपटातलं अजून एक बहारदार गीत ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: टीव्हीवरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17, 9920 11 49 17.
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आपण बोलतोय कागज के फूल या चित्रपटाबद्दल. व्यावसायिकरित्या अपयशी ठरल्यानंतर सुद्धा कागज के फूल या चित्रपटाला 2 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. कॅमेरामन व्ही के मूर्ती यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी आणि एम आर आचरेकर यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी हे पुरस्कार मिळाले होते. 1959 त्याच्या थीममुळे लोकांना ओळखता न आलेला हा चित्रपट कागज के फूल 1980 पुन्हा एक कट क्लासिक म्हणून पुनर्जीवित करण्यात आला. आजही अनेक फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये हा चित्रपट अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आणि जाता जाता ऐकूयात कागज के फूल या चित्रपटातलं गीतकार कैफी आझमी यांचं, एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे अजरामर गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। FM बँड 101 MHz वर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे। आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र। सकाळचे 7:40 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ।
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
4: होऊ दे ना पूर्ण
3: आमचं बाळाचं स्वप्न।
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 8661976772।
3: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची। या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर चारुता।
5: नमस्कार।
3: आता अजून एक महत्वाचा प्रश्न असतो की बऱ्याच जोडप्यांना काही काही वेळा सायकल्स कराव्या लागतात आणि मग त्यांना पहिली सायकल सक्सेसफुल नाही झाली म्हणून दुसरी मग तिसरी अशी केली जाते, तर या कंडिशन मध्ये IVF च्या किती सायकल्स करता येतात याबद्दल सांगा।
5: माझं वैयक्तिक मत असं आहे की IVF च्या किती सायकल करता येतात याच्यापेक्षा पहिली सायकल सक्सेसफुल होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे। बेसिकली प्रेग्नन्सी राहणं ही खूप गुंतागुंतीची प्रोसिजर आहे। आपण IVF मध्ये स्त्रीबीज आणि पुरुष बीजांचं मिलन करून गर्भ बाहेर तयार करतोय, गर्भाशयाची तयारी करून तो गर्भ गर्भाशयात सोडतो आहे। मात्र आत सोडलेला गर्भ जो आहे आणि गर्भाशय याची एक नाळ जुळणं असं आपण मराठीत म्हणतो की त्याच्यावर जगाच्या पाठीवर कुठेच 100% अशी खात्रीशीर ट्रीटमेंट नाही। बेसिकली गर्भ जर चांगल्या क्वालिटीचा असेल आणि गर्भाशय आपण छान तयार केलं तर गर्भ गर्भाशयामध्ये रुजणं हे अपेक्षित असतं। आणि ह्या गोष्टी ज्या 100% आपल्या हातात नाही आहेत मात्र त्यासाठी प्रयत्न करणं 100% हे आपल्या हातात आहे। त्याच्यामुळे पहिलीच सायकल सक्सेसफुल करण्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे हे आपण बघणं गरजेचं आहे।
3: अगदी। श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो। यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ। संपर्क 8661976672, 8661976672, 8669167672। डॉक्टर चारुता, जसं तुम्ही म्हणालात की पहिलीच सायकल सक्सेसफुल कशी होईल हे बघणं गरजेचं, तर काय काय बघितलं पाहिजे मग यासाठी?
5: याच्या क्रायटेरियामध्ये नेहमी एज हे फार महत्वाचं असतं। त्याच्या व्यतिरिक्त वजन कसं आहे, लाईफस्टाईल थोडे मॉडिफिकेशन केले पाहिजे। आणि माझा असा जोडप्यांना सल्ला राहील की तुम्ही IVF म्हणजे काय, टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय हे समजून घ्या। तुमच्या ज्या काही शंका असतील त्या फर्टिलिटी स्पेशालिस्ट कडनं त्याचं शंकांचं निरसन करून घ्या आणि एका पॉझिटिव्ह ऍटिट्यूडनी या ट्रीटमेंटला सामोरे जा। तुमचे जे काही प्रश्न असतील ते वेळोवेळी त्यांना विचारा, सांगितलेल्या गोळ्यांच्या वेळा पाळा, इंजेक्शन जे असतात त्यांच्या वेळा पाळा आणि हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा निश्चितच याचा सक्सेस जास्त येतो। ह्याच्या जोडीला स्ट्रेस मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे। कोणताही स्ट्रेस, मग तो वैचारिक असो, भावनिक असो किंवा मानसिक असो, या सगळ्याचा हॉर्मोन्सवर परिणाम होतो स्पेशली फिमेल्समध्ये। आणि त्या सगळ्याचा इम्बॅलन्स झाला की कुठेतरी हे पाळीचे प्रॉब्लेम, वंध्यत्वाचे

0: प्रॉब्लेम किंवा वारंवार गर्भपात होणं हे दिसून येतं. त्याच्यामुळे आहार, व्यायाम, योग्य वेळेला औषधं आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या सगळ्यांची जर आपण चतुर्सूत्री नीट बांधली तर आपल्याला फर्स्ट सायकलमध्ये सक्सेस येण्याची शक्यता ही नेहमीच जास्त असते.
1: वा श्रोते हो, म्हणूनच अशाच या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीनी, सकारात्मक अप्रोचनी आणि अर्थातच अवेअरनेसमुळे वंध्यत्वावर मात करणं आता शक्य आहे. म्हणूनच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्यप्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 7:45 आणि 30 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्ही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
4: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय. अहो, 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवात होता ना.
5: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचे वांदे होते.
4: मग
5: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले, त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात, म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो, मलाही 100% गुण आला.
4: हो, तो तर दिसतोच. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो.
5: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल, माझा अनुभव आहे. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
4: काका, उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
5: हा घे नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59. सकाळीच जा आणि हो, त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: श्रोतेहो अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुणी यांचं. आणि या गीताबरोबरच आजचा जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: सकाळचे 7:50 आणि 44 सेकंद झाले आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत 2 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला PNG हिरा आहे सर्वांसाठी आणि त्यानंतर क्रिसेंट म्युच्युअल फंड.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो नमस्कार. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाची अर्थव्यवस्था स्थिर व्हायला लागली, भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि पुढच्या 2 दशकातच इथल्या लोकांचं जीवनमान उंचवायला सुरुवात झाली. जास्तीत जास्त रोजगार लोकांना मिळायला लागले आणि समृद्धी खूपशा प्रमाणात मध्यम वर्गाकडे पोहोचली. लोक मोठ्या प्रमाणात जीवनमान सुखी करणाऱ्या वस्तूंची खरेदी करायला लागले. मग ते झाल्यावर घरोघरी सोन्याच्या दागिन्यांबरोबर हिरे आणि इतर रत्नांची सुद्धा खरेदी व्हायला लागली. आता तर हिऱ्याचे दागिने घेणाऱ्यांची संख्या वाढतीये आणि आपल्या सर्वांना हिऱ्यांच्या दागिन्यांची ओळख व्हावी म्हणून सादर करत आहोत एक मालिका हिरा आहे सर्वांसाठी. PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आज आपण स्टुडिओमध्ये मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार.
3: मोडक साहेब, ग्राहक जेव्हा हिऱ्यांचे दागिने खरेदी करायला जातात तेव्हा खरं तर ग्राहकांच्या हेच लक्षात येत नाही की हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किमती कशा ठरतात.
5: हिऱ्याच्या दागिन्यांच्या किमतीमध्ये हिरा हा एक घटक आहे, कारण दागिना घडवायचं म्हटलं तर आपण हिरा डायरेक्टली काही अंगाला चिकटवू शकत नाही किंवा तो कुठेतरी इलॅस्टिकमध्ये वगैरे लावून वापरू शकत नाही. तो सोन्यामध्ये प्लॅटिनममध्ये मढवलेला असतो, म्हणजे आपण त्याला स्टडेड म्हणतो. तर तो वेगवेगळ्या प्रकारे स्टड करणं, त्याच्यात डिझाईन क्रिएट करणं, याच्यातून दागिने घडतात. आणि भारतीयांना जे हिऱ्याच्या दागिन्यांची आवड आहे ती डिझाईन सकट आहे, म्हणजे एक सिंगल खडा बसवलाय आणि तो घातलाय असं नसतं. अनेक छोटे छोटे हिरे एकत्रितपणे डिझाईन केले जातात, त्यातून पानं फुलं असेल, पक्षी असतील, निसर्गातल्या काही छटा असतील, तर त्या मढवल्या जातात त्याच्यामध्ये. ते वेगवेगळ्या आकाराचे हिरे असतात, त्या आकारानुसार त्याच्या किमती ठरत असतात. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर त्याच्यात सोनं किंवा प्लॅटिनम वापरलं जातं. तर सोन्याच्या प्लॅटिनमच्या किमती या धातूवर आहेत. जसं आता सोन्याची किंमत आपण विचार केला तर 18 कॅरेटची किंमत म्हणजे साधारणपणे 75% 24 कॅरेटच्या किमतीच्या. मग जर 24 कॅरेटची किंमत 120,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल तर त्याच्या 75% म्हणजे साधारणपणे 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅम ही 18 कॅरेटची किंमत असेल. तर ते 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅम सोनं किती त्यात लागलंय, हिरे किती किती साईजचे कशा प्रकारचे लागलेत, कारण त्याच्यामध्ये कट, क्लॅरिटी आणि

0: तर 18 कॅरेटची किंमत म्हणजे साधारणपणे 75% 24 कॅरेटच्या किमतीच्या. माझं जर 24 कॅरेटची किंमत 1,20,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल तर त्याच्या 75% म्हणजे साधारणपणे 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅम ही 18 कॅरेटची किंमत असेल. तर ते 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅम सोनं किती त्यात लागलंय, हिरे किती किती साईजचे कशा प्रकारचे लागलेत, कारण त्याच्यामध्ये कट, क्लॅरिटी आणि साईज याच्यावरती प्रत्येक हिऱ्याची किंमत ठरते. म्हणजे 1 कॅरेटचा समजा तुम्ही हिरा घेतला मोठा एखादा अंगठीत बसवायला, तर तो डी कलरचा चांगल्या कटचा चांगल्या क्लॅरिटीचा असेल तर त्याची किंमत वेगळी असेल. पण कॅरेट वाईज सेमच, पण तो कुठेतरी जीएच कलरचा असेल तर त्या दोनच्या किमतीमध्ये जमीन आसमानचा फरक पडतो. एवढंच नाही, 1-1 सेंटचे 100 हिरे एकत्र केले तर ते 1 कॅरेटच होतात. पण 1 कॅरेटचा 1 हिरा घेतला तर त्याची किंमत आणि 1-1 कॅरेटचे 100 हिरे म्हणून त्याला म्हटलेलं 1 कॅरेट तर त्या 1 कॅरेट 100 खड्यांची किंमत आणि 1 सिंगल 1 कॅरेटच्या हिऱ्याची किंमत ह्याच्यातही जमीन आसमानाचा फरक असतो. त्यामुळे हिऱ्याच्या दागिन्यांच्या ज्या किमती ठरतात त्या त्याच्यामध्ये बनवलेले हिरे कुठले आहेत, त्याचा रंग काय आहे, त्याची क्लॅरिटी काय आहे, त्याचे कट्स काय आहेत, ते काय साईजचे आहेत आणि त्याच्याबरोबर वापरलेले गेलेले जे धातू आहेत प्लॅटिनम असेल किंवा सोनं असेल तर ते किती वजनाचे वापरले गेलेत. आणि याच्यामध्ये तिसरा जो भाग येतो मेकिंग चार्ज. साधारण प्लेन गोल्ड ज्वेलरीचे जे काही मेकिंग चार्ज असतात ते साधारण दुप्पट तिप्पट प्रमाणामध्ये जास्त असतात. त्यामुळे किंमत 3 गोष्टींवरती ठरते, एक तर हिरा आणि मग हिऱ्यामध्ये कट, कलर, क्लॅरिटी आणि साईज, दुसरं धातू प्लॅटिनम का सोनं आणि तो किती प्युरिटीचं, त्यानुसार सोन्याच्या किंवा प्लॅटिनमच्या किमती तर सर्व जगच जाहीर असतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मेकिंग चार्ज. त्यामुळे किंमत ठरताना 3 गोष्टी असतात, हिऱ्याचा दागिना म्हणजे फक्त हिऱ्याची किंमत नसते.
1: मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किमती कशा ठरतात याची माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते, धन्यवाद.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन. म्युच्युअल

0: एम फ्यू रजिस्टर्ड क्रिसेंट म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड. कॉन्टैक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट योर लाइफ इनटू सेलिब्रेशन.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. त्यासाठीच आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: खरं तर आपण असं म्हणतो की इन्व्हेस्टर्स हे नेहमी गुंतवणुकीमध्ये नाविन्य शोधत असतात कारण त्यांना तीच इन्व्हेस्टमेंट करून बोर झालेलं असतं. तर इन्व्हेस्टमेंटमध्ये बोर्डम हे घालवलं पाहिजे आणि नवीन काहीतरी शोधलं पाहिजे का पेशन्स ठेवला पाहिजे?
2: अतिशय राईट प्रश्न आहे मॅडम. सो बेसिकली गुंतवणूक आपण जेव्हा विचार करतो ना तेव्हा ती रोमांचक नाहीये असा प्रथमता विचार केला पाहिजे. म्हणजे काय, आता हे आपल्या डेली रुटीनशी जर आपण जोडण्याचा प्रयत्न केला तर आपण रोज आमटी भात भाजी पोळी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. पण आता ते खाताना शरीरासाठी त्यातली मूल्य का महत्वाची आहेत आणि त्याचा शरीर हेल्दी राहण्याशी कसा संबंध आहे, त्यामुळे आपल्याला ते रुटीन फॉलो करणं गरजेचं असतं तर आपण हेल्दी राहू शकतो.
1: बरोबर.
2: जसं हे जीवनाचं जगण्याचं शरीराचं सूत्र आहे तसंच इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आपण जेव्हा विचार करतो आणि आपण बोर होतोय असं जेव्हा आपण विचार करतो की काय रुटीनमध्ये सारखं SIP करतोय, वर्षाला SIP

0: वाढवतोय आणि मग तीच इन्व्हेस्टमेंट तेच फंड, पण हे बोर झाल्यानंतरच मला त्याची फळं मिळणार आहेत. आपल्या घरात लहान मूल आहे बघा, त्याला आपण सांगत असतो अभ्यास कर रे बाबा, अभ्यास कर रे बाबा, मग त्याचं रुटीन बसतं, हळूहळू त्याला ती अभ्यासाची सवय लागते, वाचनाची गोडी लागते आणि त्याचं रूपांतर त्याच्या भविष्यातल्या करिअरच्या सक्सेसमध्ये दडलेलं असतं आणि त्यासाठी त्याला ते बोर व्हायला लागतं, ते रुटीन फॉलो करायला लागतं. सेम इन्व्हेस्टर्सच्या बाबतीत आहे, जेव्हा मी ते रुटीन फॉलो करणार आहे भले मी बोर होत असेल. आता यात रोमांच कुठे शोधायचं आहे तर शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म ह्याची डेफिनेशन जर मी डिफाईन केली तर कदाचित मला बोर होणार नाहीये. माझ्या वेळी म्हणजे ज्या गोल्सच्या संदर्भात मी गुंतवणूक केली आहे त्या त्या वेळी मला पैसे हे उपलब्ध असतील त्या पद्धतीने गुंतवणूक मला करता येणं शक्य आहे. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट पॅटर्न हा कितीही बोरिंग असला आणि बोर्डम वाटणारा असला तरी तो संयम कायम फॉलो करून त्यातला रोमांच शोधणं गरजेचं आहे जेव्हा बोर्डमचा विचार होतो तेव्हा.
1: अगदी खरंय. आणि म्हणूनच श्रोते हो, इन्व्हेस्टमेंट ही बोर जरी झाली तरी ती तशीच कंटिन्यू केली पाहिजे, त्यात पेशन्स ठेवले पाहिजेत, तरच तुम्हाला त्याची उत्तम फळं मिळू शकतील. असाच सल्ला उद्याही ऐकूयात, पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूया. गुड डे, बाय बाय.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: and we registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोतेहो, सकाळचे 8:01 झालेला आहे. जाणून घेऊया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, केरळम, तमिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं प्रचंड बहुमत मिळवून इतिहास घडवला आहे, तर आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपनं 82 जागा जिंकल्या आहेत. तमिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या TVK पक्षानं 108 जागा जिंकत पदार्पणातच भरघोस मताधिक्य मिळवलं आहे. पुदुच्चेरीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस बहुमत मिळालं असून केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीनं 102 जागा जिंकून सत्तेत निर्णायक पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. राज्यात बारामती आणि राहुरी मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि भाजपचे अक्षय कर्डिले विजयी झाले. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल मुंबईत राज्यातील प्रस्तावित हाय स्पीड राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा तसंच राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांवरील एकंदर 527 किलोमीटर लांबीच्या 9 BOT प्रकल्पांचा सखोल आढावा घेतला. रस्ते संपर्क अधिक सक्षम करणं, पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढवणं आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रकल्पांच्या नियोजन आणि अंमलबजावणी प्रक्रियेला गती देणं हा या बैठकीचा उद्देश होता. जपानच्या नवनियुक्त वाणिज्यदूत सातो हितोमी यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची काल मुंबईत लोकभवनात भेट घेतली. भेटीदरम्यान विद्यापीठ तसंच सांस्कृतिक स्तरावर सहकार्य वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. जपानी भाषेतील साहित्य मराठी भाषेत आणि मराठी साहित्य जपानी भाषेत भाषांतरित करण्याच्या कार्याला चालना देण्यात यावी असं सांगून उत्कृष्ट भाषांतरकारांना सुवर्णपदक देण्याची योजना राबवावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 2026-27 सुमारे 236 कोटी रुपयांच्या अंदाजित अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल

0: झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 8:04:17 झाली आहेत. प्रसारित करत आहोत
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
5: कार्यक्रमातली सुरुवातीची भक्तिरचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संत नारायण स्वामी यांच्या रचनेला संगीत बाळ बर्वे यांचं.

0: तुमच्या बचतीला द्या आता नवी उंची. लोकमान्य सोसायटी घेऊन आली आहे गुंतवणुकीची सुवर्ण संधी.
1: आता मिळवा गुंतवणुकीवर तब्बल 10.10% व्याज दर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
0: अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत, फक्त सभासदांकरता. नियम आणि अट लागू.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
0: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: नेहा काय झालं, इतकी चिंताग्रस्त काय आहेस?
3: अरे बाबांना मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला सांगितलंय डॉक्टरांनी, पण मी इकडे अमेरिकेत आणि दादा इंग्लंडला, मग बाबांची काळजी कोण घेणार?
2: अगं आपलं डॉक्टर दूध भाते नेत्रालय आहे ना, इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते, आणि हो गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत।
3: डॉक्टर दूध भाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड पुणे इथे।
2: संपर्क 0200 24 35 15 35।
4: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल,
5: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
4: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
5: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
4: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे। संपर्क 94 22 311 106।
6: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
7: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा
6: आहे। आहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र। हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर,
8: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड पुणे। फोन 88 84 94 22 22।
4: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार,
5: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार।
4: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी।
5: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याज दरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
4: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक,
5: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
9: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
10: हो मग,
9: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
10: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
9: का बरं?
10: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
9: पण कुठे?
10: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
9: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852।
11: कार्यक्रमात यानंतर ऐकूया रवींद्र भट यांची रचना आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत आहे सुधीर फडके यांचं।

0: काय झालं इतकी चिंताग्रस्त काय?
1: अरे बाबांना मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला सांगितलंय डॉक्टरांनी, पण मी इकडे अमेरिकेत आणि दादा इंग्लंडला, मग बाबांची काळजी कोण घेणार?
0: अगं आपलं डॉक्टर दूध भाते नेत्रालय आहे ना, इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते. आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत.
1: डॉक्टर दूध भाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे.
0: संपर्क 0204235315.
2: श्रीमन महागणाधिपतय नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
6: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. ही होती शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 8:19 आणि 35 सेकंद झाली आहेत आणि आपण ऐकत आहात लोकमान्य कॉपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत. कार्यक्रमातील यानंतरच्या गीतांचा आस्वाद आपण घेऊयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: तुमच्या बचतीला द्या आता नवी उंची. लोकमान्य सोसायटी घेऊन आली आहे गुंतवणुकीची सुवर्ण संधी.
2: आता मी वा गुंतवणुकीवर तब्बल 10.10% व्याज दर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत, फक्त सभासदांकरता. नियम आणि अट लागू.
3: अहो, बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
4: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
3: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
4: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
5: या उन्हाळ्यात सुट्टीला द्या एक नवा अर्थ. भेट द्या झपुर्झा आर्ट अँड कल्चर म्युझियम खडकवासला बॅकवॉटर्स कुडजे येथे. 7 एकरांवर पसरलेले हे सुंदर कॅम्पस, 10 पेक्षा जास्त गॅलरीज, जिथे बघायला मिळतील आपला वारसा सांगणारे दागिने, पैठण्यांचे वस्त्र दालन, पेंटिंग आणि दुर्मिळ अँटिक्सचा खजिना, मुलांसाठी खास वर्कशॉप, ऍक्टिव्हिटी झोन आणि लर्न विथ फन असा भरनाट अनुभव. निसर्गाच्या सान्निध्यात कला, इतिहास आणि संस्कृतीचा एक अनोखा प्रवास. या सुट्टीत भेट द्या झपुर्झाला.

0: आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17, 9920 114917.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया ग दी माडगुळकर यांची रचना प्रसाद सावकार यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलंय सुधीर फडके यांनी.

0: तुमच्या बचतीला द्या आता नवी उंची. लोकमान्य सोसायटी घेऊन आली आहे गुंतवणुकीची सुवर्ण संधी.
1: आता मिळवा गुंतवणुकीवर तब्बल 10.10% व्याज दर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
0: अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरता नियम आणि अट लागू.
2: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या. चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: कार्यक्रमात यानंतर गीता दत्त आणि सहकाऱ्यांच्या स्वरात एक पारंपरिक रचना.

0: गीता दत्त आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही होती एक पारंपरिक गीतरचना. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोते हो, आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जगभरात सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 8:30 आणि 10 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: EKYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स.
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत.
3: मग आता ही भीती घालूया.
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
4: 88 88 56 00 11.
5: द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमात मी पूजा बवले तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमात आपण गदिमांची अनेक प्रकारची गाणी रोज ऐकतोय. मानवी जीवनातील प्रत्येक भावभावना, नात्यातील वेगवेगळ्या छटा, नवरस यापैकी क्वचितच एखादी गोष्ट असेल ज्याला गदिमांच्या लेखणीचा स्पर्श झाला नाही. गीत रामायण, चित्रपट गीतं, भावगीतं, लावणी, अभंग, बालगीतं अशा प्रत्येक प्रकारात गदिमांची लेखणी अगदी सहज वावरते. ही अवीट गोडीची गाणी कितीही वेळा ऐकली तरी नव्याने उमगणारी. पण या सगळ्यात त्यांनी लिहिलेली स्त्रीगीतं मात्र कायमच मनाला भुरळ घालतात. त्यांच्या चित्रपट गीतांमधील नायिकांच्या भूमिकेत जेवढं वैविध्य आहे त्याहून जास्तच वैविध्य त्यांच्या गीतांमध्ये आहे. म्हणजे बघा ना, पडद्यावरचं स्त्रीपात्र पौराणिक असो, ऐतिहासिक किंवा आधुनिक, बायकांच्या पारंपरिक खेळातलं एखादा लोकगीताचा बाज असलेलं गाणं असो किंवा शृंगारिक लावणी, सात्विक वात्सल्य साकारणारी एखादी आई असो, खट्याळ खोडकर बहीण किंवा प्रेमळ पत्नी, गदिमांनी या सगळ्या भूमिकांसाठी लिहिलेली गाणी ऐकताना त्या त्या पात्राच्या मनीचेच भाव आपण ऐकतोय असंच वाटतं. इतकी ती चपखल आहेत. आजच्या कार्यक्रमात आस्वाद घेऊया अशाच काही गदिमा गीतांचा. कार्यक्रमात सुरुवातीला सांगती ऐका या चित्रपटातील मधुबाला जव्हेरी यांच्या स्वरातील गीत ऐकूया, ज्याला संगीत दिलंय वसंत पवार यांनी.

0: कार्यक्रमातील यानंतरची गीतं ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून झापते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो,
2: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
3: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
1: आणि बाहेर पार्टी दिली आहे, झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
2: झाडाला वाचता येतं का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
3: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर, आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमा सदन.
5: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
6: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
7: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 4917.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं अक्काच्या घरात.
4: या उन्हाळ्यात सुट्टीला द्या एक नवा अर्थ. भेट द्या झपुर्झा आर्ट अँड कल्चर म्युझियम, खडकवासला बॅकवॉटर्स कुडजे येथे. 7 एकरांवर पसरलेले हे सुंदर कॅम्पस, 10 पेक्षा जास्त गॅलरीज, जिथे बघायला मिळतील आपला वारसा सांगणारे दागिने, पैठण्यांचे वस्त्र दालन, पेंटिंग आणि दुर्मिळ अँटिक्सचा खजिना, मुलांसाठी खास वर्कशॉप, ऍक्टिव्हिटी झोन आणि लर्न विथ फन असा भरणाट अनुभव. निसर्गाच्या सान्निध्यात कला, इतिहास आणि संस्कृतीचा एक अनोखा प्रवास. या सुट्टीत भेट द्या झपुर्झाला.
5: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
6: हो आहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे.
5: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
7: डॉक्टर कांत्री यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88884922.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती। आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 9595924559।
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 9595924559।
2: इष्टदेवताभ्यो नमः।

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. हे होतं एकटी या चित्रपटातलं गदिमांचं गीत, ज्याला संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. कार्यक्रमातील यानंतरची गीतं एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120.

0: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय? अहो, 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवत होता ना?
1: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचेही वांदे होते.
0: मग
1: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले. त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात. म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
0: हो, तो तर दिसतोच. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो.
1: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
0: काका, उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
1: हा घे नंबर. सोपा आहे, 95 95 24 25 59. सकाळीच जा,

0: तिला स्कूटरवरून शाळेत सोडतात म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
1: हो तो तर दिसतोच आहे. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो.
0: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
1: काका उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
0: हा घे नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59. सकाळीच जा आणि हो त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, संपर्क 95-95-24-25-59.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून जुलै महिन्यात होणाऱ्या 12वीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 5 ते 15 मे पर्यंत नियमित शुल्कासह मंडळाच्या www.mahassessibord.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहेत. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघात संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी प्रशासनानं तत्काळ आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात असे निर्देश माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले. लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी ही सूचना केली. जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त पुण्यातील युवा संवाद सामाजिक संस्थेतर्फे 7 ते 9 मे दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. बालगंधर्व कलादालनात उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असून 42 देशातील 150 कलाकार यात सहभागी होणार आहेत. IPL क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं लखनौ सुपर जायंट्स संघाचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत लखनौ सुपर जायंट्स संघानं दिलेलं 229 धावांचं आव्हान मुंबई इंडियन्स संघानं 18 षटकं आणि 4 चेंडूत पूर्ण केलं. या विजयामुळे मुंबई इंडियन्स संघाच्या स्पर्धेत टिकून राहण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.

0: आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गदिमा गीत होतं प्रपंच या चित्रपटातलं, ज्याला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. 8:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 11वी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत पार पडली. नागपूर शहराभोवती बाह्यवळण रस्ता आणि त्यालगत 4 वाहतूक बेटं विकसित करणं, नवीन नागपूर अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक केंद्र विकसित करणं, तसंच या दोन्ही प्रकल्पांकरता हुडकोशी करार करणं आदी बाबींना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजुरी दिली.

0: Ampere Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Crescent
1: Mutual Fund गुंतवणुकी बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. तसंच श्रोते हो, आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जगभरात सर्वत्र. सकाळचे 9:01 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची काळजी आमची.
3: श्रोते हो, वैशाखाचं ऊन वाढतंय तशी जीवाची अगदी काहिली होतीये ना. साऱ्या सृष्टीला जणू आषाढ श्रावणाचे वेध लागलेत. उन्हाळ्यात तापमानाचा पारा चढायला लागला की आपण त्याची तुलना हमखास विदर्भ किंवा खान्देशातल्या तापमानाशी करतो. आणि गंमत पहा ना, अशा वातावरणात हिरव्या निसर्गाचं वर्णन करणाऱ्या पावसाच्या ज्या कविता मनाला विसावा देतात त्या कविता देणारे कवीही याच खान्देशातल्या मातीतले आहेत बरं का. त्यापैकीच एक निसर्ग कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवींच्या कवितांबद्दल आजच्या एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890 जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथं झाला. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी काव्यलेखनाला प्रारंभ केला. 1907 जळगावमध्ये भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनात त्यांच्या काव्यरचनेने प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष डॉ कान्होबा कीर्तिकर यांनी त्यांना बालकवी ही पदवी दिली. त्यानंतर ठोंबरे यांनी आपलं संपूर्ण काव्यलेखन याच नावाने केलं.

0: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल,
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
0: संपर्क 0206701900.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.
3: पहिल

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 4917.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
3: मग आता ही भीती घालूया.
0: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
0: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
0: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
0: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
0: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88-88-56-00-11.
0: 888-56-00-11.
4: बालकवींना चार भावंड होती. थोरली बहीण लक्ष्मीबाई भावे अर्थात जीजी, ज्यांच्यामुळे त्यांचा कवितेकडे ओढा वाढला. या बहिणीकडूनच संस्कृतचं प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर बालकवींनी स्वतःच्या बळावर संस्कृतमध्ये प्रभुत्व मिळवलं. पंडिती कविता आणि शाहिरी कविता यांचाही त्यांचा अभ्यास होता. शिक्षणासाठी काही काळ ते बडोद्याला होते तेव्हा त्यांचा संपर्क रेव्हरंट टिळकांशीही आला. लक्ष्मीबाई टिळकांनी तर त्यांच्यावर पुत्रवत प्रेम केलं. टिळकांच्या अहमदनगरच्या घरीही बालकवींचं काही काळ वास्तव्य होतं. या सर्वांमुळेच की काय, खानदेशी मातीत आयुष्य घालवूनही त्यांच्या काव्यावर अहिराणी भाषेचा प्रभाव आपल्याला दिसत नाही. बालकवींची कविता ही निसर्ग प्रतिमांच्या आसपासच फिरली, पण त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या आणि शब्दसंपदेच्या जोरावर निसर्गातील निरागसता कवितेत आणली. वरकरणी साधी सोपी शब्दरचना असणाऱ्या त्यांच्या कविता अर्थाच्या दृष्टीने कधीकधी वेगळाच संदेश देऊ पाहतात. अशीच एक साधी सोपी कविता, चिमणीचा घरटा. आपल्यापैकी काही जणांनी शालेय पाठ्यपुस्तकात ती नक्की वाचलेली असेल. ऐका हं. चिव चिव चिव रे तिकडे तू कोण रे, चिव चिव चिव रे तिकडे तू कोण रे, कावळे दादा कावळे दादा माझा घरटा नेलास बाबा. नाही ग बाई चिमूताई, तुझा घरटा कोण नाही. कपिला मावशी कपिला मावशी घरटे मोडून तू का जाशी. नाही ग बाई मोडीन कशी, मऊ गवत दिले तुशी. कोंबडीताई कोंबडीताई माझा घरटा पाहिलास बाई. नाही ग बाई मुळी नाही, तुझा माझा संबंध काही. आता बाई पाहू कुठे, जाऊ कुठे राहू कुठे. गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला. चिमणीला मग पोपट बोले, का ग तुझे डोळे ओले. काय सांगू बाबा तुला, माझा घरटा कोणी नेला. चिमुताई चिमुताई माझ्या पिंजऱ्यात येतेस बाई, पिंजरा किती छान माझा सगळा शीण जाई तुझा. जळो तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला, राहीन मी घरट्याविना. चिमणी उडून गेली राना, चिमणी उडून गेली राना. श्रोते हो, वरवर पाहता एका घरटं हरवलेल्या चिमणीचीही व्यथा वाटते, पण बालकवींनी ही कविता लिहिली तो पारतंत्र्याचा काळ, टिळक युगाची लाट, त्यांच्या दोन्ही भावांचा स्वातंत्र्य लढ्यातला सहभाग ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता जळो तुझा पिंजरा मेला त्याचे नाव नको मला, राहीन मी घरट्याविना चिमणी उडून गेली राना या ओळी आपल्याला काहीतरी निराळा संदेश देऊन जातात, नाही का. अशीच बालकवींची आणखी एक कविता. त्यांना चार भावंडं होती. आपल्या भावंडांप्रतीचा हळवा भाव त्यांच्या मनात असावा असं त्यांची कविता वाचताना जाणवतं. त्यांची माझा भाऊ ही कविता बघा ना. पाहत राहू गोजीराग माझा भाऊ, पाहत राहू गोजीराग माझा भाऊ, कधी हा हसतो कधी हा रडतो, हात पहा हा कसा हलवितो, घेतो काही टाकूनी देतो. का रे भाऊ तुझं कडेवरी का

0: गोजीरा ग माझा भाऊ पाहत राहू. हवी बाहुली सुरेख काही, लबाड काही बोलत नाही. हसता हसता कैसा पाही, गाणे भाऊ मी गोड तुला का गाऊ. पाहत राहू गोजीरा ग माझा भाऊ. कसा मला हा पाहून हसतो, कसे केस माझे केस कसे बघ धरतो. कसा मला हा पाहून हसतो, माझे केस कसे बघ धरतो. लागलीच मग सोडून देतो, चल रे भाऊ खेळाया आपण जाऊ. पाहत राहू गोजीरा ग माझा भाऊ. श्रोते हो, एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात आज आपण बोलतोय बालकवींच्या कवितांबद्दल. कार्यक्रमातील यानंतर त्यांच्या काही कविता आणि गीता ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 020-670-29100.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. श्रोते हो, बालकवी आणि त्यांच्या या काव्यपंक्ती हे एक अद्वैतच जणू. आपल्यापैकी कित्येकांना तर या संपूर्ण कविता आजही तोंडपाठ असतील याबद्दल मला खात्रीच आहे. त्यांच्या अशाच आणखी दोन लोकप्रिय काव्यरचनांचा आता आपण आस्वाद घेऊया.

0: तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे। फोन 93 56 360 175।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
6: 5 मे 1918 रोजी एका रेल्वे अपघातात वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी या निसर्ग कवीचा दुर्दैवी अंत झाला. परंतु आज शतकानंतरही त्यांची कविता तितकीच ताजीतवानी आहे आणि रसिकांना भरभरून आनंदही देत आहे. जेमतेम 10-12 वर्षांच्या काव्यलेखन काळात त्यांनी तब्बल 163 कविता लिहिल्या. त्यांच्या काव्यात निसर्ग ही संकल्पना मध्यवर्ती असली तरी रूढ अर्थाने

0: निसर्ग वर्णन हा त्यांच्या काव्याचा हेतू नव्हता. आनंद असो की उदासीनता, दोन्ही भावना त्यांनी आपल्या काव्यातून समर्थपणे मांडल्या. लौकिक अर्थाने त्यांचं आयुष्य जरी अल्प असलं तरी कार्यकर्तृत्व महान होतं. काही पळांच्या अवधीत त्याचा आढावा घेणं केवळ अशक्य. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या लेखणीला विनम्र अभिवादन करत मी पूजा बवले कार्यक्रमाची सांगता करते त्यांच्याच एका अजरामर कवितेने. कवितेचं शीर्षक आहे औदुंबर. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पाय वाट पांढरी तयातुनी अडवी तिडवी पडे हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे. झाकळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर झाकळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. श्रोते हो, केवळ चार कडव्यांच्या या काव्यात जन्म आणि मृत्यू यामधील जीवनाचं यथार्थ वर्णन बालकवींनी केलंय. खरं म्हणजे त्यांची आणखी एक रचना सादर करण्याचा मोह होतोय, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता त्याचा आस्वाद आपण घेऊया पुढच्या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमातून आता मी आपली रजा घेते.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची काळजी आमची.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 9:30 आणि 45 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत
2: पुणा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, आजच्या लाखात अशी लेखणी कार्यक्रमात आपण बालकवींच्या काही रचनांचा आत्ताच आस्वाद घेतलात. कार्यक्रम संपताना जे गीत ऐकवण्याचा मोह मला झाला होता त्या गीतानेच आजच्या मर्मबंधातली ठेव या नाट्यगीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. असं म्हणतात की ही बालकवींची अर्धवट राहिलेली रचना आहे, परंतु मत्स्यगंधा नाटकात आशालता वाबगावकर यांच्या स्वरात ती ऐकताना आपल्याला कुठेही न्यून जाणवत नाही. ऐकूया बालकवींची हीच रचना.

त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवींनी लिहिलेली ही रचना होती. आशालता वाबगावकर यांच्या स्वरात आपण ऐकलीत आणि नाटक होतं मत्स्यगंधा. श्रोतेहो, पुना आय केअर मर्मबंधातली ठेव ही या नाट्यगीताच्या कार्यक्रमातील यानंतरची गीतं आपण ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी एक व्यावसायिक विराम.

पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: है कार्ड टेलीलॉ के ऐप, वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। नव्या

0: रेडिओ आणि टीव्हीवरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917.
1: श्रोते हो, आज 5 मे ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातनाम गायक आणि मराठी संगीत नाटकांचे संगीतकार रामकृष्णबुवा वझे यांचा देखील आज स्मृतिदिन. कार्यक्रमात त्यानिमित्त ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेली काही नाट्यपद. सुरुवातीचं हे पद आहे वीर वामनराव जोशी यांनी लिहिलेलं. स्वर आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा आणि नाटक आहे रणदुंदुभी.

कार्यक्रमात यानंतर अलकनंदा वाडेकर यांच्या स्वरात मामा वारेरकर यांनी लिहिलेलं नाट्यपद. नाटक आहे सत्तेचे गुलाम आणि संगीत अर्थातच वझेबुवांचं.

0: कार्यक्रमातील यानंतरची नाट्यपदं ऐकूया, पण तत्पूर्वी आमच्या कार्यक्रमांविषयी.
1: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी मेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध.
2: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
1: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचत.
3: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते.
1: आणि विद्यागौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
4: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
1: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.
5: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधे

0: भार्गवराम अचरेकर यांच्या स्वरात ही होती मामा वरेरकर यांची रचना. नाटक होतं स्वयंसेवक.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
3: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
4: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात संन्यस्त खड्ग या नाटकातील शंकर बालाजी शास्त्री यांची वझेबुवांनी संगीतबद्ध केलेली ही रचना.

0: आशा भोसले यांच्या स्वरात ही होती शंकरराव बालाजी शास्त्री यांची पदरचना. संगीतबद्ध केली होती वझेभुवांनी आणि नाटक होतं संन्यस्त खड्ग.
1: दोन जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
2: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
1: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 वाजता सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात सखी विश्व.
0: श्रोतेहो, आणि याबरोबरच नाट्यगीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. आज ग्वाल्हेर घराण्याचे गायक आणि मराठी संगीत नाटकांचे संगीतकार रामकृष्णबुवा वझे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली काही नाट्यपदं या कार्यक्रमात आपण ऐकलीत.
3: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 9:58 आणि 5 सेकंद झाले आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य, अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: विविध भारती पुणे ठळक बातम्या. दोन भारतीय पत्रकारांना मानाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. आनंद आरके आणि सुपर्णा शर्मा असं त्यांचं नाव आहे. सायबर गुन्हेगारीबाबत त्यांनी केलेल्या वार्तांकनासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अनिरुद्ध घोषाल या हनोईमध्ये काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या पत्रकारालाही पुरस्कार मिळाला आहे. पत्रकारिता क्षेत्रामध्ये पुलित्झर पुरस्कार सर्वोच्च मानला जातो. आसाम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवामुळे त्या राज्यातले काँग्रेसचे प्रभारी जितेंद्र सिंह यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पुदुच्चेरीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळासाठीच्या प्रमुखाच्या निवडीसाठी पक्षानं पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. मनसुख मांडवीय आणि निर्मल सुराणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ व्यावसायिक विठ्ठल मणियार आणि ज्येष्ठ उद्योजक श्रीकृष्ण चितळे यांना नुमवी जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. कला दिग्दर्शक श्रीकांत घोंगडे, योगतज्ज्ञ डॉक्टर संप्रसाद विनोद, गायक संजीव अभ्यंकर यांना नुमवी रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी म्हणजे 9 मेला

0: नुमवी प्रशालेत संध्याकाळी 6 वाजता पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. अमेरिका इराण संघर्ष वाढल्यामुळे शेअर बाजारात त्याचा परिणाम झाला आहे. गुंतवणूकदारांनी विक्रीचा जोर वाढवल्यामुळं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स सकाळच्या सत्रात 248 अंशाने घसरून 77,032 अंशांपर्यंत गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 24,040 अंशांपर्यंत गेला होता. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोते हो, तसंच आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र. सकाळचे 10:58 झाले आहेत, सकाळचे 10:01:03 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया लंडन जॉईंट्स क्लिनिक.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
8: श्रोत्यांनो नमस्कार. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर आनंद जाधव सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार सर.
9: नमस्कार
8: सर. रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट किंवा रोबोटिक सर्जरीज आहेत त्या सगळ्याबद्दल तुम्ही खूप छान माहिती देत आहात. तुमच्याकडे विविध प्रकारचे पेशंट्स येत असतात, आपण त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. एका पेशंटचा असा प्रश्न आहे की 50 आधीच जर गुडघ्याची जीत झाली म्हणजे तरुण वयात, तर मग त्याला काय काय ट्रीटमेंट आहे?
9: तरुण वयामध्ये होणारा नी आर्थरायटिस हा एक वाढता प्रॉब्लेम होत आहे, कारण तरुण वयात पेशंट खूप ऍक्टिव्ह असतात. जर अशा पेशंटच्या गुडघ्याची झीज व्हायला लागली तर त्यांना वेदना होतात, सूज येते, खेळता येत नाही, ऍक्टिव्ह जीवनशैली जगता येत नाही. मग अशा पेशंटची आम्ही शारीरिक तपासणी करतो, त्यांच्या विशिष्ट पद्धतीने एक्सरेज काढतो, त्यांचे MRI केले जातात. मग त्याच्यावरती त्या आर्थरायटिसचं प्रमाण ठरवलं जातं, म्हणजे तो 25% झिजलाय, 50% झिजलाय, 75% झिजलाय, त्याप्रमाणे ठरवलं जातं. तर सुरुवातीला अशा पेशंटला गोळ्या औषधं दिले जातात, वेदनाशामक गोळ्या दिल्या जातात. त्यांना जीवनशैलीमध्ये काही बदल करायला सांगतात. उदाहरणार्थ खाली बसू नका, मांडी घालू नका, जिने चढू नका, सतत एका जागी खूप वेळ उभं राहू नका किंवा बसू नका. बरेच पेशंट नुसते एक्सरसाइजला चांगले रिस्पॉन्स करतात, त्याच्याने नाही फरक पडला तर मग पेशंटच्या आर्थरायटिसनुसार त्याच्या गुडघ्यामध्ये ल्युब्रिकेशनचं इंजेक्शन दिलं जाऊ शकतं. आणि अगदीच मेनिस्कस टेअर वगैरे असेल किंवा त्याच्या बोन मध्ये वक्रता असेल तर त्याला हाय टिबियल ऑस्टोटॉमी नावाचा एक प्रकार असो ती सर्जरी केली जाते. त्याच्यामध्ये झिजणाऱ्या भागाचं वजन न झिजणाऱ्या भागावर ट्रान्सफर होतो.
8: श्रोते हो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक संधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 9049050990. सर, तुम्ही सांगताय तरुण वयात जर अल्थ्रायटिस झाला, गुडघ्याची झीज झाली तर मग कशा प्रकारच्या ट्रीटमेंट दिल्या जातात, कारण आजकाल या समस्या जास्त दिसत आहेत.
9: आपण मगाशी बऱ्याचशा ट्रीटमेंट ऐकल्या. आता समजा पेशंट 50 पुढे असेल, त्याला पर्याय काय की सांधा वाचवायचा का बदलायचा जर त्याचा आर्थरायटिस ऍडव्हान्स असेल तर.
8: ओके.
9: तर जर खूप स्पोर्टी पेशंट असेल, त्याला अजूनही जीवनशैली चांगली जगायची असेल, तर मग अशा पेशंटला हाय टिबियल ऑस्टोटॉमी ज्याच्यामध्ये नडगीच्या हाडाला किंवा विशिष्ट पद्धतीने ब्रेक करून त्याला रिअलाइन केलं जातं.
8: ओके.
9: मग पेशंटच्या गुडघ्याच्या आतलं वजन हे बाहेरच्या बाजूला जातं, ज्याच्यामुळे त्याच्या वेदना कमी होतात आणि त्यामुळे तो ऍक्टिव्ह जीवनशैली जगू शकतो. पण जर झीज थोडी जास्त असेल आणि वेदना खूप असेल, कुठल्याही ट्रीटमेंटला साथ देत नसेल, तर हे कॅन्डिडेट्स पार्शियल नी रिप्लेसमेंट

0: योग्य ठरतात, ज्याच्यामध्ये छोट्या जखमेतनं फक्त गुडघ्याचा आतला हिस्सा हा बदलला जातो. संपूर्ण गुडघा बदलायची गरज लागत नाही.
1: ओके.
0: ही मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी असते, त्याचा रिस्पॉन्स फार चांगला असतो. पेशंट एका दिवसात घरी जाऊ शकतो आणि काही पेशंट टेनिस किंवा ऍक्टिव्ह स्पोर्ट्स करू शकतात. नुकतंच इटलीमध्ये झालेले ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एका ऍथलीटने पार्शल नी रिप्लेसमेंट सकट डाऊन हिल स्कीइंग मध्ये सहभाग घेतला.
1: आणि त्याचबरोबर व्यायाम कितपत करावा ह्याबद्दल थोडक्यात जाता जात.
0: व्यायाम अतिशय महत्वाचा आहे. व्यायाम केल्याने गुडघ्याचे स्नायू मजबूत होतात.
1: ओके.
0: तर इफेक्टिव्हली 30% गुडघ्याचा बोजा बायपास केला जातो. मांडीच्या आडात नडगीच्या आडामध्ये जातो. गुडघ्यावरचं ओझं कमी झालं तर पेशंटला बरं वाटायला लागतं. आणि व्यायाम करणाऱ्या पेशंटची मसल चांगले असतील, जर त्यांना भविष्यात ऑपरेशनची गरज लागली तर अशा पेशंटची रिकव्हरी फार पटकन होते.
1: ओके. श्रोते हो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक सांधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 904-905-0990. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात डॉक्टर आनंद जाधव यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
4: नमस्कार.
1: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
4: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
1: ओके.
4: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूपमध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
1: अच्छा.
4: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091 1800-267-8091 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
4: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा.
4: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा

0: अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: आपण सर नेहमीच इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलत असतो, पण आता हा जो सगळा सीझन आहे हा फिरण्याचा आहे, ट्रॅव्हल करण्याचा आहे. बरेच जण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतात, तर प्रवास आणि म्युच्युअल फंड यांची सांगड घालता येते का आणि ती कशा प्रकारे याबद्दल आज बोलूया.
2: नक्कीच घालता येते. बघा मॅडम, प्रवास आणि गुंतवणूक दोन्हीमध्ये साम्य आहे.
3: बर,
2: गोष्ट ही सारखी आहे. म्हणजे काय की प्रवासात आपल्याला नियोजन लागतं, इन्व्हेस्टमेंट मध्ये देखील आपल्याला नियोजन लागतं. जर नियोजन प्रवासाचं चुकलं तर आपली गाडी सुटणार आहे, ओके, किंवा आपल्याला हॉटेल्स महाग मिळणार आहे. तसंच गुंतवणुकीचं देखील आहे. जर आपण प्लॅनिंग केलं नाही, नियोजन केलं नाही, ओके, तर आपल्याला अडचण येणार आहे, किंवा आपल्याकडे तेवढा कॉर्पस जमा नसणार आहे, म्हणजेच आपण ट्रॅव्हल करू शकणार नाही आहोत. जर आपण ट्रॅव्हलसाठी आणि इन्व्हेस्टमेंट अशा दोन गोष्टींची सांगड घालतोय, तर काय गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि कसं ते सिस्टमॅटिकली फॉलो करणं गरजेचं आहे. तर एक, प्रवासाचं अंतर आणि फंडाची निवड.
3: ओके,
2: सो राईट फंड फॉर राईट डिस्टन्स असं आपण इथे म्हणू शकतो. जेव्हा आपल्याला ट्रॅव्हल आणि इन्व्हेस्टमेंट एकत्र जोडायचं
3: आहे,
2: जसं आपण प्रवासाच्या अंतरावरून वाहन निवडतो, तसंच आपल्याला म्युच्युअल फंड निवडायचं आहे ज्या ड्युरेशन नंतर आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे.
3: ओके,
2: म्हणजे लोकल ट्रिप जर करायची आहे, म्हणजे शॉर्ट टर्म असं आपण त्याला म्हणू शकतो. समजा जर आपल्याला काश्मीरला जायचंय, म्हणजे डोमेस्टिक टूर बद्दल आपण विचार करूयात, किंवा कोकणात जायचंय, तर डेट फंड किंवा लिक्विड फंड किंवा बॅलन्स फंड याचा विचार करायला हरकत नाही, जिथे कमी रिस्क आहे. ओके, तसंच आपल्याला परदेशी वारी करायची आहे, म्हणजे लॉंग टर्म 5 वर्षानंतर आपल्याला जायचंय, तर 5 ते 7 वर्षानंतर जर आपल्याला परदेशी वारी करायची आहे, युरोपला जायचंय, तर तिथे आपल्याला इक्विटी म्युच्युअल फंड निवडायला हरकत नाही. लांबच्या प्रवासासाठी जसं एक्सप्रेस ट्रेन लागते, किंवा मग

0: आपण इमिरेट्सचं प्लेन घेतो किंवा आणखीन चांगलं विमान निवडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपला प्रवासाचा आनंद ट्रॅव्हल हा सुखरूप होईल, आनंद द्विगुणित होईल. तसंच ती परदेशी वारी योग्य व्हायची असेल तर इक्विटी म्युच्युअल फंडाची निवड करणं जेव्हा 5-7 वर्षानंतरचं माझं ट्रॅव्हल प्लॅनिंग आहे तेव्हा मला विचार करता येईल. हे सगळं होलिस्टिकली एक.
1: सेकंड मुद्दा काय आहे याबद्दलही बोलूया. तत्पूर्वी श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. आणि सर, आपण बोलत होतो प्रवास आणि म्युच्युअल फंड यांची सांगड कशी घातली जाते याबद्दल. दुसरा मुद्दा
0: SIP म्हणजे आपला प्रवासाचा हप्ता कसा ठरवायचा आहे. समजा 2 वर्षांनी मला लडाखला जायचंय आणि खर्च 1,00,000 रुपये येणार आहे, तर एकदम 1,00,000 रुपये काढणं कठीण जातं. जर आपण आतापासूनच दरमहा 4,000 रुपये महिन्याची SIP सुरू केली तर प्रवासाच्या वेळेस बरोबर त्यात मिळणाऱ्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सह आपल्याकडे हवी तेवढी रक्कम ही तयार असते, म्हणजेच आपले 1,00,000 रुपये तयार झालेले असतात. यालाच आपण ट्रॅव्हल फंड असं देखील म्हणू शकतो जेव्हा आपण प्रवासाच्या हप्त्याचा विचार करतो. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा इथे प्रकर्षाने जो महत्वाचा आहे तो इन्फ्लेशन म्हणजे महागाई, पेट्रोलच्या वाढत्या किमती. आता युद्ध चालू आहे आणि क्रूड ऑइलचे भाव तर वाढतातच आहे. तर आज जो पॅकेज मला 50,000 मिळतोय, टुरिस्टचं पॅकेज ज्याला आपण म्हणतो, तो 5 वर्षांनी कदाचित 60-70,000 रुपयांना मिळेल किंवा 80,000 रुपयांना मिळेल. म्हणजे महागाई आपल्या प्रवासातील एक घाट आहे आणि या घाटात तुमची गाडी पैसे मागे पाडू शकते. म्हणूनच फक्त सेव्हिंग अकाउंटवर अवलंबून न राहता म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर कदाचित ती गुंतवणूक महागाईला हरवू शकते, इन्फ्लेशनला बीट करणारा रिटर्न आपल्याला मिळू शकतो.
1: श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता.
0: चौथा मुद्दा काय असू शकतो तर पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन. फिरायला गेल्यावर जसं आपण बॅगेत पावसाळी कपडे घेतो, थंडीचे कपडे घेतो, औषधं बरोबर ठेवतो, तसंच गुंतवणुकीत देखील वैविध्य हे ठेवणं, डायव्हर्सिफिकेशन ठेवणं गरजेचं आहे. काही पैसे सोन्यात सेफ्टीसाठी, काही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये, काही FD स्वरूपाच्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे. म्हणजे जसं कोकण ट्रीप 1 वर्षानंतर 50,000 तर 4,000 रुपयांची SIP, दुबई थायलंड 3 वर्षानंतर जायचं असेल तर साधारण अंदाजे खर्च 2,00,000 रुपये तर 4,700-5,000 रुपयांची SIP, युरोप किंवा US फिरायला जायचंय 7 वर्षानंतर तर 7,00,000 रुपये लागणार आहेत तर 5,300-6,000 रुपये महिन्याची SIP. तर असं व्हरायटी ऑफ प्लॅनिंग आपल्याला म्युच्युअल फंड आणि ट्रॅव्हल्सच्या आस्पेक्टने करता येऊ शकतं. पण इथे गुंतवणूकदारांचं वर्तन म्हणजे प्रवासात जसा ट्रॅफिक जॅम लागतो तसा शेअर बाजारात म्युच्युअल फंडात देखील करेक्शन, घसरण ही होऊ शकते. अशा वेळी आपण घाबरून न जाता, प्रवासात जर ट्रॅफिक जॅम लागला तर आपण बस सोडून जाणार आहोत का मॅडम? नाही, आपल्याला शांत बसणं अपेक्षित आहे. कारण जसं ट्रॅफिक सुटणार आहे हळूहळू आपण आपली बस पुढे जाणार आहे, तसंच तोच जॅम सुटला की मार्केट देखील वर जाणार आहे, आपली गुंतवणूक देखील वाढणार आहे. सो म्हणजेच आपल्याला योग्य वेळी योग्य फंडात SIP केली तर जगाची सफर करणं अजिबात कठीण नाही. फक्त आधी गुंतवणूक आणि मग खर्च, महिन्याचा पगार किंवा इन्कम आल्यानंतर प्रवासाची SIP बाजूला काढा आणि मग उरलेले पैसे खर्च करा.
1: किती छान भाषेमध्ये सर तुम्ही हे समजवून सांगितलेलं आहे आणि आता ते दिवस आहेत की ज्या वेळेला लोकांना फिरायला जायला आवडतंय, फिरण्यासाठी बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत, टूर कंपन्या आहेत, कस्टमाईज पद्धतीने ग्रुप ट्रॅव्हल सुद्धा लोक करू शकतात आणि हे सगळं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्थातच गरज लागते ती फायनान्शियल प्लॅनिंगची. म्हणूनच श्रोते हो, अशा प्रकारचं फायनान्शियल प्लॅनिंग म्युच्युअल

0: संस्थांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. त्याचबरोबर एसआयपी, एसडब्ल्यूपी, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी सुद्धा विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर सत्यन गुजर आपल्याशी गप्पा गोष्टी करायला येत असतात. मंडळी, डॉक्टर सत्यन गुजर हे एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि मुंबई आणि पुणे येथे गेली 20 वर्ष ते यशस्वी प्रॅक्टिस करत आहेत. मंडळी, ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट अंडर वन रूफ या धरतीखाली ओंकार आयुर्वेद या संस्थेची डॉक्टर गुजर यांनी स्थापना केली, जिथे आपल्याला सर्व आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म क्रिया पुरवल्या जातात. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातला प्रतिष्ठेचा समजला जाणारा आयुर्वेद क्षेत्रातला धन्वंतरी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. अवघड केसेस यशस्वीपणे हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुवर्ण संधी मिळाली आहे डॉक्टर गुजर यांचं मार्गदर्शन ऐकण्याची. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण किडनीवर असेल किंवा उंची वाढणं याच्यावर खूप छान माहिती दिली होती. या भागात आपला एक आणखी वेगळा विषय आहे आणि तो म्हणजे केस गळणं. सध्या केस गळण्याची समस्या खूप वाढलेली आहे. म्हणजे पूर्वी म्हातारं झालं की केस गळायचे, पण हल्ली तरुणपणापासून अगदी बालपणापासून सुद्धा केस वाढण्याची समस्या निर्माण होऊ लागलेली आहे. तर यावर डॉक्टर नेमका तुम्ही प्रकाश टाका की केस गळणं म्हणजे नेमकं काय आणि हा आजार म्हणता येईल का आपल्याला?
6: कसं आहे, काही शारीरिक आजार किंवा काही शारीरिक तक्रारी अशा असतात ज्या खूप सामान्य असतात, त्याच्यामुळे त्याच्याकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलं जातं. पण ही सामान्य असणारी तक्रार गंभीर कधी होते आपल्याला कळतच नाही. केस गळण्याचा प्रॉब्लेम प्रत्येकाने कधी ना कधीतरी सफर केलेला असतो, पण कधीतरी कळणारे केस ही गोष्ट वेगळी. 10-15 केस गळणं रोज ही नॅचरल गोष्ट आहे, कारण तो अस्थीचा हाडांचा मळ आहे, त्यामुळे तो मळ विसर्जित केला जाणार, त्याच्यामुळे केस गळणार. पण कधीतरी केस गळणं ही गोष्ट ठीक आहे, पण जेव्हा हे केस गळणं ही समस्या वाढत जाते, गंभीर बनत जाते आणि हळूहळू केस विरळ होत जाऊन टक्कल पडण्याची वेळ येते, त्याच्यामुळे केस गळणं ह्या तक्रारीकडे जर बरेच दिवस तो प्रॉब्लेम जाणवतो तर त्याच्याकडे गांभीर्याने पाहून लगेच उपचार करणं ही गोष्ट खूप आवश्यक असते. आयुर्वेदाने जे सप्तधातू सांगितलेले आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, इथला जो पाचवा धातू आहे अस्थि म्हणजे हाडं, ही शरीरात हाडं तयार होत असताना त्याचा मळ म्हणून केस तयार होत असतात, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे अस्थिचं पोषण व्यवस्थित होत राहणं, सप्तधातू चांगले तयार होत असेल, धातूंचं पोषण चांगलं होत असेल, हाडांचं पोषण चांगलं होत असेल, तर केसांची वाढ पण चांगल्या पद्धतीने होणार. आणि हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. सध्या तर इतकं फास्ट फूडचा जमाना आहे, बाहेरचं खाणं इतक्या जास्त प्रमाणात होत असतं, कॉम्पिटिशन इतके जास्त वाढलेलं आहे की त्या रेसमध्ये स्वतःला टिकवण्यासाठी लोकांचं स्वतःच्या शरीराकडे लक्ष नसतं तर केसांच्या आरोग्याकडे कोण बघणार? लहान वयामध्ये ब्लड प्रेशर, मधुमेहासारखे आजार होत आहेत. इतकं दुर्लक्ष करिअरमुळे, इतकं शरीराकडे दुर्लक्ष होतं तर

0: केसांकडे दुर्लक्ष होणे ही गोष्ट खूप स्वाभाविक आहे, पण आपली जी लाईफस्टाईल आहे, आपली ज्या चुकीच्या आहाराच्या सवयी आहेत, आंबट आंबवलेले पदार्थ जास्त होत आहेत, सोडा टाकलेल्या गोष्टी जास्त होत आहेत, बेकरीचे पदार्थ जास्त होत आहेत, मसालेदार मांसाहार नॉनव्हेज जास्त प्रमाणात केला जातोय, चमचमीत खाल्लं जात आहे, करिअरमुळे रात्री जागरण जास्त आहे, शिफ्ट ड्युटीज ज्यांच्या असतात रात्रभर जागावं लागतं, आणि सध्याच्या जनरेशनमध्ये तर 1-2 पर्यंत जागणे ही खूप कॉमनली गोष्ट झाली आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या धातूंवर होत असतो, तुमच्या हाडांवर होत असतो. सार अस्थिधातूच तयार झाले नाही तर त्यावेळेला तयार होणारे केस सुद्धा कसे व्यवस्थित तयार होणार, मग ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून केसांच्या वाढीवर, केसांच्या आरोग्यावर होत असतो, आणि त्यामुळे केस गळणे ही गोष्ट समस्या सुरू व्हायला सुरुवात होत असते. आपण सध्या बघतोय व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी कॉमन आहे, कॅल्शियम डिफिशियन्सी कॉमन आहे, काही काहींचं तब्येत सुधारत नाही, वजन वाढत नाही, तसाच परिणाम हळूहळू केसांवर पण होत असतो, कारण आहार व्यवस्थित नाहीये. बऱ्याच जणांमध्ये सूक्ष्म पचन व्यवस्थित नसणं, घेतलेल्या आहाराचं पचन होऊन शरीर घटकात रुपांतर होत नाही, त्यामुळे शरीराला आवश्यक असणारं न्यूट्रिशन व्यवस्थित मिळत नाही, तसं केसांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहारातून मिळत नाहीत, त्यामुळे केस पातळ व्हायला लागतात आणि केस गळायला सुरुवात होत असते. थायरॉइडच्या पेशंटमध्ये केस गळणे ही प्रामुख्याने समस्या दिसत असते, आणि अशा पेशंटमध्ये तुम्ही केस वाढण्यासाठी किती औषध उपचार केले तरी उपयोग होत नाही, कारण थायरॉइडमध्ये काय बदल झालेत आणि त्याचा परिणाम केसांवर होतोय, तर ते झालेले बदल, थायरॉइडचा प्रॉब्लेम जोपर्यंत तुम्ही कमी करत नाही तोपर्यंत केस गळणं कमी होत नाही. कितीतरी पेशंटमध्ये असं दिसून येतं कॉमनली की ज्यांना डेंग्यू होऊन गेलेला आहे, ज्यांना चिकनगुन्या होऊन गेलाय, ज्यांना तापासाठी बरेच दिवस ऍडमिट करावं लागलंय, ज्यांना हाडी ताप आहे, जीर्ण ज्वर आहे, अशा पेशंटमध्ये त्या डेंग्यूचा किंवा त्या आजाराचा साईड इफेक्ट म्हणून नंतर केस गळायला लागतात.
1: आणि सध्याचा कोविड
0: तिथे अजून पुढची गोष्ट महत्वाची आहेच, ज्यांना डेंग्यू आहे किंवा ज्यांना टायफॉइड होऊन गेलाय, जनरली 25-30 वय आहे, आधी केस गळत नव्हते, पण 2-3 वेळा टायफॉइड होऊन गेल्यानंतर केस गळतात, ते इतक्या कॉमनली दिसत असतं. आणि सगळ्यात प्रामुख्याने आता आम्ही कोविडमध्ये कितीतरी पेशंट कोविड होऊन गेल्यानंतर 2-3 महिन्यांनी प्रचंड प्रमाणात केस गळतात म्हणून येत असतात, एवढं जास्त प्रमाण त्यांचं वाढलेलं आहे. मग वय ही गोष्ट विषयच येत नाही, म्हणजे मे बी कोविड ह्या व्हायरल इन्फेक्शनचा होणारा परिणाम असू देत किंवा त्यावेळेला दिल्या गेलेल्या औषधांचा परिणाम असू देत, पण त्या विषाक्ततेचा जो परिणाम होतो त्याच्यामुळे केसांचे रूट्स पातळ होतात आणि प्रचंड प्रमाणात, तुम्ही विचार करू शकत नाही, 8-10 दिवसात इतक्या प्रमाणात केस जातात आणि ती खूप गंभीर समस्या होऊन जात असते. त्यामुळे केस गळतात ते कशामुळे गळतात ही गोष्ट ह्यामध्ये खूप महत्वाची असते.
1: तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता, आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83-90-90-20-45 83-90-20-45 83-90-90-20-45. आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. तर डॉक्टर, आता तुम्ही केस गळतात कशामुळे ह्याच्याबद्दलची खूप चांगली कारणं सांगितली, तर आता ह्याच्यावर मग उपचार आहेत का? असेच गळत राहिलेले पाहत राहायचे नाही तर लोकांनी
0: कसं आहे, काय होतं, केस गळतात त्यामुळे वेगवेगळी तेलं लावणं, औषधयुक्त तेल लावणं, बाह्य उपचार केले जातात. पण आता आपण बघितले की केस गळण्याची वेगवेगळी कारणं आहेत, तर केस नक्की कशामुळे गळतात ही गोष्ट बघणं खूप गरजेचं आहे, केस गळण्यामागचं निदान होणं खूप गरजेचं आहे, आणि त्याच्यानुसार मग त्याच्यावर ट्रीटमेंट होऊ शकते. तुमचं हिमोग्लोबिनच खूप कमी आहे, पांडूसारखा आजार आहे, मग स्वाभाविक आहे तिथं सगळ्याच धातूंमध्ये शैथिल्य येतं, केसांचं पोषण तरी कसं होणार, तुमचं पचनच व्यवस्थित नाही आहे, सूक्ष्म पचन व्यवस्थित नाही आहे, शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी तयार होत नाहीत, केसांचं पोषण व्यवस्थित होणार नाही, B12 डिफिशियन्सी आहे त्याच्यामुळे केस गळत आहे, तर तुम्हाला त्यानुसार उपचार करणं गरजेचं आहे. कसं आहे, विहिरीमधलं पाणी तुमचं कमी झालेलं असेल, तिथले जिवंत झरेच जर काम करत नसतील, विहिरीतलं पाणी कमी म्हणून तुम्ही बाहेरनं किती आणून टँकरने पाणी ओतलं तरी ती विहीर भरून येणार आहे का? ते पाणी संपणारच आहे. तसं व्हिटॅमिन डिफिशियन्सी आहे म्हणून आपण बाहेरून किती व्हिटॅमिन B12च्या गोळ्या घ्या, कॅल्शियमच्या गोळ्या घ्या, पण शरीरातच ते तयार होत नाहीये, ऍब्सॉर्ब होत नाहीये, तर बाहेरून तुम्ही किती देणार? ते शरीरात कसं तयार होईल हे बघणं गरजेचं आहे, कारण त्याचा परिणाम शरीराच्या इतर गोष्टींवर होतोय. तुम्हाला थायरॉइड झाले म्हणून केस गळत आहेत, मग तुम्हाला थायरॉइडसाठी ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. जीर्ण ज्वर आहे, जुना ताप आहे, डेंग्यू होऊन गेलाय, टायफॉइड आहे, ते तिथं ज्वराची चिकित्सा केसांसाठी केली पाहिजे. तो जीर्ण ज्वर हाडी ताप ज्यावेळेला कमी होईल त्यावेळेला हाडांचा मळ म्हणून जे केस तयार होत आहेत ते व्यवस्थित तयार व्हायला सुरुवात होतील. त्याचा जर हाडांवर तो परिणाम राहिलाच तापाचा, तर केस व्यवस्थित तयार होणारच नाहीत, तर तिथे उपचार होणं गरजेचं आहे. कोविड तुम्हाला होऊन गेलेला आहे त्याच्यामुळे इतके प्रचंड केस गळत आहेत, तर त्या कोविडचा शरीरावर जो परिणाम झालेला आहे तो नलिफाय करणं गरजेचं आहे, तर तुमचे केस गळणं कमी होणार आहे. बऱ्याच जणांमध्ये पित्त खूप वाढतं, ज्यांना खूप पित्त आहे, केस गळणाऱ्या समस्या ज्यांच्यामध्ये असतात असे 70% लोक हे पित्त प्रकृतीचे असतात. खूप पित्त वाढल्यामुळे ते केसांच्या मुळाशी येतात, त्यामुळे केसांची मुळे पातळ होतात आणि केस गळतात. ते तिथे विरेचनाचा उपयोग खूप चांगला आहे, तिथे शिरोधारेचा उपयोग खूप चांगला आहे, त्वचा विकार आहेत, नको असणाऱ्या

0: टॉक्सिन्स रक्तातून केसांच्या मुळाच्या साठून राहतात म्हणून केस गळतात. तर तिथे तुम्हाला शिरोधाऱ्याचा उपयोग खूप चांगला आहे. मग तिथे त्वचा विकारांप्रमाणे आपल्याला उपचार करणं खूप गरजेचं असतं. सो एकंदर ज्या वेळेला आपण केसांचा विचार करत असतो त्यावेळेला त्याच्या मागची कारणं काय आहेत त्या पद्धतीने विचार करणं. मग औषधांनी सिद्ध केलेली तेलं लावणं केसांच्या वाढीसाठी तेल ही गोष्ट महत्वाचीच असते. रोज लावणं आवश्यकच आहे. बरीच मुलं सध्या केसांना तेल लावणं ही गोष्ट करतच नाहीत, आवडत नाही म्हणून असू देत किंवा त्यांनी त्रास होतो म्हणून महिना महिना तेल लावत नाही. त्यामुळे स्वाभाविक केसांच्या मुळे पातळ होतात, नको असणाऱ्या गोष्टी केसांचे तेवून साठून राहतात आणि त्याच्यामुळे केस गळतात. सो औषधांनी सिद्ध तेल लावणं, नस्य चिकित्सा म्हणून महत्वाच्या चिकित्सा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. औषधयुक्त तेलांचं नाकामध्ये थेंब टाकणं, नस्य करणं, ह्याच्यामुळे केसांचे मुळे घट्ट होतात आणि मग केस गळणं ही थांबत जातं. त्यामुळे केस गळणं या समस्येकडे तात्पुरती कुठली तरी तेलं लावली आहेत, आपण कोणते तरी ऍडव्हर्टाईज बघितले, बाजारातले तेलं लावले आहेत, काहीही उपयोग नाही. नक्की निदानाचा विचार करून रुग्णानुसार, रुग्णाच्या प्रकृतीनुसार, त्याच्या कारणानुसार उपचार होणं गरजेचं आहे. तर केस गळणं तुम्ही थांबून पुढे टक्कल पडणं यासारख्या गंभीर समस्येकडे न जाता या आजारातून पूर्ण बाहेर पडू शकता.
1: बरोबर. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045, आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. पुढच्या भागात श्रोते हो, आपण आणखी एका वेगळ्या विषयावरची माहिती डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: क्लीन।
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98 22 19 13 20 9822191320।
2: बापूस सर्व्हिसेस हायजीन।
3: श्रोत्याहो नमस्कार। मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्या सोबत आहेत बापूस सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर। आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार सर।
4: नमस्कार
3: सर। आपण बघतोय की एकूणच पाणी साठवण्याची जी जागा आहे ती स्वच्छ असणं आरोग्याच्या दृष्टीनं किती गरजेचं आहे आणि मग त्यासाठी काय काय करता येऊ शकतं याबद्दल तुम्ही सांगताय। या अनुषंगानंच उन्हाळा हिवाळा पावसाळा अशा सर्व वेळेंना आपण ही काळजी कशी घ्यायची याबद्दल तुमच्याकडून ऐकायचंय।
4: आपण बऱ्याच वेळा विचार करतो की जसं आपल्या शरीराला वेगळ्या ऋतूमध्ये वेगळ्या उपचाराची गरज पडते तसं हे पाणी सुद्धा जेव्हा येतं तर ते वेगळ्या क्वालिटीचं पाणी आपल्याला येतं। तर ते क्वालिटीचं जेव्हा पाणी येतं तर ती चांगली वाईट जे काय असेल ती क्वालिटी त्या पाण्यामुळे आपली टाकी स्वच्छ होते। त्यामुळे त्या त्या ऋतुमानामध्ये आपल्याला त्या टाक्या स्वच्छ करण्याची गरज पडते। म्हणजे तुम्ही बघितलं की आधीचा उन्हाळा आणि आताचा उन्हाळा किंवा आधीचा पावसाळा आताचा पावसाळा याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे। म्हणजे तुम्ही बघितलं की पावसाळा हा आपल्या इथे वाढलेला आहे, उन्हाळा हा तीव्र झालेला
3: आहे,
4: त्याच्यामध्ये त्याचे जे काही आरोग्य परिणाम आहेत ते पण तसेच आहेत। त्यामुळे ते जर परिणाम तसे असतील तर स्वाभाविकरित्या त्याचा पाण्यावरती परिणाम आणि त्या टाकीवरती परिणाम हे सुद्धा तसेच असणार आहेत। तर त्याची काळजी आपण घेऊ शकतो का तर आपण ते मेंटेन करू शकतो आणि आपण ते स्वच्छ ठेवू शकतो। हे आपल्या हातात आहे। पाणी कुठूनही येत आहे कसंही येत आहे हे जरी आपल्या हातात नसेल तरी त्याची जी स्वच्छता जी आहे ठेवायची आपण जे कुठे ठेवतो साठवतो ते नक्कीच आपल्या हातात आहे।
3: बरोबर।
4: तर ते आपण जर मेंटेन करू शकलो तर आपल्याला जर उपयोग होऊ शकतो। मुख्य म्हणजे कसं लहान मुलं असतात घरामध्ये, वयस्कर लोक असतात घरामध्ये, तर हे जे काही पाणी येतं ते कुठलं का असे ना पण निदान आपली ठेवण्याची जागा ती स्वच्छ असेल का नाही ते हे आपल्या हातात आहे। तर मी लोकांना तेच म्हणत असतो की जे हातात आहे तिथे लक्ष केंद्रित करूया, ते मेंटेन करूया आणि आपण ते मेंटेन केलं की त्याचा आपला उपयोग होऊ शकतो। याच्याकरता स्वच्छता गरजेची आहे। तर कुठल्या काय तर चांगल्या एजन्सीज आहेत की जे हे करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची काम सेवक वर्ग जो आहे किंवा त्यांचा जो काही माणूस आहे तो तितका स्वच्छ आहे का नाही हे सुद्धा एजन्सीची नावं आहेत की जे हे माणसं देऊ शकतात। बऱ्याच वेळा अनस्किल्ड माणसं आपण आणतो किंवा आपण आणली समजा तर त्यांनी जी स्वच्छता आपल्याला पाहिजे की जे पाणी आपण पितो दैनंदिन कधी कधी ते अशी वेळ येते की आपल्याला ते प्यायची पण गरज पडते। तर ते पाणी पित असताना त्या माणसं

0: जी येतात तर ती त्या दर्जेची आहेत का, त्या स्टँडर्डची आहेत का, त्यांना हे सगळं माहितीये का, तर तेच आपण नियुक्त केलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: नाही
0: तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण म्हणतो आता करायचं आणि एकदम फोन आला आणि आपण कोणाशी बोललं तर असं होतं की तो माणूस स्वतः त्या की त्या कॅटेगरीमध्ये बसतोय का की तो ते करू शकतो, इथून सुरुवात असते त्याच्यामध्ये. आणि हे कसं व्हॉलंटरी जॉब असतो, कोण बघणार काय करणार त्याच्यामध्ये, हा सगळा जो खटाडोबा आहे त्याच्याकरता चांगल्या एजन्सीज आहेत की जे तुम्ही सांगितलं की त्याप्रमाणे ते येतील आणि काम करून जातील.
2: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com.
0: दोन प्रकारे स्वच्छता असतात, एक तर मॅन्युअल असतं आणि एक मेकॅनिकल असतं. आता बऱ्याच लोकांना काय होतं की त्याच्याबद्दलची चिकित्सा अशी असते की मॅन्युअल हे तितकं व्यवस्थित आहे का नाही वगैरे. तर मला मागच्या वेळेस आपण जसं म्हणलं होतं की मॅन्युअल स्वच्छता का, की टाक्या जर जुन्या असतील या अतिशय छोट्या असतील तर तिथे ही स्वच्छता का, तर तिथं तो व्यक्ती कस्टमाइज अप्रोच ठेवू शकतो स्वच्छ करताना. पण ते तुम्ही जर त्याला मेकॅनिक्स दिलं तर त्या छोट्याक्या कधी कधी फुटू शकतात, वॉटरप्रूफिंगला येऊ शकतात. हे सगळे त्यातले डिसएडवांटेज आहेत. म्हणून मी म्हणतो की ज्या कुठल्या स्वच्छता आहेत ना, तर या प्रकारच्या स्वच्छता आपण जेव्हा घेतो, काय पैसे दिले ना की तुम्हाला ती त्या प्रकारची स्वच्छता मिळते हे जरी आपण अग्री केलं तरी आपली गरज काय आहे, आपल्याला कोण सांगणार ती आपली गरज आहे, तर त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स त्यांचा अनुभव असताना तीच व्यक्ती सांगू शकते की किंवा त्यांनी जर ते काम पाहिलं असेल तर ते सांगू शकतात की आपल्या टाकीला कुठल्या गरजेची स्वच्छता अपेक्षित आहे म्हणून.
1: अच्छा,
0: हे स्वतःच खरं आहे. म्हणजे जसं म्हणतो की जितके माणसं तितक्या प्रकृती तसं जितक्या टाक्या तितक्या त्यांच्या
1: सर्व्हिसेस
0: विषय वेगवेगळे त्याच्यामध्ये. असं होत नाही की आपण एका मेकॅनाइज क्लिनची गरज आहे आणि आपण मॅन्युअल करतोय किंवा मॅन्युअलची गरज आपण मेकॅनाइज करतोय. असं ह्या ज्या गरजा आहेत ना, या अनुभवी चांगल्या असणाऱ्या संस्थाच तुम्हाला सांगू शकतात. अन्यथा काय होणार की तुम्ही म्हणताय की करायचंय आणि तिथे नंतर मग 4 महिन्यानंतर वॉटरप्रूफिंगची गरज पडली तर मग कळत नाही की अरे आपण आपल्या टाकीची तशी परिस्थिती होती का, कोणत्या एजन्सीने तसे कारभार केलेला आहे बसून आणि आपल्याला आता भरपाई द्यायला लागतीये. हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
1: बरोबर, म्हणजे काळजी पण घेतली पाहिजे की आपण काम कोणाकडनं करून घेतोय याची खातरजमा केली पाहिजे.
2: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com.
1: संदीप सर, तुम्ही सांगताय आम्हाला की कशा पद्धतीनं ही कामं सगळी करून जे देतात त्या एजन्सीजकडे कसं बघितलं पाहिजे किंवा कुणाला बोलवलं पाहिजे, हा अवेअरनेस तुम्ही खूप छान सांगताय याबद्दल. आता बदलत्या ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची?
0: हे जसं ऋतुमान बदलतात आपण म्हणतो की आपल्याला आता खूप आताचा जो काही हे आहे तापमान ते खूप जास्त आहे, तर त्याचा परिणाम काय पाण्यावरती, तर जे पाईप गंजले असतात त्याचा गंज उतरणं त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर मग सगळा गाळ जो आहे खालचा शेवटचा तो आपल्याकडे येतो पाईपाद्वारे त्याच्यामध्ये, त्याला काही पर्याय नाही. पण माझं सांगणं की हे सगळे जे ऋतुमान आहेत ना याचा सगळा होणारा पाण्यावर परिणाम आणि ते जे पाणी येणार आहे याच्या सगळ्यामुळे टाक्या ह्या अस्वच्छ जेव्हा होतात तेव्हा त्या सर्व्हिस करण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही
1: त्याच्यामध्ये.
0: याच्यामध्ये आपण जसं म्हणतो की ऋतुमान जसे बदलतात ना तशी आपल्याला गरज पडते की आपण त्याची स्वच्छता मेंटेन करायला पाहिजे. मान्य आहे की आपल्याला एक डोक्यामध्ये असतं की बाबा पाणी मिळणार नाही आपल्याला त्या दिवसांना,
1: म्हणजे पाणी स्वच्छ करायच्या दिवशी टाकी रिकामी होणार आणि मग पाणी वापरता येणार नाही.
0: आता त्याच्यात पण आम्ही सहजता अशी म्हणतो दोन साठे असतात, म्हणजे एक वरची टाकी असते खालची टाकी असते.
1: तर
0: काही ज्या संस्था आहेत त्या काय करतात की नियोजनबद्ध तुम्हाला काम देण्याची व्यवस्था करतात. नियोजनबद्ध म्हणजे कुठलं की बाबा पहिले वरची टाकी करणार, नंतर खालचं पाणी वरती पंप करणार, तुम्हाला पाणी मिळेल अशी काळजी घेणार आणि नंतर खालची करणार.
1: तर
0: हे सगळं जे स्वरूप आहे ना हे ग्राहक केंद्रित ज्या संस्था आहेत त्याच त्या देऊ शकतात. आपल्याला नाही का अन्य कुठल्या तरी सोर्स मधनं पाणी घ्यावं लागेल आणि ते पाणी आपल्याला वापरावं लागेल आणि ते पाणी जर खराब असेल तर स्वच्छ टाकी जी केली होती ती परत अस्वच्छ राहणार.
1: बरोबर,
0: अशी काहीतरी विचित्र ती परिस्थिती निर्माण होऊ शकते.
1: म्हणून हा अवेअरनेस गरजेचा आहे की चांगल्या लोकांना कामासाठी बोलवणं त्या दृष्टीने.

0: अच्छा, एकूणच ऋतुमानानुसार पाणी साठवण्याच्या जागेची स्वच्छता आणि त्याबद्दलच्या सर्व्हिसेस कशा घ्याव्यात याबद्दल तुम्ही सांगितलं. वेळ झाली इथेच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.बापूजसर्व्हिसेस.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर आपल्याबरोबर होते. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय?
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गण झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतायत. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूज सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते हो, घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913 20.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत IBS अर्थात इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या आजाराबद्दल. आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी तो उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार
2: डॉक्टर. पचनाचे अनेक आजार आहेत, त्यातलाच एक म्हणजे IBS. IBS किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा आजार काय, आपण काय सांगाल श्रोत्यांना?
3: सर्वसाधारणपणे आपण पाहतो की आपल्याला ज्या ज्या वेळेस काही पचनाच्या तक्रारी होतात, पोटाचे आजार होतात, त्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपण काही उपचार घेतो, उपचारानंतर आपल्याला बरंही वाटते, परंतु काही दिवसानंतर हा त्रास परत होत आहे. ज्यावेळेस हा त्रास परत किंवा वारंवार होत असतो, त्यावेळेस आपल्याला त्या आजाराची तीव्रता अधिक जाणवते. मग अशा वेळेस आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेण्यास सांगितले जाते. तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेल्यानंतर तज्ज्ञ आपल्याला काही तपासण्या, काही इन्व्हेस्टिगेशन्स सुचवतात. उदाहरणार्थ सोनोग्राफी, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, काही रक्ताच्या तपासण्या ह्या आपल्याला सुचवल्या जातात. नंतर ह्या तपासण्या करण्याचं कारण काय असतं, तर एक आपल्याला अचूक निदान समजावे, त्या अनुषंगाने आपण अचूक उपचारांपर्यंत पोहोचू शकतो. परंतु तपासण्या केल्यानंतर आपल्याला असे समजते की तपासण्यांमध्ये देखील काही विशेष असे निदान झालेले नाही. यावेळेस मात्र संभ्रम तयार होऊ शकतो, कारण जर अचूक निदान झाले नाही तर नेमके उपचार काय असावेत, उपचाराची दिशा काय असावी हे ठरवणे थोडेसे अवघड जाते. दरम्यान रुग्णालाही हे समजत नाही की आपल्याला नेमका आजार काय झाला आहे. बाबा, आपल्याला झालेल्या आजाराचे निदान का होत नाहीये? आपल्याला काही असाध्य आजार तर झालेला नाही? जर आपल्या आजाराचे निदान होत नाहीये तर आपल्याला जे मिळणारे उपचार आहेत त्या उपचारांमुळे आपण पूर्णपणे बरे होऊ शकतो का? तर हा यक्ष प्रश्न त्याच्या मनामध्ये घर करून बसतो. यापुढे एक अशी पातळी येते की निदान काही झालेले नाही आहेत, आपण उपचार करतोय, उपचारामुळे आपल्याला तात्पुरतं बरं वाटतंय, म्हणून नंतर सुचवलं जातं की हा काही विशेष मोठा आजार नाही आहे, हे आपले मानसिक आहे, आपण थोडेसे खाण्यापिण्याचे पथ्य पाळा, आपण थोडीशी जीवनशैलीमध्ये बदल करून पहा की जेणेकरून हा आजार आटोक्यात येईल. परंतु असे होत नाही, कारण दरम्यान

0: या काळामध्ये बराचसा असा काळ लोटलेला असतो की ज्यामुळे त्या रुग्णाची शारीरिक आणि मानसिक हानी तर झालेली असतेच, परंतु तो आजार दीर्घ झाल्यामुळे त्या आजाराचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम किंवा तीव्र परिणाम इतर शरीराच्या भागांवर सुद्धा जाणवायला सुरुवात होते. अशा परिस्थितीमध्ये तो रुग्ण आपले दैनंदिन जीवन टेलिरुटीन सुद्धा व्यवस्थितपणे पार पाडू शकत नाही. काहींचे कामामध्ये लक्ष लागत नाही, काहींचे तर काम देखील सुटते. म्हणजे आता आपल्याला असे समजेल की हा जो इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आजार आहे हा पचनाचा एक मनोशारीरिक विकार आहे किंवा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणून आपण याला संबोधू शकतो. इरिटेबल बॉवेल सिंड्रोमलाच दुसरे नाव संग्रहणी असेही दिले गेले आहे.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
2: डॉक्टर, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम होण्याची कारणं काय असतात आणि त्याचे काही प्रकार असतात का?
0: नक्कीच, आधी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण तपासणी करतो आणि काही विशिष्ट निदान होत नाही तर नेमकं या आजाराचं कारण काय बाबा, हा एक खरोखरच गूढ किंवा उत्सुकता निर्माण करणारा एक प्रश्न आहे. तर आपण एक सिरोटोनिन नामाचा जो घटक आहे की जो आपल्या शरीरामध्ये न्यूरो ट्रान्समिटर किंवा एक केमिकल मेसेंजर म्हणून काम करत असतो, हा केमिकल मेसेंजर आपल्या मूडला स्टेबिलाइज करण्यासाठी किंवा आपले मन स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. त्याचप्रमाणे हा मेंदूच्या इतर कार्यांमध्ये सुद्धा त्याला मदत करत असतो. पण आपल्याला ऐकल्यावर हे आश्चर्य वाटेल की हा सिरोटोनिन नामक घटक पचनाच्या त्यातल्या त्यात मोठ्या आतड्यांच्या कार्यामध्ये खूप महत्वाचा रोल त्याचा असतो. तो काय असतो तर मोठ्या आतड्यांच्या होणाऱ्या हालचाली, मोठ्या आतड्यांमध्ये स्त्रवणारे द्रव्य किंवा श्लेष्म, त्याचप्रमाणे मोठ्या आतड्यांमध्ये जाणवणाऱ्या संवेदना. हा सिरोटोनिन नामक घटक जर जास्त प्रमाणात तयार झाला किंवा जास्त प्रमाणात कार्यरत झाला तर आपल्याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या प्रकारातला डायरिया किंवा पातळ संडास होणे हा प्रकार दिसून येतो. या उलटपक्षी हा सिरोटोनिन नामक घटक जर शरीरामध्ये कमी प्रमाणात स्त्रवला किंवा कमी प्रमाणात कार्यरत झाला तर आपल्याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या प्रकारातला कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता हा प्रकार दिसून येतो. मुळात या इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या आजारामध्ये चार प्रकारचे आपल्याला आजार दिसून येतात. एक आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम विथ कॉन्स्टिपेशन की ज्यामध्ये बद्धकोष्ठता आपल्याला दिसून येते. एक आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम विथ डायरिया की ज्याच्यामध्ये पातळ संडास होणे, चिकट संडास होणे, फसफसल्यासारखी संडास होणे हे आपल्याला दिसून येते. तिसरा प्रकार आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम विथ मिक्स्ड आणि चौथा प्रकार आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम विथ अल्टरनेटिव्ह. आता या चार प्रकारांमध्ये काही लक्षणं ही कमी अधिक प्रमाणामध्ये किंवा कमी अधिक फरकाने थोडीफार समान असतात, परंतु जर त्या आजाराची इंटेन्सिटी, ड्युरेशन आणि फ्रिक्वेन्सी याचा जर आपण विचार केला तर या सर्व प्रकारांमध्ये तो फरक आपल्याला आढळून येतो.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29.

0: मग मी एकदम एचबीएमसी चेक केला,
1: बर,
0: 8.9 निघाला.
1: अरे बापरे, बर बर बर.
0: हा, मी म्हटलं आता वजन कमी होण्यासारखं तर आहे तर ते फक्त विक्रम फिटनेस आहे.
1: अच्छा.
0: आणि परत मी इथं जॉईन झालो.
1: ओके.
0: आणि जॉईन झाल्यावरती सरांनी म्हटलं तुमच्या गोळ्या वगैरे कमी होतील आणि वजन पण कमी होईल. आणि वजन कमी व्हायचं मला अनुभव होताच. आणि 8.9 जे होतं, जवळपास 1.5 महिन्यानंतर मी चेक केलं तर माझा एचबीएमसी 7.3 निघाला.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर मग परत 1.5 किलो वजन 1.5 महिन्यामध्ये घटलं ते.
1: ओके.
0: परत चेक केला त्यावेळेस 7.1 निघाला.
1: वा, म्हणजे तुम्हाला ते डिक्रीजिंग हे दिसायला लागले की रिझल्ट एचबीएमसी कमी झालं व्यायामामुळे.
0: नाही, एक मात्र नक्की आहे की कुठल्याही प्रकारचे कुठलेही व्यायाम कुठलेही जरी काही केलं तरी पण विक्रम फिटनेस मध्ये अगदी त्यांनी जे त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे की घरचा आहार खा आणि घरच्या घरी व्यायाम करून वजन कमी करा, हे मात्र मी स्वतः अनुभवलेलं आहे.
1: वा वा वा, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. याबद्दल विक्रमकडून ऐकूच्या. त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111. सो विक्रम, आता खूप छान सरांनी मुद्दा सांगितला की तुमचं जे ब्रीद वाक्यच्या घरी व्यायाम आणि घरचंच डाएट याचा त्यांना खूप छान अनुभव आलाय.
2: येस, राजकुमार सरांची केस सांगतो. ते जेव्हा आपल्याकडे पहिल्यांदा आले तर ते असंच, म्हणजे त्यांचं बरेच पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करून झाला होता. आणि मी चित्रातलं सांगतो, असेच लोक आपल्याकडे येतात ज्यांचे 7-8 वेळा वजन कमी करण्याचे प्रयत्न झालेले असतात करून आणि त्याला फळ येत नाही. मग आपल्याकडे येतात, आपल्याकडे जॉईन करताना प्रत्येक व्यक्ती स्केप्टिकल असते की खरंच असं वजन कमी होतं का नॉर्मल घरचं खाऊन. पण ते म्हणजे आय एम हॅपी टू से की प्रत्येक व्यक्ती इज प्रूव्ड रॉंग. आणि कारण का आपल्या ह्याच्याने वजन कमी होतं. तर पहिल्यांदा जेव्हा राजकुमार सर आले तेव्हा महिन्याभरच त्यांनी केलं, महिन्याभरात 4 किलो कमी झालं. त्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स आला होता की इकडे गेल्यानंतर आपलं वजन कमी होणार आहे नक्की. पण काही कारणास्तव त्यानंतर त्यांचा ब्रेक झाला ते म्हणजे तसं. आणि त्या ब्रेक मधल्या काळामध्ये त्यांचं एचबीएमसी वाढत गेलं. जेव्हा त्यांनी नंतर मग चेक केलं कधी जेव्हा, तर तेव्हा त्यांचं 8.9 एचबीएमसी मिळालं. म्हणजे प्रॉपर खणखणीत डायबेटिक एचबीएमसी होतं त्यांचं. आणि त्यांना एक लक्षात आलं की आपल्याला आता परत इकडे जॉईन करायला पाहिजे. इकडे जॉईन केल्यानंतर आपलं

0: आणि आज आपण बघितलं तर आज ते 8.9 एच बी एवन सी आज 6.3 ला आलेलं आहे आणि माझ्या मते अजून 2 ते 4 महिन्यामध्ये त्यांचं एच बी एवन सी हे नॉन डायबेटिक रेंजमध्ये यायला अगदी इझिली हरकत नाही. वजन त्यांचं कमी होत आहे, हेल्थ सुधारली, त्याच्यानंतर डायबिटीसचा जो त्रास होता तो ऑलमोस्ट आता संपत आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिवसभर त्यांच्या एनर्जी लेवल्स ज्या आहेत त्या इथून गेल्यानंतर अत्यंत उत्तम असतात.
1: श्रोत्या, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000 9011135000 90111-3500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
4: जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट, आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे। आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
5: आणि मैत्री सुद्धा। काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते, पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते।
4: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे।
6: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। 10:58 झाली आहेत। जाणून घेऊया ठळक बातम्या।
7: विविध भारती पुणे ठळक बातम्या। व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत। अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळही त्यांच्याबरोबर असणार आहे। उद्या ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरही ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। तमिळनाडूत तमिळगाव एत्री कळघम म्हणजे TVK पक्षाचे प्रमुख विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना पत्र लिहून सरकार स्थापनेचं आमंत्रण देण्याची विनंती केली आहे। तमिळनाडू विधानसभेत विजय यांच्या पक्षानं 108 जागा मिळवून मोठी कामगिरी केली आहे। अखिल भारतीय मराठी बालकुमार संस्थेचे पुरस्कार जाहीर झाले आहेत। क्षिप्रा शहाणे यांना इवलस आभाळ या कादंबरीसाठी, डॉक्टर प्रतिमा जगताप यांना आनंदाचं गुपित या बालकथेसाठी, तर डॉक्टर वर्षा तोळमर यांना मनशक्ती बालकुमार दिवाळी अंकाच्या संपादनासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे। येत्या रविवारी 11:00 पत्रकार भवनात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत। सहाय्यक प्राध्यापक पद आणि PhD साठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजे नेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे। त्यासाठी 20 मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत। ही परीक्षा यंदा 22 ते 30 जून या काळात होणार असून यंदा 87 विषयांमध्ये परीक्षा देता येणार आहे। देशात LPG वितरकांकडे पुरेसा साठा असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे। पेट्रोलियम उत्पादनं आणि LPG अखंडित पुरवठ्यासाठी पावलं उचलली जात आहेत, असं काल आंतरमंत्रालयीन बैठकीदरम्यान सांगण्यात आलं। व्यावसायिक LPG सिलेंडरचा पुरवठा 70% वाढल्याचं सांगण्यात आलं। यंदा मार्चनंतर पाईपद्वारे गॅस पुरवठा होणाऱ्या घरांची संख्या 6,12,000 वाढल्याचंही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

0: मंत्रालयानं म्हटलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 11 वाजले आहेत, आता प्रसारित करत आहोत
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.

श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार नौशाद यांचा आज स्मृतिदिन. शास्त्रीय संगीतावर आधारित त्यांची अनेक गाणी आजही आपल्या स्मरणात, त्यामधलीच काही आज ऐकणार आहोत आजच्या कार्यक्रमात. सुरुवातीला आपण ऐकलं मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं साथी चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीतकार अर्थातच नौशाद. यानंतरच्या गीतर

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ या भागात राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
5: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीटसह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: परंपरेची ही मॉडर्न सुवारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार.
2: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार.
1: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी.
2: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याजदरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
1: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो?
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
5: कार्यक्रमात यानंतर ऐकूया दीदार या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि शमशाद बेगम यांच्या स्वरात शकील बदायुनी यांचं गीत. संगीतकार अर्थातच नौशाद.

0: करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड, पुणे इथे.
6: नौशादजींनी संगीतबद्ध केलेला बैजू बावरा हा चित्रपट अविस्मरणीय ठरला होता. ऐकूया त्यामधलंच मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे सदाबहार गीत, गीतकार शकील बदायूनी.

0: म्हणताय? अहो 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवत होता ना?
1: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचे वांदे होते.
0: मग
1: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले. त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात, म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
0: हो, तो तर दिसतोच. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो.
1: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
0: काका, उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
1: हा घे नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59. सकाळीच जा आणि हो, त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
5: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
4: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर,
3: डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: नौशादजींनी संगीत साथ चढवलेल्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये योगायोगाने दिलीप कुमार नायक असत आणि ती गाणी पडद्यावर अक्षरशः जिवंत करत. यानंतर ऐकूया मेला चित्रपटातलं शकील बदायुनींचं गीत मुकेश यांच्या स्वरात.

0: जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट, आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
1: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते, पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
0: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 वाजता सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात
2: सखी विश्व.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: या उन्हाळ्यात सुट्टीला द्या एक नवा अर्थ. भेट द्या झपुर्झा आर्ट अँड कल्चर म्युझियम खडकवासला बॅकवॉटर्स कुडजे येथे. 7 एकरांवर पसरलेलं हे सुंदर कॅम्पस, 10 पेक्षा जास्त गॅलरीज, जिथे बघायला मिळतील आपला वारसा सांगणारे दागिने, पैठण्यांचे वस्त्र दालन, पेंटिंग आणि दुर्मिळ अँटिक्सचा खजिना, मुलांसाठी खास वर्कशॉप, ऍक्टिव्हिटी झोन्स आणि लर्न विथ फन असा भरनाट अनुभव. निसर्गाच्या सान्निध्यात कला, इतिहास आणि संस्कृतीचा एक अनोखा प्रवास. या सुट्टीत भेट द्या झपुर्झाला.
2: श्रोते हो, नौशाद जी आणि गीतकार शकील बदायुनी हा असाच आणखी एक सुंदर योग. या जोडीचं दिल दिया दर्द लिया या चित्रपटातलं गीत आता ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात.

0: यानंतर ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून छापते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो
2: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
3: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
1: आणि बाहेर पार्टी दिली आहे, झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
2: झाडाला वाचता येतं का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
3: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमा सदन.
0: आणि आता एक निवेदन. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं असं काही जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. निवेदन संपलं. धन्यवाद.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: नौशादजींनी संगीतबद्ध केलेल्या कोहिनूर चित्रपटातलं गीत आता ऐकूया. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात गीतकार पुन्हा एकदा शकील बदायूनी.

0: आम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: श्रोते हो, मेरे मेहबूब हा नौशादजींच्या संगीतानं नटलेला आणि अजरामर झालेला चित्रपट, त्यामधलंच गीत आता ऐकूया. गीतकार शकील बदायुनी आणि स्वर आहे मोहम्मद रफी यांचा.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदू काका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदू काका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा। सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
5: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जय माला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
6: या वेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी मेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध।
7: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो। या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात। निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो।
6: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचत।
8: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजस सहजीवन, पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते। मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते, मला माणूस म्हणून जगायचे असते।
6: आणि विद्या गौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम।
9: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं।
6: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ।
10: श्रोते हो, संगीतकार नौशाद यांची काही गाजलेली गीतं आज आपण ऐकतोय, तेव्हा मुघले आजम याचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही। त्यामधली सगळीच गाणी अजरामर ठरली, त्यापैकीच लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय आवाजातलं गीत आता ऐकूया। गीतकार पुन्हा एकदा शकील बदायूनी।

0: मुगले आझम या चित्रपटातलं हे सुंदर गीत होतं लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय आवाजात. गीतकार होते शकील बदायुनी आणि संगीतकार नौशाद. श्रोते हो, संगीतकार नौशाद यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांमधली अत्यंत लोकप्रिय अशी गीतं आज आपण ऐकली. मुगले आझम या चित्रपटातलं हे गीत होतं आणि या गीताबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: 11:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष 2027 पर्यंत लांबल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केला आहे. महागाई सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल $125 वाढल्यास दुष्परिणाम आणखी वाढतील असं नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तिना जॉर्जिएव्हा यांनी म्हटलं आहे. रशियानं स्थापना दिनानिमित्त युक्रेन युद्धाबाबत 8 आणि 9 मेला युद्धबंदी जाहीर केली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून युक्रेननंही युद्धबंदी जाहीर केली आहे. आज मध्यरात्रीपासून युद्धबंदी लागू होईल असं युक्रेननं म्हटलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांच्या समस्यांचं जलद निराकरण करण्यासाठी वजन आणि मापन विभागाचे अधिकारी आता थेट तालुका स्तरावर जाऊन आपली सेवा देणार आहेत. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. या उपक्रमाची सुरुवात राधानगरी तालुक्यातून केली जाणार असून नंतर टप्प्याटप्प्यानं जिल्ह्यातल्या सर्व 12 तालुक्यांमध्ये योजनेची व्याप्ती वाढवली जाणार आहे. महाराष्ट्रातल्या विविध महत्त्वपूर्ण महामार्ग विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नागपूर भंडारा टप्प्याचं 6 पदरीकरण, तळोदा बुऱ्हाणपूर टप्प्याचं 4 पदरीकरण तसंच पुणे सातारा टप्प्याचं 6 पदरीकरण या प्रकल्पांचा आढाव्यात समावेश होता. बहुरंग पुणेतर्फे 8 आणि 9 मे रोजी पुण्यात 19व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सव घोले रस्त्यावरच्या पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन इथं संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत होणार आहे. महोत्सवात लगीन कवय करणा या लघुपटाला तसंच जीवतीचे आदिवासी या माहितीपटाला गौरवण्यात येणार आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.

0: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
0: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: हे आहे पुणे विविध भारती 101 FM. दुपारचे 12:01 झाले आहे. प्रसारित करत आहोत फोन इन आपली आवड. सादर करते संजय भुजबळ.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: हां, नमस्कार संजय सर. मी प्रज्ञा अवसरमोल बोलती आहे.
0: बोला.
1: हां, तर मला ना माझ्या आवडीचं गाणं सुचवायचं होतं. आत्ताच नुकत्या आशाताई गेल्या ना,
0: हो.
1: तर चुकी काळ जाचा ठोका एक झोका, किंवा हे जीवन सुंदर
0: सुंदर
1: आहे
0: आहे
1: बघा त्यांचं,
0: चौकट
1: रवींद्र
0: राजा,
1: सखी आणि त्यांचं.
0: चौकट राजा.
1: हां तर हां, तर त्यांचं लावा. आणि सर त्यांना माझ्या परिवार म्हणजे आपल्या सगळ्यांकडूनच खूप भावपूर्ण आदरांजली.
0: अगदी पहिला शब्दही तुम्ही बरोबर वापरला. आपल्या परिवार म्हणजे हा श्रोता आणि रेडिओ हा खूप मोठा
1: हो
0: एक
1: हो
0: परिवार आहे, त्याचे
1: अहो
0: आपण
1: सर,
0: सगळे सदस्य आहोत.
1: आकाशवाणीचं माझं ना तर असं की उठता बसता खाता पिता आकाशवाणी. आकाशवाणी माझी मैत्रीण आहे. राग नाही, आबोला नाही, काय नाही, म्हणजे दिलं गेलं काय नाही, फक्त ऐकत राहायचं बस.
0: मैत्रीण म्हणलं की आलं सगळं. राग लोभ
1: हो हो
0: असला तरी तो राग लोभ नाहीये.
1: नाही नाही नाही. आणि सर माझं म्हणजे मी मैत्रिणीत जास्त वेळ घालत नाही, एवढा वेळ माझा आकाशवाणीवर जातो.
0: वा, म्हणजे आणखी
1: अशी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत.
0: बेस्ट फ्रेंड,
1: ओके,
0: फक्त फ्रेंड नाही, बेस्ट फ्रेंड.
1: हो बेस्ट फ्रेंड.
0: पण
1: चालेल,
0: आज
1: काळजी घ्या.
0: हो नक्की,
1: बाय बाय,
0: आज
1: टेक केअर.
0: महाराष्ट्र दिन 1 मे, त्यामुळे बेस्ट फ्रेंडला.
1: महाराष्ट्र दिन, सॉरी माफ करा, महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्व श्रोत्यांना, आपल्या आकाशवाणीच्या सर्व टीमला अगदी भरभरून शुभेच्छा.
0: अगदी, म्हणूनच आज जर बोलायचं म्हटलं तर आपण बेस्ट फ्रेंडलाही सर्वोत्तम मैत्रीण असं म्हणूया.
1: ओके सर्वोत्तम. चालेल,
0: ऐकूया.
1: हॅलो, बुद्ध पौर्णिमा सुद्धा आहे, त्याच्या पण
0: होय
1: अगणित
0: होय,
1: अगणित शुभेच्छा.
0: कामगार दिन पण आहे, त्याच्याही शुभेच्छा.
1: ओके, कामगार दिन त्याच्या पण शुभेच्छा. चालेल, काळजी घ्या, छान वाटलं. आहो सर, मी 4-5 महिन्यापासून फोन लावते पण लागतच नाही.
0: आज लागणार होता, मुहूर्त होता आज.
1: हो,
0: एक
1: आणि
0: मिनिट.
1: ऐका ना सर, माझ्या आवडीचं अगदी मी दबा धरून ते आपण एखाद्या शत्रू कसा दबा धरून तसं 11-58 म्हटलं आज जे होईल ते होईल. आज सुट्टी आहे, आज बँकेला सुट्टी, म्हटलं आज तर काही झालं तरी सोडायचंच नाही.
0: वा, चल, हे जिद्द असेल तर तुम्हाला कधीही यश मिळू शकतं, कुठेही मिळू शकतं. हा तर फक्त फोन इन कार्यक्रम आहे.
1: हो ते आहे सर, पण मला मला पण कधीतरी वाटतं ना आपल्या आकाशवाणीला फोन.
0: नक्की नक्की नक्की नक्कीच म्हटलं, ही चिकाटी असेल तर नक्कीच.
1: चालेल, काळजी घ्या सर, बाय बाय, टेक केअर.
0: नाही, काळजी घ्या, नमस्कार.

0: हॅलो,
1: हॅलो, आपली आवड पुणे.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, बोला.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार.
1: गीताराम बोरसे, करजगाव तालुका, भोकरदन जिल्हा, जालना. कसे आहेत सर आपण?
0: गीतारामजी, मला वाटलं तुम्ही एखादं गीतच सुरू करत आहात, असं एकदम तुम्ही टोन लावला. मला वाटलं गीत गाऊन दाखवताय आणि हे गीत मला ऐकायचं, असं काहीतरी म्हणताय की काय, की गीताराम. खूप छान. पण छान, तुमच्या नावातच गीत आहे, संगीत आहे. खरं तर संगीत चराचरात भरलेलं आहे, तसं ते तुमच्या नावात पण आहे, बोला.
1: आजच्या पुणे आपल्या आवडमध्ये मला गाणं द्यायचंय. पिंजरामधलं
0: हा
1: गीताचे बोले, दिसला गबाई दिसला, मला बघून निघाला तासला, हे गाणं ऐकवा सर.
0: नक्की नक्की ऐकवणार. पिंजरा म्हटलं की सगळी ती स्टोरी आठवते, सगळं दिसतं. जसं यात दिसला का बाई दिसला आहे, प्रत्येक गोष्ट दिसते.
1: खूप जुना पिक्चर चाललेला आहे सर, मी अगदी लहानपणचा पिक्चर चाललेला आहे सर.
0: अगदी म्हणायला पिंजरा आहे, पण हा कसा सोन्याचा पिंजरा आहे, आणि सोन्याचा असला तरी कसा पिंजरा आहे. पण पण परवाच ह्या चित्रपटाचे लेखक शंकर पाटील यांची ती मुलाखत होती, ते खूप छान सांगत होते याच विषयी, या पिंजरा शब्दाविषयी. या पिंजरावर त्यांनी इतकं छान भाष्य केलेलं आहे चित्रपटातही. संध्याच्या तोंडी डायलॉग आहे की पिंजरा कुणाला चुकलाय. तुम्ही म्हणजे कितीही बाहेर तुम्ही कितीही भटका, शेवटी तुम्ही घरी येता संध्याकाळी, हा पण एक पिंजराच नाहीये का, असा तिचा तोंडी डायलॉग आहे. आणि ती मास्तराला समजावून सांगतीय. लेखकाचं खरंच यात खूप मोठं योगदान आहे पिंजरा चित्रपटाच्या. नक्की आपण ऐकूया दिसला ग बाई दिसला.
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हा सर नमस्कार.
0: हा नमस्कार. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: सर मी विजय बायस बोलतोय, गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून.
0: स्वागत आहे, बोला.
1: हो सर, आपलं खूप छान कार्यक्रम असतात मोबाईलच्या जबाबदारी, मी त्याचा आनंद घेतो.
0: धन्यवाद. आज गाणं सांगायचं आपल्याला.
1: आणि आज बघा, अरे संसार संसार चित्रपट आहे.
0: हा हा.
1: त्याच्यामध्ये राजा ललकारी अशी द्या, असं खूप छान गीत सुरेश वाडकर यांनी गायलेलं.
0: नक्की नक्की ऐकता येईल.
1: या गीताची फरमाइश करतो सर. आजच्या
0: दोन आवाजात आहे, ड्युएट आहे हे.
1: हो,
0: म्हणजे आज एक मेला जास्तीत जास्त मराठी बोलायचं म्हणून हे युगुल गीत आहे असं म्हणूयात.
1: हो नक्की नक्की. हो सर, हे ऐकू.
0: ओके,
1: धन्यवाद
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात
1: हॅलो
0: आपलं स्वागत आहे.
1: हॅलो
0: बोला
1: हा नमस्कार.
0: बोला.
1: मी मानसी कुलकर्णी बोलते, कोथरूड पुणे.
0: हाँ हाँ बोला.
1: हा
0: स्वागत स्वागत.
1: आणि मला ऍक्च्युली मागच्या सखी संदेशला जमलं नाही फोन करायला, आशाताईंच्या गाण्यांचा विषय होता.
0: बर.
1: हा तर आशाताईंचं म्हणजे माझ्या खूप फेवरेट लहानपणापासूनच्या,
0: अर्थात
1: आणि मला खूप त्यांची गाणी लहानपणापासून प्रचंड आवडायची सगळीच, म्हणजे कुठली पण अशी.
0: अगदी आपलं
1: आणि
0: कुणाचंच
1: त्यांनी
0: बालपण असं
1: प्रकार
0: गेलं नाही, कारण आत्ताच्या
1: हो
0: पिढीचंही बालपण म्हणूयात,
1: होय होय
0: एवढ्या त्या वर्सेटाईल आणि समयोचित असं त्यांनी स्वतः बदल घडवून आणले गायनामध्ये, आणि एकूणच त्यांच्या सगळा त्यांचा जो दृष्टिकोन होता त्यामध्ये.
1: ऍक्च्युली तर आज गाणं ऐकायचं होतं मला, जके उपाध्यांचं गाणं आहे, विसरशील खास मला दृष्टी आड होता.
0: नक्की ऐकूया.
1: हा आणि 2-2.5 महिन्यानंतर मी फोन केलेला आहे,
0: नाही
1: बरं
0: घेतोय
1: वाटलं.
0: घेतोय तुमचा कॉल,
1: आणि
0: नक्की
1: तुमचे
0: घेतोय.
1: विशेष गीतगंगा वगैरे पण खूप चांगले असतात बरं का सर?
0: हो, तर त्यालाही गाण्यांचाच बेस आहे. विशेष
1: होय
0: गीतगंगा
1: होय
0: तर गाण्याचीच ती गंगा आहे, संगीताचीच गंगा आहे. आणि आम्ही
1: हो
0: कार्यक्रमातूनही आपण त्यांच्या आवडीची गाणी ऐकतो मान्यवरांच्या. आणि खरं विसरशील खास या बोलाचं हे गाणं आहे, आशाबाईंनीच गायलेलं आहे, पण
1: हो अशा काहींनीच गायलेलं आहे.
0: विसरणं
1: मला
0: कधीच
1: मी
0: शक्य
1: गावा
0: नाही आहे, एवढ्या त्या खास होत्या. तर न विसरता ठेवतोय तुमचं हे गाणं.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हो, नमस्कार. मी स्वाती हिरलेकर बोलते आहे.
0: बोला.
1: मला एक गीत ऐकायला आवडेल,
0: हा,
1: देवरूप होऊ सगळे, तर
0: ओ छानच.
1: ते ऐकायला आवडेल. कारण माणसाच्या प्रेमळ भाषेत आणि आचरणामध्ये ईश्वराचा वास असतो, एकता, बंधुभाव आणि मानवी सामर्थ्य यावर हे गीत आहे, तर ते मला खूप आवडतं. तर मला ते ऐकायला आवडेल आज. तर
0: नक्की नक्की.
1: धन्यवाद. आणि माझा अखंड रेडिओ सुरू असतो, त्यामुळे आकाशवाणीचे आभार की छान छान गाणी आम्हाला ऐकायला मिळत आहेत.
0: बस तुमचा अखंड
1: धन्यवाद.
0: प्रतिसाद आहे म्हणून आकाशवाणी अखंड सुरू आहे.
1: खरंय
0: असं
1: खरंय.
0: अशी ही
1: आणि
0: देवाणघेवाण
1: त्यामुळे
0: आहे.
1: उत्साही येतो कामं करताना, आवडीची गाणी लागतात.
0: प्रश्नच नाही.
1: आणि म्हणतात तसं की उन्हाळा खूप आहे, पण या गाण्यांचा जो गारवा आहे ना, त्याने तो उन्हाळा जाणवत नाही.
0: प्रश्नच नाही. हा जरी थोडासा भावनिक मुद्दा असला की रेडिओ ऐकल्यानंतर आम्हाला उन्हाळा जाणवत नाही, पण तरी देखील प्रत्यक्षात उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायची या संदर्भातली निवेदनंही आम्ही सध्या मुद्दा म्हणून वाचतो आहोत. आग्रह करतो आहोत
1: हो
0: लोकांना
1: हो
0: की या गोष्टींचं पालन करा. तर पुन्हा एकदा
1: हो
0: त्या गोष्टीची आठवण. आणि खरंच यावर्षी जे ऊन जास्त असणार आहे, तापमान जास्त असणार आहे, त्यात निश्चित काळजी घ्या. रेडिओ सोबत आहेच आहे. घरात दुपारच्या वेळी
1: ओके ठीक.
0: बसून राहा आणि रेडिओ एन्जॉय करा. हाच आग्रह राहील.
1: धन्यवाद खूप खूप.
0: आभार.

0: हॅलो,
1: नमस्कार पुणे.
0: नमस्कार. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. किती दिवस झालेत?
1: महाराष्ट्र दिनाच्या, बुद्ध पौर्णिमेच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
0: हो, बोरीवलीकर, किती दिवस झाले आपली आवड मध्ये फोन करून?
1: तुमच्याशी बोललो नोव्हेंबर महिन्यात.
0: नाही, माझ्याशी नाही, आपली आवड मध्ये किती दिवस झाले?
1: 2 महिने होऊन गेले.
0: चेक करतो आणि लावतो, बोला.
1: महाराष्ट्र दिन आहे आज.
0: होय,
1: तर
0: महाराष्ट्र दिन आहे, बुद्ध पौर्णिमा आहे, कामगार दिन आहे.
1: हो, मग तर तुम्हाला शुभेच्छा दिल्या.
0: ट्रिपल शुभेच्छा तुम्हालाही.
1: मला गाणं ऐकायचंय.
0: हा, सांगा.
1: महाराष्ट्र सुंदर संपन्न की महान.
0: वा वा वा,
1: स्त्रियांचा देश महाराष्ट्र देश.
0: नक्की नक्की ऐकवतो, अगदी औचित्यपूर्ण गाणं आहे.
1: ज्योतिबा फुले आणि जयंत जोशी.
0: होय होय,
1: अप्रतिम गाणं आहे.
0: नक्की नक्की.
1: बाकी काय म्हणताय?
0: बाकी एकदम मजेत.
1: या मुंबईला या.
0: नक्की. सध्या मुंबईत काय खूप गर्मी.
1: मुंबई पुण्याला खूप गर्मी आहे.
0: हो, मुंबईत पण आहे असं मला म्हणायला हवं होतं.
1: मुंबईत भयंकर आहे.
0: हो, पण मुंबईत तरी 37-38 असून हे हाल आहेत.
1: तुमच्या पुण्याला घाम येत नाही, पण मुंबईला आम्हाला घामानी आयरन होतो.
0: हो, 37-38 मध्ये खूप घाम येतो,
1: भरपूर.
0: चला, तुमच्या आधीच्याच फोन मध्ये म्हणाल्याप्रमाणे गाण्यांचा गारवा अनुभवूया रेडिओवर.
1: नक्की नक्की. आणि हे गाणं माझ्यावर बाहुबली फुलझुले, रामदास नेमाणी, मी स्वतः आनंद नाईक आणि माझे बंधू संजय भुजबळ.
0: नक्की
1: या गाण्याचा लाभ घेतील.
0: ऐकूया, चला.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत.

0: पाच वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
1: हॅलो.
3: हॅलो.
1: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
3: संजय नमस्कार, मिलिंद श्रीखंडे बोलतोय.
1: अरे क्या बात आहे, कितीतरी महिन्यांनी बोलणं होत आहे आपलं.
3: हो, बऱ्याच महिन्यांनी फोन लावतोय.
1: स्वागत आहे, स्वागत.
3: खरंच सुरेख असतो आपल्या फोनिन आपल्यावर.
1: स्वागत आहे.
3: गप्पा आणि गाणी.
1: होय होय. काय तुमचा कार्यक्रम आहे? आम्ही नेहमी म्हणतो हा कार्यक्रम तुमचा आहे. खरं तर एकूणच रेडिओचं प्रसारणच हे तुमचं असतं. खूपदा तुमचे सजेशन्स त्यात असतात किंवा तुम्हाला
3: आपल्या आकाशवाणी पुणे आकाशवाणीला वेगवेगळ्या श्रोत्यांचे फोन येतात. म्हणजे शेतकरी असतो, किराणा दुकानदार असतो,
1: अगदी,
3: किंवा मातीचे माठ बनवणारा कुंभार असतो, किंवा हेअर कटिंग सलून वाला असतो,
1: अगदी.
3: म्हणजे अशा विविध श्रोत्यांचं दैनिक जीवनक्रमाचं दर्शन त्यांच्या आवडीच्या गाण्यात होतं आपल्याला.
1: प्रश्नच नाही. आणि याला एक वेगळी विचारधारा असते त्याच्या मागे. आपण म्हणाला त्याप्रमाणे या व्यवसायामध्ये जर वैविध्य असलं तरी त्यांच्या विचारांमध्ये किंवा व्यवसायामुळे त्यांची जी जडणघडण, मानसिक जडणघडण झाली आहे त्यातून त्यांना काय आवडतं, मग ते कार्यक्रम असतील, भाषण असतील, गाणी असतील, काही असेल, पण एक वेगळंच मिश्रण तयार होतं लोभासावा सारख्या कार्यक्रमातून, आपली आवडत सारख्या कार्यक्रमातून. बोला.
3: अक्षय भोसले आणि अरुण डासे
1: हा
3: यांच्या युगलस्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकायचंय, श्रीनिवास खळे यांच्या संगीत निर्देशनात. आणि संजयजी, हे गाणं म्हणजे एक मनाची अर्थ हाक आहे, ज्याला भूतकाळातील वेदनादायक आठवणींपासून जुन्या भावबंधातून कायमची सुटका हवी असं त्याच्यातून वर्णन केलंय. गाण्याचे बोल आहेत, सर्व सर्व विसरू दे,
1: अगदी,
3: गुंतवू नको पुन्हा.
1: आलंच लक्षात.
3: आशा भोसले आणि अरुण डाके.
1: नक्की.
3: आणि मला असं सांगायचं की दोन पिढ्या मोठ्या झाल्या, मराठीसह हिंदी आणि इंग्रजी गाण्यांची गोडी मराठी माणसांना लागली.
1: बरोबर.
3: मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे आणि अरुण डाते या त्रिकोणानं निर्माण केलेली जी म्हणजे सुरावटी आहेत,
1: बरोबर आहे,
3: त्या आपल्याला म्हणजे या रसिकांना अद्यापही मंत्रमुग्ध करतात.
1: नक्की. आणि याला या ती नावं जी तुम्ही घेतली त्या तिघाच्या त्रयीला एक परत तारुण्याचं एक जोडलं गेलेलं आहे. तरुणांसाठी जी गाडी असा जो छाप पडलेला आहे त्यालाही एक वेगळा आयाम आहे.
3: अगदी खरं.
1: मात्र हे मात्र गाणं थोडंसं वेगळं, आज आठवण विसरणं आणि आशा भोसले याची जोड घालणारी अनेक गाणी येत आहेत. विसरशील खास असेल, इतर गाणी असतील, तुमच्या पसंतीने मात्र सध्या ऐकवतोय सर्व सर्व विसरू दे. धन्यवाद.
3: ओके ओके ओके. मनःपूर्वक धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद सर, तुमच्याशीच मला फोन करायचा होता. मी बाळको पाटील नाशिक अंधशाळा इथून बोलतोय, हॉस्टेल इथून. आणि तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सर.
0: तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. पण 2 महिने झालेत ना दादा.
1: आणि मला एक गाणं द्यायचं होतं, आशा भोसले यांचं ढंगाचं गाणं.
0: बर.
1: ते चित्रपट आहे थापाड्या.
0: हा.
1: आणि गायक बहुतेक आशा भोसले बरोबर
0: जयवंत कुलकर्णी.
1: आणि गाण्याचे बोल आहेत, मी जरा समजून सांगा या छोकरी. मी पाटलाच्या वाड्यावर
0: चाकरीला
1: मी ऐकलंय, परंतु रेडिओवर पण ऐकलंय. खरं बरेच दिवस झाले रेडिओवर ऐकायला मिळा.
0: नक्की ऐकलं.
1: आणि ते जरी नसलं त्यातलं एक आशा भोसलेने गायलेलं आहे, लावणी आहे मस्त, थाप मारून
0: थापाड्या.
1: या दोन्ही पैकी कुठलं तरी गाणं लावा.
0: नक्की नक्की लावणार.
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.

0: शरीटाला कलर
1: असती आहे
0: मी मांडवाला झालर
1: बरमत
0: शरीटाला कलर मांडवाला झालर ते पाणी वाजले धारामोर तुझ हळदीन माख त्याला घाल गोर अग

0: हॅलो,
1: हॅलो.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हो,
0: बोला.
1: एक गीत द्यायचं आहे.
0: बोला, द्या.
1: मराठा ते तुकान मिळवा.
0: ओके. आणि गाणं
1: पाऊल पडते पुढे
0: वाटलंच. एक मेच्या अनुषंगानं, महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगानं.
1: हो, तुम्हाला पण कामगार दिनाच्या, महाराष्ट्र दिनाच्या,
0: बुद्ध जयंतीच्या.
1: हो, बुद्ध जयंतीच्या.
0: नाव कळेल आपलं?
1: माझं नाव दिगंबर काटे.
0: दिगंबर, मागे पण आपण बोललोय.
1: हो,
0: तू आधी काय हॉस्टेलला राहत होतास? हो, हॉस्टेलला राहत होतो ना आधी.
1: हो,
0: एकटा बाहेर राहत होतो ना. मला
1: पिंपळे सौदागर,
0: पिंपळे सौदागरला राहत होतो. आणि मला वाटतं एक किराणा दुकान पण चालवत होतो.
1: हो, आता बंद आहे.
0: आता बंद झालं का? तुला ते पुढे चालवणं शक्य झालं नाही.
1: हो,
0: आता काय चाललंय नेमकं?
1: काय नाही, घरीच.
0: हो, मागच्या वेळेस पण हाच शब्द वापरला तू, म्हणून मला तो त्यावेळेसही लागला होता शब्द, आताही तो लागलाय. पण आणखी काय करता येईल तुला? बाकी तुझा अभ्यासात पण तुझा चांगला इंटरेस्ट आहे, अभ्यासात पण रुची आहे तुला. शाळा शिकतोय की नाही?
1: नाही, शाळा आठवी असताना.
0: हो, सांगितलंच तू. तेच तेच ना. आणि तू एकदम शाळा पण सोडली, नंतर काम पण सोडलं.
1: पण आता
0: काही नाही, गरज नाही. ओके, खरं शिक्षणाची गरज नाही असं कधीच असू शकत नाही. काही ना काही त्यातून मिळणार आहे. पण तू म्हणतोयस काहीच करत नाही, म्हणून माझा आग्रह असेल की
1: कधी ना कधी माणूस शिकतच असतो.
0: अगदी अगदी. त्यासाठी चार भिंतीच्या शाळेत जाण्याची गरज नाही हे मलाही मान्य आहे. पण जे काही पारंपरिक शिक्षण आहे तेही पूर्ण करण्याचा प्रयत्न कर, नक्कीच फायदा होईल. आणि जरी वय नसलं, मॅचोस वयावर पण बोललो असतो की शाळेत जायचं, आता वय राहिलं नाही वगैरे वगैरे.
1: बरोबर.
0: पण नक्की शाळा पूर्ण कर, कुठल्या तर माध्यमातून शिक्षण पूर्ण कर.
1: हो,
0: आणि काहीतरी कर. तू काही करत नाहीस हे जे बोलतो, नाही आता घरीच आहे ते नक्कीच तुलाही लागतंय असा मला भाव पोहोचतोय माझ्यापर्यंत. नक्की ऐकूया मराठी पाऊल पडते पुढे, तुझं पाऊल आणखी पुढे पडू देत.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार.
1: मला एक गाणं ऐकायचं होतं.
0: कुठलं गाणं ऐकणार?
1: मला पोलीस वाल्या सायकल वाल्या ब्रेक लावून
0: बिरिक
1: थांब.
0: बिरिक लावून थांब. ब्रेक नाही.
1: बिरिक बिरिक तसे आहेत ना आपल्या.
0: तेच तेच म्हणून ना, आणि कॅरेक्टर प्रमाणे पण शब्दांचा वापर केला जातो.
1: बरोबर बरोबर आहे.
0: नक्की.
1: माझ्या एका पुतण्याचा वाढदिवस आहे, त्याचं पण सांगायचं होतं.
0: सांगा.
1: सांगतो, अनिकेत नानेकर.
0: बर.
1: आणि मग एक बाकी काही नाही, एकच गाणं ऐकायचं होतं.
0: वा. आणि एकूणच हे गाणं जर तुम्ही पडद्यावरही बघितलं असेल तर तो पोलीसवाला, त्याची ती सायकल, ती हाफ पॅन्ट.
1: बरोबर आहे ना, म्हणजे त्यावेळेचं चित्रीकरणच तसं केलं होतं ना.
0: अगदी
1: कठारणी मला वाटतं.
0: अगदी अगदी हो, महेश कोठारेंचंच आहे. आता आपल्याला आणि लक्षात दिसतो आपल्याला यात.
1: लक्ष्मीकांत बेर्डे. बरोबर.
0: बेर्डे बघा, म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे म्हटलं तरी, म्हणजे आठवायचं म्हटलं तरी आधी लक्ष आठवतो.
1: हो, आता म्हणजे नावाचं उच्चारणच तसं होतं
0: ना. नक्की. नाही, त्याही पेक्षा त्यांनी भूमिका काय केल्या, पडद्यावर काय केलं, आणि पडद्याच्या बाहेर समाजातही त्यांची काय प्रतिमा होती, किती जवळीक होती, किती आपलेच आहे, आपल्या अगदी बाजूला राहणार आहे, आपल्या घरातले असे वाटायचे, हे सगळे नाही.
1: बरोबर.
0: म्हणून आधी लक्षा असंच आपण सहज म्हणून टाकतो. अशोक सराफ म्हटलं की मामा.
1: बरोबर.
0: आहे की नाही? लता मंगेशकर म्हटलं की दीदी.
1: दीदी.
0: हे सगळे कलाकारांचं वैशिष्ट्य आहे, त्या त्या समाजातल्या त्यांच्या वावराचं.
1: आणि त्याच्या जसं पहिल्यापासून संबोधलं तसंच ते पुढे चालत गेले,
0: प्रश्नच नाही.
1: बरोबर.
0: नक्की ऐकवतोय पोलीसवालं सायकलवालं विदाऊट ब्रेक.
1: ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हा सर, मी ज्ञानेश्वर पाटळ बोलतोय. दोन महिन्यांनी फोन इन आपल्या
0: मला आवडलंय. आधी सुमी काय परवाना दाखवून दिला की 2 महिन्यानंतर माझ्याकडे पास आहे.
1: मला एक अभंग ऐकायचा सर, जेथे जातो तेथे तुम्हाला सांगा ती.
0: नक्की ऐकूया.
1: हो हो, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातला आहे.
0: नक्की नक्की ऐकता
1: येईल. हो हो, आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सर तुम्हाला.
0: तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. संतांनी जी गाणी निर्माण करून ठेवली आहेत.
1: हो बरोबर आहे सर.
0: आणि त्या आधारे चित्रपटात गाणी आली आहेत.
1: हा बरोबर आहे.
0: या सगळ्यांचा मेळ घालत भजनी मंडळ असतील वेगवेगळ्या गावातली, या सगळ्यांनी ही गाणी जिवंत ठेवली. त्यातला जो भाव आहे, जो आर्त आहे, तो समाजापर्यंत पोहोचवला. आणि मुळात हे समाजातूनच उठलेलं आहे. कलाकारही समाजातूनच आलेले आणि ते बोलतातही समाजाशी, म्हणून थेट संवाद साधला जातो गीतांमधून.
1: सर, कोणतंही काम आपण परमेश्वराला समोर ठेवूनच केलं ना, तरी परमेश्वर आपल्याला काम करण्यास हे होतं असं मत
0: आहे. निश्चित निश्चित, हे सगळ्यांचंच मत आहे. संतांनी पण हेच सांगितलंय आणि त्यावर आधारित गीत लिहिणारे गीतकारही तेच सांगतात. नक्की ऐकूया आपण. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. रेडिओच्या बाबतीत हे 100% खरं आहे की रेडिओ तुमच्या सोबत कुठेही संगत करतो. ऐकूया.
1: संतांची शिकवणच आहे की ना,
0: प्रश्नच नाही. ऐकूया.
1: हो हो, धन्यवाद सर.

0: हॅलो
1: हॅलो, नमस्कार सर.
0: नमस्कार, फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: हो सर, हो सर. कृपया साहेब, मी मुक्काम पोस्ट चौका चालू संबंधावर असून चंद्रकांत गोमटे बोलतो सर.
0: बर, 2 महिने झालेत का? पण
1: काय म्हणतो साहेब,
0: 2 महिने झालेत का आपली आवडला फोन करून?
1: माझा फोनच नाही या कार्यक्रमामध्ये सध्या.
0: चल, तपासून लावतो फोन.

0: 2 महिने झालेत का आपली आवडला फोन करून?
1: नाही, माझं फोनच नाही या कार्यक्रमामध्ये.
0: बर,
1: सध्या
0: चल तपासून लावतो फोन, बोला.
1: तर मंगळवारी अंगरक्ष चतुर्थी झाली, मंगळवार चतुर्थी आधी सांगायचं होतं.
0: सांगा.
1: तर अष्टविनायक कोणते चालेल साहेब?
0: अष्टविनायकचं कुठलंही चालेल. बर,
1: हो हो चालेल साहेब.
0: फक्त अडचण ही असणार आहे की अष्टविनायक आणि तुम्ही
1: पटण तुम्ही
0: आहे
1: पटण सुरत जातोय आणि सर्व आपले सगळे मंडळी.
0: बरोबर आहे. आता अष्टविनायक आणि त्यातूनही तुम्ही चतुर्थीचा उल्लेख करताय, तुमची अपेक्षा असेल की अष्टविनायका तुझा महिमा कसा, पण या कार्यक्रमात ते देणं शक्य होणार नाही तुम्हालाही माहिती आहे. 18 मिनिटांचं ते गाणं आहे. नक्की तेच म्हणणार होतो.
1: हो हो, करता करत छान गाणं आहे.
0: नक्की नक्की, प्रथम तुझा तो निश्चित आपण ऐकूया. खर तर कुठल्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेशाचं नमन आपण करतो, गणेश स्तुती करूनच कार्यक्रमाला सुरुवात करतो, पण नेमकं योगायोगानं तुमचा शेवटचा कॉल लागलाय आणि त्यात तुम्ही हे गाणं निवडलंय. आणि जरी कार्यक्रमाच्या शेवटी हे गाणं जात असलं तरीही शेवटातच आरंभ आहे या न्यायानं हे भक्तिगीत ऐकूया.
1: हो साहेब, हो साहेब, फोन घेतल्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: हो धन्यवाद, धन्यवाद.

0: बसून पूजा सांगतोय, तुम्ही डॉक्टर परीक्षित भेगडेंचे उपचार घ्या, अहो तिथे गुडघ्याची झीज मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। दुपारचा 1:01 झाले आहेत। प्रसारित करत आहोत नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह।
4: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह।

0: फोन इन आपली आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. सादर करते होते संजय भुजबळ.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटा

सूर्यवंशी या चित्रपटातलं हे गीत होतं रश्मी विराग यांचं. संगीतकार कौशिक, गुड्डू आणि आकाश. गायक स्वर होता अरिजित सिंग आणि नीती मोहन यांचा. यानंतर ऐकूया तेरी बातों में ऐसा उलझा जिया या चित्रपटातलं रॉमी आणि तनिष्क बागची यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत नीरज राजावत आणि संगीतकार तनिष्क बागची.

0: रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे तान्हाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटातलं. गायक स्वर आहे सुखविंदर सिंग आणि श्रेया घोषाल यांचा, संगीत अजय अतुल यांचं आणि गीतकार स्वानंद किरकिरे.

समृद्ध केलं. सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं. सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं. आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं.

द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात यानंतर ऐकूया राघव चैतन्य आणि प्रीतम यांच्या स्वरात मनोज मुंतशीर यांचं गीत, संगीतकार प्रीतम आणि चित्रपट ॲनिमल.

ॲनिमल चित्रपटातल्या या गीतानंतर आता ऐकूया लापता लेडीज या चित्रपटातलं राम संपत यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गीतकार स्वानंद किरकिरे आणि गायक स्वर आहे श्रेया घोषाल यांचा.

द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जुग जुग जिओ या चित्रपटातलं गीत. गायक स्वर आहे गिप्पी गरेवाल, झहरा खान, तनिष्क बागची आणि रोमी यांचा. संगीत आणि गीत तनिष्क बागची यांचं आहे.

0: हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका.

0: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती, प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच रूप नवे।
1: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड।
2: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप लोकप्रिय झाला। विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारवेकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली। एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचे एक वेगळं असं नातं निर्माण झालं।
3: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पोलिसांचा गराडा आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो।
4: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही।
2: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे। हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला।
5: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभीरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवले।
6: त्यामुळे मी खरा कसा आहे माझं मलाच कळेन असं झालंय। खुद्द जन्मदात्याचं आमच्याबद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ।
2: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होतं आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली।
7: द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात यानंतर ऐकूया ल्युडो या चित्रपटातलं गीत। गीतकार आहेत संदीप श्रीवास्तव, संगीतकार प्रीतम आणि स्वर आहे अरिजित सिंग यांचा।

स्त्री या चित्रपटातलं हे गीत होतं मिका सिंग आणि सचिन जिगर यांच्या स्वरात. संगीतकार होते सचिन जिगर आणि गीतकार वायू.

0: झाला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल.

0: असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून झापते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो
2: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं? ह्या बायकांनी फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
3: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी 9 आणलेत.
1: आणि बाहेर पार्टी दिली आहे, झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
2: झाडाला वाचता येतं का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
3: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मे ला सकाळी 10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमा सदन.
5: द नेक्स्ट वेव्ह हा नव्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया मलंग या चित्रपटातलं सचेत टंडन यांनी गायलेलं गीत. संगीत आहे द फ्युजन प्रोजेक्ट यांचं आणि गीतकार कुणाल वर्मा.

सत्य प्रेम की कथा या चित्रपटातलं हे गीत होतं पायल देव आणि विशाल मिश्रा यांच्या स्वरात. गीतकार ए एम तुराज आणि संगीतकार होते पायल देव. यानंतर घेऊया एक छोटीशी विश्रांती.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती.

0: भारत का गम एक्सपर्ट।
1: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
2: आता ऐकूया गुमराह या चित्रपटातलं जहरा खान आणि अरमान मलिक, सलमा आगा यांनी गायलेलं, तनिष्क पाकची यांचं गीत आणि संगीत असलेलं हे गीत।

गुमराह या चित्रपटातल्या या गीतानंतर आता कार्यक्रमात ऐकूया परम सुंदरी या चित्रपटातलं सचिन जिगर, आदित्य रिखारी, किंजल चटर्जी आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत, संगीतकार सचिन जिगर.

0: परम सुंदरी या चित्रपटातलं हे गीत होतं सचिन जिगर आणि आदित्य रिखारी यांच्या स्वरात. श्रोते हो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोते हो, यानंतर ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी.
2: 2 जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट. आणि मग काय, झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
3: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते, पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
2: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 वाजता सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात
4: सखी विश्व. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. दुपारचे 2 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, आज हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार नौशाद यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्तानं सुरुवातीला ऐकूया दिल दिया दर्द लिया या चित्रपटातलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं शकील बदायुनी यांचं गीत. संगीतकार अर्थातच नौशाद.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया चितचोर या चित्रपटातलं रवींद्र जैन यांचं गीत आणि संगीत असलेलं गीत येसुदास यांच्या स्वरात.

चितचोर या चित्रपटातलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. यानंतर एक निवेदन. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं असं काही जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. निवेदन संपलं. धन्यवाद. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनपढ या चित्रपटात

श्रोते हो अनपढ या चित्रपटातलं हे गीत होतं लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतकार राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार होते मदन मोहन. आणि या सुंदर गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. दुपारचे 2:14 आणि 39 सेकंद झाले आहेत. ठीक 2:15 हिंदीतून समाचार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. व्यक्तिवेद या आमच्या कार्यक्रमात आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आणि स्वागत करूयात आजच्या आपल्यासोबत असलेल्या लायन अनिल मंद्रुपकर यांचा. सर नमस्कार आणि आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: श्रोतो, त्यांचा परिचय आपण जाणून घेऊयात. सामाजिक कार्यकर्ते आहेत. MMS मार्केटिंग मटेरियल्समध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमाधारक, वित्त मंत्रालयाच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स CSR चा अभ्यासक्रम

0: देखील पूर्ण केला आहे आणि 1979 पासून आज तागायत शहरी ग्रामीण कॉर्पोरेट क्षेत्रात सामाजिक कार्यात ते सक्रिय आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत नवी दिल्लीतल्या राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती नासाचा अटल राष्ट्र सेवा पुरस्कार त्यांना नवी दिल्ली इथं नुकताच समारंभपूर्वक माजी केंद्रीय मंत्री डॉ मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते देण्यात आला आणि याच त्यांच्या पुरस्काराच्या अनुषंगानं त्यांच्याशी हे बातचीत. मंद्रुपकर सर हे पूर्वीचे मूळचे सोलापूरकर असलेले आणि सध्याचे पुणेकर झालेले. त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं पहिलं पाऊल कसं पडलं हे श्रोत्यांच्या वतीनं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सर, ही सुरुवात कशी झाली?
1: नक्कीच, 1979 गुजरातमधील मोरबी नावाचा डॅम तो फुटला आणि संपूर्ण भारतातून त्या मोरबीसाठी निधी म्हणजे गोळा म्हणजे होत होता. तर त्यावेळी माझे वय अवघे 15 वर्षाचे होते आणि मी ते 10वीमध्ये होतो. गणेश उत्सवामध्ये शेवटच्या दिवशी 10व्या दिवशी गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे निघते. तर सोलापूरमध्ये एक आमचं छोटंसं मंडळ होतं. आता त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना मी विनंती केली, अरे रोज पेपरमध्ये येत आहे की मोरबीसाठी मदत करा, यासाठी आपण उद्याचा दिवस अतिशय चांगला आहे आणि उद्या गणपती विसर्जन सोलापूरमध्ये आहे, तर आपण काय करू, एक आपलं गाडगं घेऊ की ज्याच्यामध्ये म्हणजे लोक 1 रुपये 2 रुपये जे नाणं असतील किंवा नोटा असतील ते टाकतील. आणि मग आम्ही 4 मित्रांनी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत संपूर्ण मिरवणुकीमध्ये, आमचा विचार होता एक डबा पण एक डब्याच्या ऐवजी 4 डबे झाले आणि रात्री 2 वाजता आम्ही पैसे मोजले तर त्यामध्ये 1578 रुपये 1979 झाले.
0: बर, अच्छा,
1: म्हणजे त्याची रक्कम आज निश्चितपणे जास्त.
0: त्या काळी जी आहे ती मोठी रक्कम म्हणजे सामाजिक कार्यासाठी लोक अशा पद्धतीने मदत करू शकतात हे एक अतिशय उत्तम असं उदाहरण या निमित्तानं आपल्याला निदर्शनास आलं. याबाबत सांगितलं की गुजरातमधलं मोरबी धरण ज्यावेळेस फुटलं होतं आणि त्या मोरबी धरणाच्या अनुषंगानं गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये तुम्ही हा निर्णय घेतलात की आपण आपलं सामाजिक उत्तरदायित्व, आपली काहीतरी मदत यासाठी फुलना फुलाची पाकळी आपण हातभार कसा देऊ शकतो या अनुषंगानं तुमचं जे पहिलं पाऊल पडलेलं होतं. तुम्ही ज्यावेळेस 1979 म्हटलात की मोरबी धरण फुटलं होतं आणि त्या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी तुम्ही ते मदत जी आहे ती सगळी गोळा केली जवळपास 1500 ते 1600 रुपयांची. पण ही मिळालेली मदत मग तुम्ही त्या पूरग्रस्तांसाठी कशी आणि कुठे ती जमा केली किंवा दिली याविषयी थोडंसं सांगा ना.
1: अतिशय उत्तम प्रश्न आपण विचारलात. त्यावेळी सोलापूरमध्ये समाचार नावाचा एक दैनिक पेपर होता आणि त्या दैनिक समाचार मध्ये रोज त्याच्यामध्ये एक आव्हान असायचं
0: की पूरग्रस्तांना
1: की मोरबीसाठी सर्व नागरिकांनी शक्य तेवढी मदत करावी. तर हे 1578 रुपये जेव्हा रात्री 2 वाजता एकत्र झाले तर मला झोप लागली नाही.
0: अच्छा,
1: म्हणजे कधी एकदा सकाळी म्हणजे त्या समाचार संपादकाला जाऊन की त्याच्यासमोर ते 4 डबे म्हणजे ठेवू. तर मी अक्षरशः म्हणजे रात्री 2 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत मी माझ्या मनात म्हणजे असा विचार आला की म्हणजे केव्हा एकदा समाचारचं ऑफिस उघडते आणि आपण जाऊन ते म्हणजे करावं. आणि मग आम्ही तिथे 10 वाजता आम्ही त्या समाचारचं जे संपादकीय कार्यालय आहे तर इथं आम्ही म्हणजे जाऊन पोहोचलो आणि आम्ही त्यांना विचारलं की असं असं आम्हाला माननीय बापूराव म्हणजे जक्कल हे संपादक होते आणि यांना आम्हाला म्हणजे भेटायचं. आम्हाला त्यांनी इमिडिएटली म्हणजे आम्हाला
0: भेटू दिलं,
1: म्हणले की साहेब वर आहेत तुम्ही जाऊन भेटा. लहान लहान होतो आम्ही, हॅपॅन मध्ये होतो तर त्यात तिथल्या स्टाफला म्हणजे असं वाटलं की यांना उगीच याची जास्त चौकशी करायला नको आणि आपण यांना भेटलो. तर ते जक्कल साहेबांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर गामाजलेले होतो.
0: बरं,
1: कारण सोलापूर मध्ये उष्णता असते सर्वांना माहिती.

0: तर जक्कल साहेबांनी आम्हाला पहिलं खुर्चीवर बसायला सांगितलं. घाबरत आम्ही खुर्चीवरती बसलो, कारण
1: दहावीतलं त्यावेळेच 15-16 वर्षाचं जवळपास वय जे असेल तर फार अतिशय आपण असं म्हणूयात की फार प्रगल्भता आलेली आहे, मॅच्युरिटी आलेला आहे असं काही वय नव्हतं ते. बरोबर आहे.
0: आणि मग त्यांनी आम्हाला हा वृत्तांत विचारला की बाबा हे कसं काय तुमच्या मनात आलं, तुम्ही काय केलं वगैरे वगैरे वगैरे. आणि सर्वात विशेष म्हणजे त्यांनी आमच्या पाठी वरती शाबासकीची ताप म्हणजे मारली.
1: वा वा.
0: आणि आम्हाला त्यांनी उसाचा रस दिला. आम्हाला एकदम असं वाटलं की आम्ही खूपच म्हणजे असे VIP आहोत. आणि आम्ही आलो घरी. दुसऱ्या दिवशीचा समाचारचा अग्रलेख संपादक बाबूरावजी जक्कल त्यांनी आमच्यावर लिहिला.
1: अरे वा, क्या बात आहे. पहिलं सामाजिक कार्य आणि पहिल्या सामाजिक कार्याची दखल ती संपादकीय स्वरूपामध्ये अग्रलेख लिहून करणं आणि सोलापूरच्या संचार दैनिक संचारमध्ये त्याला प्रसिद्धी मिळणं, मला असं वाटतं की ही खरी पोस्ट पावती तुमच्या सामाजिक कार्याची पहिली म्हणावी लागेल.
0: आणि त्याच्यामुळे मला म्हणजे हे असं वाटलं की आपण एवढं छोटं काम केलं तर एवढं म्हणजे आपल्याला समाज हा आपल्याला विसरत नाहीये, उलट कौतुक करतो. तर ह्याच्या पुढे आपण जे काही उच्च शिक्षण असेल, नंतर नोकरी असेल, व्यवसाय असेल, पण आपण ह्याच्या पुढे समाज कार्य सोडायचं नाही. बऱ्याच वेळा म्हणजे बहुतांश लोक असं म्हणतात की समाज कार्य हे सेवानिवृत्तीनंतरच हे आहे, पण तिथे जे एक दोन जे धडे मला मिळाले म्हणजे तो युवक बिरादरी असेल किंवा हा मोरबीचा जो काही अनुभव आहे ह्याच्यातून मला वाटलं की जे डे टू डे लाईफ मध्ये आपला व्यवसाय प्रोफेशन बरोबर समाज कार्यही अत्यंत आवश्यक आहे.
1: पण आधीच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला असंही विचारलं होतं की घरामध्ये असं सामाजिक क्षेत्रामध्ये मदत करणं,
0: घरामध्ये सामाजिक वातावरण
1: मंडळी
0: होतं म्हणजे आमचे आई वडील जे आहेत ते अतिशय सामाजिक कार्यकर्ते नव्हते पण सामाजिक भावना होती.
1: बर.
0: म्हणजे घरातल्या प्रत्येक येणाऱ्या माणसाला चहा पान जेवण
1: जाणं विचारणं
0: हे विचारणं आमच्याकडे म्हणजे अतिशय तो एक रेग्युलर अशी आमच्याकडे फिनॉमेना होता, म्हणजे पद्धत होती ती. आणि आमच्या वडिलांना लग्न जुळवणं
1: बर अच्छा
0: हा त्यांचा छंद होता.
1: बर अच्छा.
0: आणि त्यांच्या डायरीमध्ये म्हणजे 1975 ते 1990 पर्यंत जवळजवळ 250-300 मुलांच्या आणि मुलींची
1: माहिती असायची.
0: आणि सर्वात विशेष म्हणजे ते हे काम जे आहे विनामूल्य होतं त्यांचं.
1: बर.
0: तर मला वाटतं की तो एक जो असतो म्हणजे वारसा.
1: हा म्हणजे तो वारसा आहे आणि आपण म्हणूयात की एक प्रकारचं जणू काही बाळकडूच तुम्हाला जे आहे ते सामाजिक कार्याचं हे अगदी सुरुवात मिळालेलं.
0: कारण माझ्या आई वडिलांचं म्हणजे आयुष्यातलं जे काही गोल होत किंवा उद्दिष्ट होत तर ते पैसा नव्हतंच, माणसं होती.
1: वा, क्या बात आहे. त्यासोबतच युवक बिरादरीमध्ये सुद्धा तुमचं कार्य आहे तर अनिलजी हे युवक बिरादरीचं जे कार्य आहे तर ते कसं चालतं किंवा त्यामध्ये नेमकं तुमचं कार्य काय आहे?
0: 1982 मध्ये मी 18 वर्षाचा होतो आणि त्यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या म्हणजे अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होतो. तर त्यावेळी मी युवक बिरादरी ही महाराष्ट्रातील राज्यव्यापी संघटना एक युवकांचं प्लॅटफॉर्म म्हणजे होतं की युवकांना समाज कार्यामध्ये म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी ही तर मुंबई बेस्ड हे युवकांसाठी प्लॅटफॉर्म म्हणजे होतं. आणि या प्लॅटफॉर्ममुळं मी म्हणजे 1982 ते 1984 पर्यंत वृक्षारोपण, रक्तदान आणि सामाजिक प्रश्नावरती म्हणजे उपाय यावरती मला काम करण्याची मला संधी मिळाली. आणि तसं युवक बिरादरी ही राज्याची युवकांसाठी एक NGO आहे.
1: बर.
0: तर माझ्या सुरुवातीच्या माझं जीवन सुरू झालं या प्लॅटफॉर्मचा मला अतिशय उपयोग झाला.
1: सामाजिक कार्यामध्ये सक्रिय व्हावं

0: असं आपल्याला का वाटलं आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रिय होत असताना आपली अशी काही कौटुंबिक पार्श्वभूमी वगैरे होती का किंवा काय, तर याबाबत थोडस बोलूयात ना आपण.
1: मराठीमध्ये म्हणतात की प्रत्येक माणसाचा काहीतरी पिंड असतो.
0: हो,
1: तो माझा बालपणापासून तो माझा पिंड म्हणजे होता.
0: बर बर.
1: की दुसऱ्यांच्या वेळी आपण उपयोगी जाणे,
0: बर,
1: दुसऱ्यांच्या मदतीसाठी आपल्या क्षमतेनुसार, म्हणजे क्षमतेनुसार म्हणजे वेळ, कारण मी जेव्हा लहान होतो त्यावेळी मी काही माझ्याकडे भरपूर पैसे नव्हते समाज कार्य करण्यासाठी, पण माझा तो अटिट्यूड होता.
0: बर.
1: आणि त्या अटिट्यूड मधून मी एक संवेदनशील माणूस आहे.
0: बर.
1: म्हणजे मला लहानपणापासून म्हणजे कुणी अडचणीत असेल,
0: अच्छा,
1: म्हणजे कुणाचे दुःख असले तर याचे मला मनापासून वेदना होत. आणि तो माझा मूळ स्वभाव संवेदनशील असल्यामुळे तर मलाही समाजकार्याची लहानपणापासून आवड निर्माण झाली.
0: बर. सर, तुम्ही लायन्स पुणे इको फ्रेंड्स ही जी संस्था आहे, तर यांच्या वतीनं पर्यावरणाशी हस्तांदोलन करण्यासाठी मैत्रीचा जो एक प्रकारचा हात आपण पुढे केलाय, तर या तुमच्या उपक्रमाविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: असं मी लायन्स क्लबशी 1988 पासून मी जोडलो गेलेले, कारण जेव्हा म्हणजे कमिन्स इंडियाच्या मार्फत जेव्हा मध्य प्रदेशमध्ये माझी बदली झाली MP मध्ये,
0: अच्छा,
1: म्हणजे सिंगरोली नावाचं ते मायनिंग एरिया होता.
0: बर.
1: आता तिथे इंजिनियर म्हणून मी माझी ट्रान्सफर झाली. तर मी 1988 मध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनल जॉईन केला तिथे.
0: बर.
1: आणि त्यावेळी माझं वय म्हणजे 24 होत आणि लायन्स क्लबची फी 2500 होती आणि माझा महिन्याचा पगार 2500 होता.
0: अच्छा.
1: पण समाज कार्यामध्ये जर तुम्हाला मोठं काम करायचं असेल तर तुम्हाला प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते.
0: हो,
1: आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल ही जागतिक संघटना आहे.
0: हो.
1: ह्याच्यामुळे मला 2500 पगार याचा विचार मी केला नाही आणि मी MP मध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनलची जॉईन मध्ये झालो.
0: हो.
1: आणि मग ह्याच्यानंतर मी MP तून UP मध्ये गेलो, UP तून बिहारमध्ये गेलो, झारखंडमध्ये गेलो, आंध्रामध्ये गेलो.
0: अच्छा.
1: पण की आपल्या प्रोफेशन बरोबर, म्हणजे कमिन्स इंडिया ही मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि या ऑर्गनायझेशनमध्ये मी प्रोग्रेस होत असताना जिथे जिथे माझी 6 राज्यात ट्रान्सफर झाली तर मी लायन्स क्लबची माझी मेंबरशिप सुद्धा ट्रान्सफर केली.
0: बर.
1: हे माझ्यामध्ये जरा थोडस वेगळं आहे, कारण मराठी माणूस एकदा पुण्याच्या बाहेर गेल्यानंतर तर तो एक तर तो जात नाही आणि गेला तरी
0: इतरांशी त्या मानाने जसं मिसळून राहायला पाहिजे तर तो तेवढा राहत नाही
1: आणि बाहेर जरी आला तरी तो ह्याचा प्रयत्न असतो की 1-2-3 वर्षामध्ये ट्रान्सफर पुन्हा पुण्यात घ्यायचं,
0: परत कसं जाता येईल.
1: पण मी माझ्या 40 वर्षाचा प्रवास जो काही माझा होता म्हणजे कमिन्स इंडियामध्ये, तर ह्याच्यामध्ये 20 वर्ष मी पुण्याच्या बाहेर होतो.
0: बर.
1: आणि त्या 20 वर्षामध्ये कंपनीचं काम म्हणजे अतिशय उत्तम केलं, कंपनीमध्ये प्रमोशन होत गेले आणि त्याच्या बरोबर मी लायन्स क्लब इंटरनॅशनलची म्हणजे जिथे जिथे ब्रँच आहे म्हणजे माझ्या बदलीच्या ठिकाणी ती मी ट्रान्सफर घेतली आणि मी पुन्हा म्हणजे त्याच उत्साहाने या 6 राज्यामध्ये लायन्स क्लबच्या मार्फत आणि इतर एनजीओच्या मार्फत मी सामाजिक काम केलं.
0: बर. पण मग तिथं पर्यावरणाशी जी आपण म्हणूयात की इको फ्रेंडली, पर्यावरण पूरक किंवा
1: याविषयी मी आपल्याला
0: थोडस
1: मी तुम्हाला हे देतो, जरा
0: मी तो पुढे केलेला
1: बॅकग्राऊंड मी देतो की मी हैदराबाद वरनं 2004 मध्ये माझी पुण्यात ट्रान्सफर झाली.
0: ओके.
1: आणि पुण्यामध्ये आल्यानंतर पण मी लायन्स क्लब जॉईन केला सहकारनगर आणि मग नंतर मी मला जगाचा अभ्यास आणि सामाजिक अभ्यासाची आवड आहे, ह्याच्यामुळे मी अनेक म्हणजे मॅगझिन्स, वर्तमानपत्र, न्यूज मीडिया ह्याच्याशी मी अतिशय जवळीक माझी असते. आता मी 2004-05 मध्ये प्रत्येक पेपर मध्ये वाचायचो.
0: अच्छा.
1: इंग्लिश म्हणजे मुख्यतः.
0: बर.
1: ग्लोबल वॉर्मिंग, हवामान
0: बदल
1: आणि जर आत्ताच आपण पर्यावरणाचं

0: रक्षण नाही केलं तर आपल्या पुढच्या पिढीला याचा खूप त्रास होतो. ह्याच्यामुळे माझ्या मनामध्ये विचार आला की लायन्स क्लब भरपूर आहेत
1: बरोबर,
0: पण पर्यावरणावरती काम करणारा एक लायन्स क्लब आपण चालू करावा.
1: बर बर,
0: म्हणून मी 2006 मध्ये
1: अच्छा
0: पर्यावरणावरती काम करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड
1: अच्छा
0: याची मी स्थापना केली. आणि माझ्या कमिन्स इंडिया मधले बरेच सहकारी त्या क्लब मध्ये जॉईन झाले आणि बाहेरचे मी प्रोफेशनल जॉईन झाले. आणि ह्याच्यानंतर आम्ही काय विचार केला, ग्राम विकास.
1: अच्छा,
0: कारण भारताची प्रगती होण्यासाठी प्रत्येक गाव हे सक्षम झालं पाहिजे. मग ते शिक्षण असेल, आरोग्य असेल. आता आमच्या क्लबनी पहिल्याच वर्षी निर्मल ग्राम हा जो केंद्र सरकारचा जो उपक्रम होता की प्रत्येक गावामध्ये 100% शौचालय झाली पाहिजेत.
1: बरोबर,
0: तर आम्ही हा प्रोजेक्ट आम्ही आमच्या क्लबची जेव्हा स्थापना झाली तर तेव्हाच आम्ही सर्वांनी विचार केला की आपण काहीतरी मोठा प्रोजेक्ट करायचा. आणि मग आम्ही काय केलं की केट शिवापूरच्या जवळ आरवी नावाचं गाव 200 उमरेत म्हणजे 200 फॅमिली आहेत. मग आम्ही तिथल्या ग्रामस्थांशी बोललो आणि तिथले जे आरोग्य अधिकारी आहेत जिल्हा परिषदचे डॉक्टर अजित कारंजकर यांचा पण आम्ही सल्ला घेतला की आम्हाला तुमच्या एरियात एखादं गाव या निर्मल ग्राम म्हणजे प्रोजेक्टसाठी आम्हाला द्या. तर ह्यांनी आम्हाला आरवी हे जे गाव आहे म्हणजे केट शिवापूर पासून म्हणजे आतमध्ये 7 किलोमीटर आहे हे गाव आम्हाला त्यांनी सुचविले. याच्यानंतर आम्ही ग्रामस्थांची मीटिंग घेतली आणि त्यांना आम्ही विश्वासात घेतलं आणि आम्ही सांगितलं हा जरी प्रोजेक्ट 7 लाखाचा असेल म्हणजे 2006 मध्ये एकूण 110 शौचालय पण ह्याच्यामध्ये 100% निधी तर लायन्स क्लब देणार नाही. आपल्याला हा भागीदारी या तत्वावरती राबवायचा आहे कारण त्याच्यात तुमचा हिस्सा असेल तर तुमची जबाबदारी असेल. मग आम्ही 7,000 रुपयाला एक शौचालय असं आम्ही त्याचं प्लॅनिंग केलं आणि त्या 7,000 मध्ये 4,000 रुपये लायन्स क्लब आणि 3,000 रुपये लाभार्थी.
1: बर,
0: लाभार्थी म्हणजे त्या तिथली
1: जे प्रयोग कुटुंब वापरणार आहे ती
0: कुटुंब म्हणजे. आणि अशा रीतीने आम्ही प्रत्येक रविवारी त्या आरवी गावात जाऊन म्हणजे आमचे इको फ्रेंडचे मेंबर्स आणि एक्सपर्ट्स तर आम्ही हा 110 म्हणजे शौचालय 2 वर्षामध्ये पूर्ण केले. आणि आम्हाला ह्याच्यासाठी म्हणजे केंद्र सरकारचं 1 लाखाचं बक्षीस गावाला म्हणजे मिळालं आणि राष्ट्रपती अवॉर्ड हा म्हणजे पुरस्कारही मिळाला. तर याचा आम्हाला सर्व मेंबरना अतिशय आनंद तेव्हा पण झाला आणि आता पण झाला. तर लायन्स क्लब इंटरनॅशनल मध्ये सर्वात प्रथम म्हणजे आमच्या क्लबनी म्हणजे स्वच्छ भारत म्हणा निर्मल ग्राम म्हणा 100% शौचालय म्हणा हा आम्ही प्रकल्प अतिशय उत्तमरित्या आणि टाईम बाउंड पूर्ण केलं.
1: अच्छा, थोडंसं तुम्हाला पाठीमागे घेऊन जायला मला आवडेल की त्यावेळेस तुम्ही मोरबी धरण 1979 फुटलेलं होतं तेव्हा तुम्ही तो जो निधी पूरग्रस्तांसाठी उभारला होता आणि त्याची दखल सोलापूरच्या वर्तमानपत्रानं घेतली होती. पण मग ती जी तो जो तुम्ही सामाजिक उपक्रम राबवला होता तर ते तिथपर्यंतच मर्यादित राहिलं का तुमच्या कॉलेज आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये सुद्धा तुमचे सामाजिक क्षेत्रातलं काम जे आहे ते सुरूच होतं.
0: खरं सांगायचं म्हणजे 1919-1920 पासून जे सामाजिक उपक्रम सुरू झाला तो सातत्याने तो पुढे चालू राहिला.
1: बरं,
0: ह्याचं फक्त स्वरूप म्हणजे बदललं.
1: मग ते स्वरूप महाविद्यालयीन जीवनामध्ये कसं होतं?
0: हा, तर ते महाविद्यालयाने असं होतं की

0: आमच्या इंजिनिअरिंगला अनेक विद्यार्थी खेड्यामधनं यायचे, म्हणजे अकलूज, मोहोळ, उस्मानाबाद वगैरे, नगर वगैरे वगैरे. तर ह्यांना तिथं आल्यावरती प्रत्येकाला हॉस्टेल मिळायचं नाही.
1: अच्छा.
0: हॉस्टेल हे म्हणजे रँकिंग च्या प्रमाणे असायचं. मग आम्ही ह्यांना गावामध्ये त्यांना राहण्यासाठी म्हणजे कोली म्हणजे उपलब्ध करून म्हणजे देणे, म्हणजे त्यांच्या मेसची सोय करणे. ह्याच्यानंतर सोलापूर मध्ये पानपोई चौकात,
1: हा चौका चौकामध्ये रांजण
0: पानपोई असे मोठे रांजण ठेवायचे. ह्याच्यासाठी आम्ही आमच्या मित्रांच्या इथून आणि म्हणजे सोलापूर मधले काही लहान उद्योजक यांची मदत घेऊन चौकात चौकात आम्ही पानपोई चालू केला. ह्याच्यानंतर जे 10वी आणि 12वीचे जे काही विद्यार्थी होते, जे गरीब विद्यार्थी होते की ज्यांना ज्यांना पुस्तकं वह्या विकत घेण्यास अडचण म्हणजे असायची, आता आम्ही काय करायचो की हे म्हणजे जी चांगल्या घरातली मुलं पास झालेली आहे त्यांना विनंती करून म्हणजे त्यांचे पुस्तकं आम्ही घ्यायचो.
1: अच्छा.
0: आणि वह्या पण आम्ही घ्यायचो, कारण त्या वयामध्ये
1: कोरी पण
0: जवळजवळ 20-25% हे राहायची. मग आम्ही ते म्हणजे जुनी पुस्तकं घेऊन म्हणजे नव्या विद्यार्थ्यांना द्यायचो, त्यातली पानं काढून जो बाइंडर म्हणजे असायचा, आजकाल तो नाहीये, आजकाल बाइंडर नाहीये. हा, पण आमच्या म्हणजे 1980 ते 1984 मी सोलापूरला होतो इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यावेळी तिथं बाइंडर असेल. आणि मग आम्ही या म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांना 12वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही, हा, तर समाज कार्याला विराम नव्हता.
1: सर, प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणामध्ये सुद्धा आपण सुरू केलेलं हा सामाजिक कार्याचं व्रत जे आहे ते आपण पुढे जोपासत राहिलात. तर लायन्स पुणे इको फ्रेंड्स तर ते आहेतच, शिवाय त्यांची अनेकांशी मैत्री आहे आणि हा मैत्रीचा हात त्यांनी लायन्स इंटरनॅशनल फॉर लायन्स डिस्ट्रिक्ट वनराई या संस्थेशी देखील त्यांनी मिळवलाय. तर याबाबत सांगा ना आम्हाला.
0: लायन्स क्लबमध्ये राज्यांमध्ये पुणे लायन डिस्ट्रिक्ट जो आहे तो 3 जिल्ह्यांचा मिळून आहे.
1: बर.
0: नगर,
1: हा,
0: नाशिक,
1: अच्छा,
0: आणि पुणे.
1: बर.
0: तर या 3 रेणू डिस्ट्रिक्टचा मिळून एक डिस्ट्रिक्ट होतो.
1: बर.
0: तर मी असे मध्य प्रदेश मधले,
1: बर,
0: युपी मधले,
1: हा,
0: बिहार मधले,
1: अच्छा,
0: झारखंड मधले आणि आंध्र मधले,
1: बर,
0: अशा वेगळ्या वेगळ्या डिस्ट्रिक्ट मध्ये जे लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या अंडर म्हणजे आहेत, जगामध्ये 750 डिस्ट्रिक्ट आहेत जगामध्ये, 200 देशांमध्ये. तर ज्या पद्धतीनं म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये की 2004 पासून आता 26 पर्यंत लायन्स क्लब पुणे इको फ्रेंड च्या क्लबच्या माध्यमातून आणि लायन्स क्लब इंटरनॅशनलचा जो हा डिस्ट्रिक्ट आहे, तर ह्यांच्या मार्फत माझं समाज कार्य आणि चालू आहे. तर त्याच पद्धतीने मी जेव्हा 1985 ते 2004 पर्यंत एकूण 5 राज्यात होतो, आता ते 5 डिस्ट्रिक्ट आणि हा डिस्ट्रिक्ट,
1: अच्छा,
0: असे मिळून 6 डिस्ट्रिक्टमध्ये
1: अव्यापणे
0: जे लायन्सचे गोल्स आहेत की म्हणजे एन्व्हायरमेंट, विजन, डायबिटीस, कॅन्सर, या गोल्सवरती एन्व्हायरमेंट माझा आवडता विषय असल्यामुळे मी त्या विषयावर काम केलं.
2: श्रोते हो, व्यक्तिवेध या कार्यक्रमात आताच आपण राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यासाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या अटल राष्ट्रसेवा पुरस्कार प्राप्त लायन अनिल मंद्रुपकर यांच्या कैलास शिंदे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध ऐकला. सादरकर्ते होते विनायक मोरे. श्रोते हो, या मुलाखतीचा पुढील भाग 11 मेला दुपारी 2:30 आपण ऐकू शकाल. व्यक्तिवेध हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून.

श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं. सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं. सुरैया, नूरजहा, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं. आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार

गीतादत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार ह्यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल। श्रोते हो, यानंतर ठीक 3 वाजता सखी सहेली आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू। त्यानंतर 4 वाजता पिटारा या अंतर्गत आपण ऐकू शकाल सेल्युलॉइड केक सितारे। यानंतर काही क्षणातच सखी सहेली आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून।
4: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।

0: सखी सहेली
1: सभी सखियों सहेली।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
3: ये काम किया.
4: और आप अपने प्यार को जब एक सितारे के रूप में स्थापित हो जाने के बाद जब आपने उनसे विवाह किया तो उस समय का अनुभव कैसा रहा? और उस समय तक तो आप जाना माना नाम बन चुके थे. और
3: ये मेरी खुशकिस्मती है कि मेरे पांव हमेशा धरती पे रहे, ना मैं गर्दन उठा के चला हूँ. ये फैक्ट है, मैं चलता भी हूँ तो गर्दन मेरी नीचे होती है. मुझे कोई अंतर नहीं लगा कि मैं स्टार बन गया हूँ, ना मैं स्टार की तरह रहा कभी, ना मैंने कभी सेक्रेटरी रखा, ना स्टार वाली पार्टियां की. अपना अपना मेंटल एटीट्यूड भी होता है.
4: कोई अच्छा सा गीत याद आ रहा हो आपको?
3: आपने कहा तो मुझे एकदम अपने एक गाने का ध्यान आया, जीवन चलने का नाम. जीवन

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
4: ये तो हुआ, लेकिन ये ख्वाबो ख्याल में भी नहीं आया था कि मैं एज ए राइटर, एज ए प्रोड्यूसर, एज ए डायरेक्टर जाके दिलीप कुमार साहब को साइन करूंगा और वो सेट पे मेरे लिखे हुए डायलॉग बोलेंगे, वो मेरी डायरेक्शन के अंडर काम करेंगे. इतना नहीं सोचा था. इतना कुछ हो गया, इसके आगे मैं भगवान से मांगू तो इतने मांग सकता हूँ कि भाई अब तक अच्छा जीवन कटा, आगे भी कृपा रखना, और तो कुछ मांगने को है नहीं.
5: जबरदस्त बात कही आपने. आदमी फिल्म का कोई अगर गीत आपको याद आ रहा हो?
4: उस फिल्म में गीत था, दिलीप साहब और मुझ पे फिल्म आया गया था, कैसी हसीन ये बहारों की.

0: जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट, आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
1: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते, पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
0: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 वाजता सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात
2: सखी विश्व.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 5 वाजले आहेत, ऐकूयात.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.
0: श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत लेखक विश्वास पाटील यांचे पांगिरा कादंबरीचं वाचन. वाचक स्वर आहे गौरी लागू. सादर करते प्रवीण कुलकर्णी.

श्रोत्याहो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत विश्वास पाटील लिखित पांगिरा या कादंबरीच्या अभिवाचनाचा पुढचा भाग. अभिवाचन केले गौरी लागो यांनी. या आधीच्या भागात आपण ऐकलत, माझ्या आदेशानं इकडचं तिकडं होतोय असा तुमचा लाल दिव्यातला संताजी कसा वाटल? हवं असं झालं तर गंगाळ भरून पेढं वाटीन मी. पर साहेब, आपण विरोधी पक्षातली माणसं, असलं कुठलं आलंय आपल्या नशिबात? का आपण विरोधी पक्षातच मरायचं का? अप्पा काळजी सोडा, त्या सत्तारूढ पक्षात सावंताच्या नात्यातली माणसं आहेत. तूर्त तिकडं तिकीट काय मिळायचं नाही. 2 वर्षावर आलेली निवडणूक जिंकायची आणि तिकडं पळायचं. तोवर सावंतांचा सारा मास गळल, कदाचित म्हातारी बी खपल. संताजीला असं भीर मिटल्यागत काय झालं हे मुरारला कळना. तो टकामका त्यांच्याकडे पाहायला लागला. समोरच्या आरशात बघत संताजी पुटपुटला, केस पांढरे झाले, टक्कल पडलं, एक दिवस दातही हालायला लागतील. 2 टर्म झाल्या, काय मिळवलं त्यात? आता पुढे. बाहेर अंधार पडू लागलेला. डोंगरवाडीची मुक्कामाची गाडी सुटायची वेळ झालेली. मुरारला बी घराकडे जायची घाई होती.

सकाळपासून गाईगुरांना वैरणकाडी मिळाली नसेल, मुरार विचार करू लागला. मग आमदार साहेब काय करायचं? कशाचं? हेच डोंगरवाडीचं. तिथं तलाव होता उपयोगाचा नाही. गोरगरिबाच्या अन्नात शेणमाती कालवल, वाडी भिकायला लागल. आत्ताच वाडीची कोंडी झाल्या, माणूस माणसात राहिला नाही. मग काय करूया म्हणता आप्पा? साहेब, तुम्ही तालुक्याचा आमदार आहेसा, ठोस भूमिका घ्या. वाडीची गरीब माणसं तुमचं उपकार जन्मात इसरायची नाहीत. संताजी काही न बोलता शांत बसला. थोड्या वेळानं तसाच पुढं सरला. मुरारच्या कानात सांगू लागला, आप्पा, तुम्ही माझ्यावर लेकरागत प्रेम केलं, मी विसरायचा नाही. आता खरं बोलू, आहे का परवानगी? बोला बोला. गेल्या निवडणुकीत मी फक्त 64 मतांनी निवडून आलो, हे खरं का नाही? वय की म्हणच सांगतो आप्पा, पुढची निवडणूक खूप घासून होणार. तालुक्याच्या राजकारणातनं एकतर श्रीपती उठल, नाही तर संताजी. एकदम हातघाईचं मैदान. बर मग, म्हणूनच आत्तापासनं बांधणी पक्की झाली पाहिजे. आमदार शांत धीम्या सालीनं बोलले, कुणाच्या बी काळजाला पाझर फुटावं असं डोंगरवाडीचं दुःख आहे. त्यांच्या भावना वेदना बघून माझं काळीज हेलावतं. एक सच्चा माणूस म्हणून मला वाडीच्या मदतीला जरूर धावलं पाहिजे. पर या आधीच पांगिरा माझ्या पाठीशी नाही. पांगिऱ्या 10% वर मला कधी मतं पडली नाहीत. येत्या निवडणुकीत काय वाटतील ते झालं तरी पांगिऱ्याची 90% मतं मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आता डोंगरवाडीची मतं किती? फक्त 500 आणि पांगिऱ्याची 4500. पण आमदार साहेब, ठीक आहे ठीक आहे, जनतेच्या वेदना आहेत, दुःख आहेत, पण आम्हालाही थोडं राजकारण बघायला नको का? उशीर झाल्याचं बघून मुरार उठला. मुक्कामाची गाडी चुकू नये म्हणून रिक्षा केली. मुरारन बत्ताशानं स्टँड गाठलं. गाडी केव्हाच निघून गेली होती. अंधारात बुडलेल्या वाटेकडं दोघं टकामका बघायला लागले होते. सकाळच्या पारी बाजी आणि लक्ष्मी मळ्याकडे चालले होते. कितीतरी वर्षानं दोघं जण अशी मिळून रानाकडे निघालेली. संग बंडू मान्याचं औत होतं. बैल नदीकाठच्या मळ्याकडे नेटानं पावलं उचलित होती. बाजीराव पुन्हा पुन्हा बैलांकडे बघित होता. खऱ्या जातीवंत शेतकऱ्यांचं लक्षण. आपण मानलं नाही आणि आता पायावर दगड मारून घेतला तरी बरं, दोन दुपत्या म्हशी डावणीला आहेत, तेवढा चिरमिरच्या संसाराला आधार. काल दुपारी वैजू वहिनीनं केलेला अपमान लक्ष्मी काय विसरली नव्हती. नवरा रानामळात जात नाही, सारखा सोकाजीच्या कडेला सदरेवर बसून असतोय. म्हणून तर लक्ष्मी धान्य धुन्न सोकाजीच्या घरून यायची. बाजीच्या रानात सोकाजीचे गडी राबायचे. सुरुवातीला लक्ष्मी वैजू वहिनीच्या आणि आईसाबाच्या गोड बोलण्याला पागळली. पदरच्या सासूला शिव्या देत वैऱ्या घरी हातभार लावू लागली. पहिली लक्ष्मी वैजू वहिनीला हातभार म्हणून भांडी कुंडी घासू लागायची, धुण्या पाण्यात मदत करायची, घट दुधाचा चहा आणि तळलेला सांजा खायची. हळूहळू वैजू वहिनीऐवजी लक्ष्मीच वाड्यातली भांडी घासू लागली. कामवाल्या बाईसारखी भांडी तिचीच वाट पाहू लागली. अधूनमधून बोलणंही खाऊ लागली. बघता बघता 10 वर्ष गुदरली. बाजीच्या शेतात पिकलेलं धान्य सोकाजीच्या ओसरीवर पडू लागलं. रोजंदारी गड्यासारखी लक्ष्मी आणि बाजी वाड्यातून धनधान्य नेऊन घरात शिजवू लागले. गेल्या 2-3 महिन्यात तर वाड्यातल्या लोकांच्या चालीबोलीत चांगलाच फरक पडला होता. काल दुपारी तर कळच झाला. लक्ष्मी वाड्यातनं 2 पायली तांदूळ घेऊन निघाली. तेव्हा तुझ्या बापाचा माल आहे का असं म्हणून वैजू वहिनीनं गाठोडं हिसकावून घेतलं. रात्रभर नवरा बायकोनं विचार केला, किती दिवस अपमान सहन करायचा? दुसऱ्याची फुकट लाळघोट

यायची आणि त्यांच्या खेटराकडला पडून राहायचं. आपली जमीन आपण पिकवायची, कष्टाची भाकरी खायची. औद काठीसाठी तूर्त दुसऱ्यांची बैलं घेऊ पण खपू पिकवू. औद दिवस उजाडताना जांभूळ मळ्यात आलं तर सोकाजीची औतं बाजीच्या मळ्यातनं फिरत होती. बाजूला बांधावर संपतराव खुशीत बसलेला. वैऱ्याची औतं बघून बाजीचं डोकं फिरलं. तो धावत धावत पुढं गेला. औतं आडवीत ओरडला, बैल थांबवा, कुणाचं रान पेरताय? गडी बावरले. बांधावर बसलेला संपतराव पुढं झाला, गुरमीत पुसू लागला. काय बाजीराव पाटील, इकडं कुठं? रान कुणाचं हाय दिसत नाही वय. लय लवकर आठवण झाली. 6-7 वर्ष कुठं हिंडत होतास? त्या काळात तुला सांभाळला कुणी? तुझा घर प्रपंच चालवला कुणी? बाजीरावचं पण मस्तक भडकलं होतं. तो गड्यांना शिवी हसडून म्हणाला, लेको बऱ्या बोलांना बाहेर होता का हाणू चापकानं? बाजी अवताशी झटू लागला तसा संपतरावांना इशारा केला. गड्यांनी अवतं बाजूला टाकली आणि हातात काठ्या घेतल्या. बाया माग सारून ते बाजीच्या रोखानं येऊ लागले. लक्ष्मीनं राग रंग ओळखला, ती पुढं धावली. तिनं बाजीला बाजूला ओढून घेतला. लक्ष्मी संपतरावला आई माईवरनं शिव्या देऊ लागली. वाटुळं वाटुळं होईल म्हणून ओरडू लागले. बांधावरनं खाली उतरता उतरता बाजी ओरडला, संप्या बघून घेईन, तुला सोडणार नाही, फौजदारी करीन. जा रे जा, 7-12 कुणाच्या नावाचा हाय ते आधी तपासून घे आणि मग कर फौजदारी. बाजी आणि लक्ष्मी विस्कटून विस्कटून गावात आले. लक्ष्मीच्या तोंडाचा पट्टा एकसारखा सुरू होता. बाजीच्या डोक्यात किडा वळवळत होता. संपा 7-12 बोलला. रेकॉर्डला काय घोळ केला का काय त्यानं? दोघ जण तशीच चावडीवर आली. तलाठी अण्णाकडनं 7-12 घेतला. 7-12 खालच्या कोपऱ्यात संपतरावाचं नाव दिसलं आणि बाजी हपकून गेला. नेमका संप्यानं काय तिडा टाकलाय ते कळना. अजून एसटी गेली नसल. भिकू अण्णा एसटी अड्ड्यावरच असतील. बाजी पळत पळत अण्णाकडे आला. अण्णानं 7-12 हातात घेतला. अण्णा बी सरकला. लेका बाजा, हे काय करून बसला? हा काय झालं का अण्णा? गर्भगळीत बाजी बोलला. सोकाजीनं रानात संपाच्या नावाची वहिवाट लावली. 3 एकराची वाट लागली. म्हातारपणी बापाच्या माग चांगला भुंगा लावलास तू. अण्णा आता कसं हो? तलाठ्याला काय मालपाणी देऊन सुधारणा होयाची नाही काय? बाजी, याच्या बापाच्या हातात आता काय आहे? अरे बाळा, ही 14 नंबरची खुट्टी आहे. लगोलग कशी निघल? त्यावर तालुक्याला तक्रार रजिस्टर, प्रांताकडे अपील, कलेक्टरकडे खेटा, ते पार अपिलात पुण्याच्या कमिशनरपर्यंत खेपा. जमिनीचा दावा आहे यो. माणसाचं रक्त पिल्याबिगर सुटतोय का काय? सारं अंग गळाटल्यागत बाजी तिथंच बाजूला मटकन बसला. लक्ष्मीला भरून आलं. पदरडोळ्या लावून ती बोलली, असं खुळ्यावाणी बसू नका, उठा आणि मामंजींचं पाय धरा, तेच तुम्हाला वाचवतील. अगं त्यांच्या पायापाशी जायला मला तोंड कुठं आहे? जन्म देता बाप आहे नव तो. पोटच्या पोरासारखा मी तरी कुठं वागलो ग अप्पाशी? बाजीचं मुरारकडं जायचं धाडस काही होईना. तो उठला आणि पहिला घोरपडे बापूंना भेटला. दुसरा ज्ञानू सावळाकडं गेला. दोघांनी सल्ला दिला, बापाचं पाय धर, तोच करील काहीतरी, गावाच्या मागून हिंडू नको. मुरार आणि राधाई न्याहारी आटपून घरात इसाव्याला बसलेले.

0: राधाईला सारखी हनुमंताच्या लग्नाची काळजी लागलेली. एकदा पोराला हळद लागली, वर्षा दोन वर्षात नातू मांडीवर खेळला की मरायला मोकळं व्हायचं. मग केव्हा बी येऊ दे मरण. अशाच गप्पानं गप्पा चाललेल्या एवढ्यात दारात बाजीराव आणि लक्ष्मी उभे. दोघं बी केविलवाण्या नजरेनं राधाई आणि मुरारकडं बघायला लागलेले. बाजीला बघताच मुरारच्या डोक्यात शिणक भरली. ते राधाईला म्हणले, यो दारात कोण आणि का उभा आहे? चाट डिश हालायला सांग. आप्पा, मेलेल्याला आता लय मारू नका. तुमच्या दारात यायचं नाही तर आम्ही कुठंच आयायचं? बाजीचं डोळं पाझरलं. जा की तुझ्या सख्या बापाकडं. सोकाजीस तुझा खरा बाप म्हणून सांगित होतास. काय अडचण असेल तर त्याच्याच उमऱ्यावर नाक घास जा. मुरार असं टाकून बोलला. निबाजीराव लहान पोरागत मोठमोठ्यानं रडायला लागला. लक्ष्मीनं बिगळा काढला. क्षणभर पाटीलही चमकला. एवढं रडाया ओरडाया काय झालं? राधाईसुद्धा भांबावून गेली. भरून आलेला ढग रिता होईपर्यंत बाजीराव रडला. काहीतरी विपरीत असणार हे राधाईनं ताडलं. ती बाजीला म्हणली, काय झालं? झालं काय ते तरी सांग. काय सांगू आहे, वैर्यानं डाव साधला, माझ्या नावाच्या जांभळीच्या मळ्याचा कब्जा घेतला. काय म्हणतोस? मुरार पाटील ओरडले. काय झालं ते सरळ सांग. श्रोते हो, विश्वास पाटील लिखित पांगिरा या कादंबरीच्या क्रमशः वाचनाचा पुढचा भाग या काही क्षणांच्या विश्रांतीनंतर.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: काय म्हणतोस? मुरार पाटील ओरडले. काय झालं ते सरळ सांग. काल सोकाजीच्या घरात धान्य मिळालं नाही, वाटलं आता स्वतःच्या जमिनी स्वतः कराव्यात. म्हणून सकाळी मळ्यात गेलो तर संपतरावानं हुसकावून लावलं. आपल्या मळ्यावर 14 नंबर का काय तो झाला. साऱ्या उतार्यांवरती सोकाजीचं नाव चढलं. तलाठी अण्णासाहेब म्हणतात, जमिनीत आता आपलं काय बी राहिलं नाही. हरामखोरा, काय काय केलंस हे? वैऱ्याच्या दावणीला माझी सोन्यासारखी जमीन बांधलीस, त्याच्या हातात मान देऊन गळा कापून घेतलास, माझ्या कुळीला बट्टा लावलास, माझं वाटुळ वाटुळ केलंस रे कारट्या. मुरार पाटील पुरता पेटून गेला. अंगाची कायली व्हायला लागली. असा घात कुणी कुणाचा केलं नसल. पाटील बाजीला तोंडाला येईल त्या शिव्या देऊ लागले, तणतणू लागले. मध्येच राधाई बोलली, पाटील, असं बडबडून गेल्या गोष्टी येतात का? यातनं कसं निसटायचं ते बघा. हा गयो साधा तेडा नाय, चांगला चावरी फास आहे हा. यातून निसटणं सोपं नाही. पर माझा दुसरा लोक वकील असं नका, तो काय कायदा बदलणार आहे? पुन्हा कोर्ट आलं, पुरावं आलं, जबाब उलट जबाब आलं. म्हणलं म्हातारपणी सुख लागल तर या पोरांनी माझ्या जन्माचा तमाशा केला, वाटुळं केलं वाटुळं केलं. पाटलांनी 7-12 बघितला. बाजीला सोबत घेऊन त्यानं तडक सोकाजीचा वाडा गाठला. दारात उभा राहून त्यानं हाळी दिली, सोक्या बाहेर ये. गल्लीतली माणसं गोळा झाली, कालवा वाढला.

लोकाजी वाड्यातनं बाहेर आला. मुरार सातबारा नाचवीत विचारू लागला, हे असं का केलंस सोकाजी? आमच्या रानावर तुझी वहिवाट कशी? मी नाव काढून घ्यायला तयार आहे, सोकाजी बोलला. मग नाव चढवलंसच का? तुम्हाला हिशोब दावतो. 8-10 वर्ष बाजीनं सल्फेट वापरलं, बी बियाणं, मोटरीचं पाणी, औतकाटीचा खर्च. वर 50,000 येणं आहे. ते पहिलं फेडा आणि मग तुमचा मळा तुम्हाला घ्या, सोकाजी बोलला. मळ्यातलं उत्पन्न तू अजिबात खाल्लं नसशील म्हण की, मुराद चिडून बोलला. किती पाप करशील सोकाजी, झाडाझडती देशील. एक दिवस बघून घेईन. हाडं म्हातारी झाली पर मन तरणं हाय अजून. इंगादावीन माझा बी, तुझं वाटुळं वाटुळं होईल. मुरार बाजीला घेऊन तणतणत घराकडं माघारी आला. त्यानं लागलीस आंबेपूरला हनुमंताला सांगावा धाडला. संध्याकाळच्या आत हनुमंताची बुलेट गावात आली. तो चांगलाच गोंधळून गेला होता. आधीच मोराच्या पडीसारखा सोन्याचा तुकडा सोकाजीनं पळवला होता. त्यात आहे ती बापजाद्यांची निम्मी जमीन जाणार. फसवणुकीचा कळस झाला. दुष्टपणाला बी लाज वाटावी असं सोकाजीनं केलं. मुरार हनुमंताला बोलला, पोरानो काय करताय? मला सरळ मरू देत नाही का? अरे माझं मढ जाळ्याजोगी तरी जमीन शिल्लक ठेवा. आप्पा जीव गहाण ठेवीन, रक्त ओकीन, पण ही जमीन सोकाजीला जाऊ द्यायचा नाही, हनुमंता बोलला. सुधारित उतार मागायला बापलेख तलाठी अण्णासाहेबकडे गेले. फी दिली आणि उतारे घेतले. न राहून हनुमंता बोलला, अण्णासाहेब हे चांगलं केलं नाही तुम्ही. वकिलासाहेब तुम्ही असं कसं बोलता? जे कायद्याप्रमाणे होतं ते मी केलं. कायदा काय सांगतो? कायदा सांगतो जो माणूस आपली स्वतःची जमीन वहिवाटत नाही त्याची जमीन दुसरा कसत असेल तर 14 नंबरचा उतारा भरा, चौकशी चालू करा. कायद्याचा गैरफायदा घेताय तुम्ही अण्णासाहेब, हनुमंता बोलला. सरकारचं 14 नंबरचं हत्यार गोरगरिबाला तारण्यासाठी दिलंय, मारण्यासाठी नाही. हनुमंतानं तालुका गाठला. 14 नंबर चौकशीवर ताबडतोब घेण्याची मागणी केली. दिवस रात त्याला चैन पडेना. आपण एवढं शिकलो सवरलो, एवढी झकास वकिली जिल्ह्याला चालली आहे आणि गावात हा इंगाचा आखायला मिळावा. म्हातारपणी बापाला किती दुःख द्यायचं. सोकाजीनं पण कायद्याची तयारी केली. गोडबोले वकिलाकडे केस दिली. गोडबोले म्हणाले, अमुरार पाटील माझा 25 वर्षांचा असेल, त्याच्या विरोधातली केस मी कशी घ्यायची हे बरं दिसतं का? साहेब चौपट फी घ्या, पण केस तुम्हीच चालवली पाहिजे. संपतरावानं हिरव्या नोटा टेबलावर टाकल्या. गोडबोले वकिलानं सोकाजीची केस घेतली. मुरारच्या 3 एकरात सोकाजीचा ट्रॅक्टर दिसू लागला. तसा मुरार पेटू लागला. कुणतरी काळजावर ट्रॅक्टर घातल्यासारखं मुरारला वाटू लागलं. रात रातभर तो या कुशीवरनं त्या कुशीवर वळू लागला. जावन सोकाजीची कुऱ्हाडीनं खांडुळी करावी, त्याचं तुकडं करून गिधाडांना घालावं असं त्याला वाटायचं. पण ते शक्य नव्हतं. सोकाजी रायफल काखेला मारूनच इकडे तिकडे फिरत होता. मुरारच्या डोळ्यांपुढं ट्रॅक्टर दिसायचा, रानातनं घुमायचा. मुरारचा जीव खालवर खालवर व्हायचा. तो दचकून उठायचा आणि अंगाला कळा लागल्या गत हनुमंताला म्हणायचा, पोरा काही बी कर, तुझं वकिली डोकं लढ्यू, पण कब्जा सोकाजीच्या हातातनं निघाला पाहिजे. माझ्या रानात त्याचा ट्रॅक्टर बघून हिरीत जीव द्यावासा वाटूया. हनुमंतानं बापाची स्थिती जाणली. सांदी कोपऱ्यातली जुनी गाठुडी उघडली.

ट्रंका उलट्या पालट्या केल्या, जुनी कागदं शोधली, दिवाणी दावा दाखल केला. तोंडाला फेस येईपर्यंत हणमंतानं कोर्टापुढं आपली बाजू मांडली. केसचा निकाल लागेपर्यंत कब्जा कुणाच्याच हाती न देण्याचा निर्णय कोर्टानं घेतला. खास कोर्ट रिसिव्हर नेमला. रानातनं ट्रॅक्टर बाहेर निघाला तेव्हाच मुरारचा जीव आबदारी झाला. गावात पाणी जसं नावानावं हटायला लागलं तशी माणसं पाण्यासाठी घायकुतीला येऊ लागली. तंटे बखेडे वाढू लागले. 2 वर्षामागं तुका आंधुळा म्यानातला तंटा खडकावरच्या दगडू म्हाताऱ्यानं मिटवला होता. 2 वर्षामागं तुका आणि धुळा मानातला तंटा खडकावरच्या दगडू म्हाताऱ्यानं मिटवला होता. 2 सालात बरंच वारं फिरलं. गेल्या थंडीत दगडू म्हातारही मरून गेला. विहिरीतलं पाणी तळाला लागलं. तुका अंजनानं नुसतं एकरभर माळवं विहिरीकाठी केलं होतं. 2-3 दिवस साचल तेवढं पाणी उडवलं तरी सगळे चिरे भिजत नव्हते. त्यातच शनिवार रविवार धुळाला पाणी देण्याचा वायदा होता. पाणी कमी आल्यानं धुळाही कुरकुरायला लागला. महिना झाला तुकानं धुळाचं पाणी पुरं बंद केलं. आपण खपून वीर काढली, स्वतःला पाणी पुरणान गावाला दानधर्म का करता असा टोमणा जनानं तुकाच्या मागं लावला. धुळाची गवारी घेवडा जागच्या जागी जळाला. त्याची बायको आधीच रोजगार हमीच्या कामावर जाऊ लागलेली. घडी पुरा कातावून गेला. रोज सोकाजीच्या पायापाशी जाऊन खोळ्यागत बसू लागला. वैतागानं विचारू लागला, आभा पाणी नाही काय करू, सांगा तरी काय करू. काड की विहीर, कुठल्या तरी योजनात प्रकरण बसवून देतो, कर कामाला सुरुवात. अव पर हिरीला पाणी कुठं लागतंय, पिण्याजोग्या 4 घागरी तरी मिळतील. आणि हो काळ असाच राहतोय का, पुढच्या साली पाऊस पडल तवा लागल तितकं पाणी फुटल. हातपाय मोडून बसून तरी काय करायचं, आबा म्हणत्यात त्याप्रमाणे पुढं तरी पाणी फुटल, विहिरीचं काम सुरू करू. 2 वर्षामागं जिथं धुळानं थोडा खड्डा मारला होता तिथंच पालापाचोळा बाजूला केला, जागा साफ केली आणि गडी बायका पोरं घेऊन कामाला लागला. तुका अंजना पळत पळत विहिरीकडं आले. मान्याच्या भावकीतली माणसं पुढं झाली. धुळाला सांगू लागली, परत भांडण तंटा का उकरून काढतोस, काम बंद कर. हातातली पार धुळानं दणकन बाजूला टाकली. कोपरापासनं हात जोडून तो म्हणला, देवानू मला कुणा बरं भांडायचं नाही, तंटायचं नाही, माझं मला पाणी नको का. उपाशी तापाशी बायकापुरं घेऊन मी कुठल्या मुलकाला जाऊ, माझ्या घासात माती कालवू नका. मी पाया पडतो तुमच्या, माझा खोळंबा करू नका, माझं मला काम करू द्या. धुळा हट्टाला पेटला, कुणाचं काही ऐकना. त्यानं दिवसभर उन्हातानात घाम गाळला, हाताला फोड आलं, दमछाक झालेला गडी कसा बसा घरला आला. दिराची हीर झाली की आपल्या हिरीचं पाणी कमी होणार बंद होणार हे जनीनं ताडलं, तिला चैन पडना. एकरभर भाजी जळून खाक झाल्याची तिला दिसू लागली. गबगार झोपलेला तुकाला ती रातची पुन्हा पुन्हा जागी करायची, कळवळीनं सांगायची, कारभारी काय बी करा, तालुक्याला जाऊन मनाई आणा, मळा जळल माझा. अगं झोप तरी लागू दे, जाईन ना सकाळनं, सारखी रिक्रिक रिक्रिक रिक्रिक नको लावू. दुसऱ्या दिवशी तुका तालुक्याला गेला. 500-700 खर्च झाला पण येताना मनाई घेऊन आला. तिसऱ्या दिवशी धुळानं इरीचं काम बंद ठेवलं. धुळा हौसान बारकी पोरं रडत घरला आली. दिवसभर धुळाच्या डोळ्याचं पाणी काय तुटलं नाही. दुसऱ्या दिवशी पहाटना गुरांना वैरण घालायसाठी तुका घरातनं बाहेर पडला.

वळीच्या पेंड्या काढल्या आणि अंधारातच दावणीत टाकू लागला. गुरं वैरण हुंगाय लागली. काळ्या म्हशीच्या नाकाडावरनं तुका मायेनं हात फिरवू लागलेला, जरासा वाकलेला. तो झटक्यात कुऱ्हाडीचं पातं त्याच्या टाचेवर बसलं. चटकन पायामागची शीर तुटली, चळकन रक्ताची चिळकांडीवर उडाली. तुका दावणीत उताणा पडला. तोच त्याच्या हातावर, पायावर, अंगावर कुऱ्हाडीचे सपासप वार पडू लागले. अंधारात तुकानं धुळाला ओळखला आणि तो ओरडला, धुळ्या बाळा काय करतोस तू, माझा सक्का भाव आहेस. एक कुऱ्हाड दांडकन तुकाच्या मानवर पडली आणि त्याचा आवाज बंद झाला. घटकत बोंबाबोंब झाली. दावणीतला मुडदा उराशी घेऊन जनी बोंबलाया लागली. अंधाराच्या काळजाचं पाणी पाणी व्हावं अशी जनी हमरू लागली. श्रोते हो, विश्वास पाटील लिखित पांगिरा या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी. आजचा कार्यक्रम आता इथेच संपला. पुन्हा भेटूया सोमवारी संध्याकाळी 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 5:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. ऐकूयात
2: पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
5: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
5: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
5: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
5: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
5: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
4: सहकार्यम यशोधनम. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.

श्रोते हो, पुन्हा आय केअर सांजधारा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलात संत तुकाराम महाराजांचा अभंग सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, स्वरबद्ध केला होता कमलाकर भागवत यांनी.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुना गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला, स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: रेडिओ आणि टीव्हीवरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920119417 9920114917.
1: श्रोते हो, आज त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांचा स्मृतिदिन, तेव्हा आजच्या कार्यक्रमात आता ऐकूयात त्यांची ही दोन गाणी.

0: बालकवी ठोंबरे यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि गायलं होतं लता मंगेशकर यांनी.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93565-160-175.
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो? हो मग.
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98238-5852-852.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनातली ही बालकवी ठोंबरे यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकलीत.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. खरं

0: आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: सवाल माझा प्रेमाचा या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं अच्युत ठाकूर यांनी.
1: पुन्हा ऐकू.

0: प्रपंच चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेली ग दि माडगुळकर यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती सुधीर फडके यांनी. आणि याबरोबरच पुन्हा आय केअर सांजधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: श्रोते आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करीत आहोत पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे महानगरपालिका हद्दीतील पाणी कपात रद्द करण्याचे निर्देश महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले आहेत. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका हद्दीतील पाणी पुरवठा सुरळीत रहावा यासाठी आज महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठकीत शहरातील विद्यमान पाणीसाठा, जलशुद्धीकरण व्यवस्था, वितरण प्रणाली तसंच संभाव्य पाणीटंचाईच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. तसंच पुणे शहराला ज्या धरण साखळीतून पाणी पुरवठा होतो त्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. आगामी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यवस्थापन सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनानं सर्वंकष नियोजन करण्याच्या सूचना महापौर मंजुषा नागपुरे यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. पालखी मार्गावरील संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणं, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करणं तसंच ठिकठिकाणी स्वच्छतागृह उभारणं आवश्यक असल्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत आगमन आणि प्रस्थानाच्या मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती तातडीनं पूर्ण करावी तसंच वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक सेवा केंद्र उभारावीत तसंच भाविकांच्या सोयीसाठी PMPML बससेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. देशाच्या 16व्या जनगणनेला 1 तारखेपासून सुरुवात झाली असून आज अखेरपर्यंत पुणे जिल्ह्यातील 66,193 नागरिकांनी स्वगणना केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. स्वगणना ही ऐच्छिक असून नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करून 15 मे 2026 पर्यंत स्वगणना पूर्ण करायची आहे. सर्व नागरिकांनी आपल्या परिसरातील इतर नागरिकांनाही अद्ययावत माहितीसह स्वगणना करण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डूडी यांनी केलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा संरचनात्मक आराखडा करण्यासाठी तातडीनं इरादा जाहीर करावा अशा सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणाची 14वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत येरवडा ते कात्रज भुयारी मार्गासाठी स्वतंत्र उद्देश वहन संस्था निर्माण करावी अशी सूचना राज्यमंत्री मिसाळ यांनी केली होती, त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. अचूक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी आणि शाश्वत सुधारण्यासाठी ड्रोन हे क्रांतिकारक साधन असून ड्रोनमुळे अचूक शेती, पीक निरीक्षण आणि कीटकनाशक फवारणी करणं शक्य होतं असं माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी म्हटलं आहे. राज्यव्यापी महाड्रोन यात्रेचा शुभारंभ गायकवाड यांच्या हस्ते आज हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सफाई कर्मचाऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता केंद्र आणि राज्य शासन मिळून काम करत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाकरता मॉडेल स्वरूपात दिशादर्शक काम करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंह डागोर यांनी दिले आहेत. सफाई कर्मचारी

0: कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि अडचणी निवारण करण्याकरता उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला डिजिटल युगाशी जोडण्याच्या उद्देशानं भारतातील पहिल्या ERP अर्थात एंटरप्राइजेस रिसोर्स प्लॅनिंग औद्योगिक प्रदर्शनाचं आयोजन पिंपरी चिंचवड इथल्या ॲटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये येत्या 7 ते 9 मे कालावधीत करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुलं राहणार असून देशभरातील 100+ ERP कंपन्या, तंत्रज्ञान पुरवठा आणि स्टार्टअप त्यामध्ये सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकोडे यांना यावर्षीच्या निनाद बेडेकर स्मृती पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. निनाद बेडेकर यांच्या 11व्या पुण्यतिथीला येत्या रविवारी 10 मे रोजी पुण्यात प्राच्यविद्या पंडित तसंच वाकाटककालीन कला आणि स्थापत्यशास्त्राचे जाणकार अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 38 अंश तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. उद्या देखील याच प्रकारचं हवामान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:05 आणि 15 सेकंद झाली आहेत. ऐकूयात.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: मनी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: ऐकूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी कैफी आझमी यांचे बोल, एस डी बर्मन यांचं संगीत आणि गीता दत्त यांच्या आवाजाने मुग्ध करणारं कागज के फूल या चित्रपटातलं हे गाणं. 1959 मध्ये प्रदर्शित झालेला कागज के फूल हा भारतातील पहिला सिनेमास्कोप होता असं सांगतात की 1959 मध्ये काही चित्रपटगृहांमध्ये नवीन सिनेमास्कोप फॉर्मॅटसाठी प्रोजेक्टर असल्याने गुरुदत्त यांना हा संपूर्ण चित्रपट दोनदा शूट करावा लागला. एकदा वाईड स्क्रीन सिनेमास्कोप फॉर्मॅटमध्ये आणि एकदा नियमित 35 mm फॉर्मॅटमध्ये. या चित्रपटात त्यांनी खूप पैसा, प्रेम आणि ऊर्जा गुंतवली होती. पण या चित्रपटाच्या व्यावसायिक अपयशानंतर मात्र गुरुदत्त खूपच निराश झाले आणि त्यांनी त्यानंतर त्यांच्या स्टुडिओतील सर्व चित्रपट अधिकृतपणे इतर दिग्दर्शकांनी दिग्दर्शित करावे असं सांगितलं. मंडळी, याच चित्रपटातलं अजून एक बहारदार गीत ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 30 41 42.

0: मराठी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111497।
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आपण बोलतोय कागज के फूल या चित्रपटाबद्दल। व्यावसायिकरित्या अपयशी ठरल्यानंतर सुद्धा कागज के फूल या चित्रपटाला 2 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले। कॅमेरामन व्ही के मूर्ती यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी आणि एम आर आचरेकर यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी हे पुरस्कार मिळाले होते। 1959 मध्ये त्याच्या थीममुळे लोकांना ओळखता न आलेला हा चित्रपट कागज के फूल 1980 मध्ये पुन्हा एक कट क्लासिक म्हणून पुनर्जीवित करण्यात आला। आजही अनेक फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये हा चित्रपट अभ्यासक्रमाचा एक भाग आहे। मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल, आणि जाता जाता ऐकूयात कागज के फूल या चित्रपटातलं गीतकार कैफी आझमी यांचं, एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे अजरामर गीत।

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राच्या विविध भारती सेवेचे कार्यक्रम. संध्याकाळचे 6:15 आणि 25 सेकंद झाली आहेत. ऐकूयात
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेली पी सावळाराम यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटासाठी.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.

रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 1149 17

अवघाची संसार या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेली वसंत अवचरे यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती वसंत पवार यांनी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: मग आता ही भीती घालूया.
1: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
1: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
1: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
1: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
2: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
1: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
2: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11.
3: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेली, शांता शेळके यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055775 9921057575। आंबेकर लॉन्स शाही समारंभासाठी।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

सुधीर फडके आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं कामा पुरता मामा चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार यशवंत देव. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: साहेब।
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72।

0: सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरातलं हे बालगीत होतं. शांता शेळके यांचं संगीत नियोजक होते सी रामचंद्र.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: जगदीश खेबुडकर यांची गीतरचना राम कदम यांच्या संगीत नियोजनात लक्ष्मी चित्रपटासाठी गायली होती उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. आणि श्रोतेहो, याबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूयात.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
3: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 10वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी, श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 10वा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे, हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखं करून असं म्हणतायत. गीताईमध्ये विनोबा लिहितात, मग त्यास ऋषिकेश जणू हसत बोलिला, करिता असता शोक दोन्ही सैन्यात तो तसा. आपण पाहिलं की मी लढणार नाही हा आपला निर्णय अर्जुनाने श्रीकृष्णाला एकदम सांगून टाकला. जणू काही तो त्याचा अंतिम निर्णयच होता. सिदंती मम गात्राणे, म्हणजे माझी गात्र शिथिल झालेली आहेत असं सांगून त्याने आपलं गांडीव धनुष्य चक्क टाकून दिलंय. रथातल्या आसनावर तो मटकन खाली बसलाय. अर्जुनाची ही स्थिती खरोखरच केविलवाणी होती, नवे हास्यास्पद अशीच होती. ज्याच्या शौर्याचा डंका त्रैलोक्यात गाजत होता असा अर्जुन शोकाकुल झाला होता. एका सामान्य मनुष्याप्रमाणे अश्रू ढाळत होता. युधिष्ठिरासारखा तो कधीच मवाळ नव्हता किंवा भीमासारखा आक्रमकही नव्हता. आपल्या स्वभावसिद्ध क्षात्र धर्माचं आजपर्यंत स्थिर मनाने पालन करत आला होता. याआधीही धृतराष्ट्रपुत्रांनी पांडवांबरोबर आपलं शत्रुत्व उघडपणे दाखवले.

अनेक वेळा कटकारस्थान केली होती, युद्ध छेडली होती, परंतु आताचं युद्ध हे खरोखरच निर्णायक असंच ठरणार होतं. आणि अशा महत्वाच्या वेळी अर्जुन असा अयोग्य निर्णय घेत होता. अज्ञातवासात विराट राजाच्या गायी परत मिळवण्यासाठी त्याच्यावर अशाच एका युद्धाचा प्रसंग ओढवला होता. समोर त्याचे हेच सगळे आप्तजन गुरुजन होते, पण तेव्हा नाही त्याची गात्र शिथिल झाली, तेव्हा नाही तो असा शोकाकुल झाला. बृहन्नळेच्या रूपातही त्याने हे युद्ध एकट्याने जिंकलं होतं, इतकं सामर्थ्य त्याच्या अंगी होतं. आणि आता सैन्याच्या मध्यभागी उभा अर्जुन जणू काही त्याच्या द्विधा मनस्थितीचं प्रतीक बनला होता. लढावे की लढू नये अशा कात्रीत त्याचं मन अडकलेलं होतं. भवतालच्या 18 अक्षौहिणी सैन्यामध्ये त्याला सगळेच जण त्याचे स्वजन दिसत होते, सगळेच त्याचे सगळे सोरे वाटू लागले होते. या सगळ्यांच्याच हत्येचं पातक मला लागणार या विषादाने तो गलितगात्र झाला होता. त्याच्या विचारांचा परीघ खूप मर्यादित झाला होता, त्यामुळेच ऐन क्षणी तो युद्ध न करण्याच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचला होता. अर्जुनाचं हे असं वर्तन खरोखरच हास्यास्पद असंच होतं. शिष्यते अहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, मी तुमचा शिष्य आहे, मला कल्याणकारक मार्ग दाखवा, असं म्हणून तो श्रीकृष्णाला पुरता शरण गेला. एक शरणागत शिष्य स्वतःचा निर्णयही देत होता. भगवंतांच्या ओठावर किंचित स्मित उमटलं. युद्ध टाळण्याचे एका कमी प्रयत्न केले गेले होते, परंतु कशाला यश येतच नव्हतं ना, आणि म्हणूनच हा महायुद्धाचा प्रसंग येऊन ठेपला होता. हे सर्व जाणत असूनही प्रत्यक्ष रणभूमीवर मात्र अर्जुनाचं मन हे असं कच खाऊ लागलं होतं. इतका वेळ अर्जुनाचं बोलणं भगवंत ऐकत होते, आता ते काही सांगणार होते आणि शिष्य ऐकणार होता. युद्धाचं कथन करणाऱ्या संजयाने राजा धृतराष्ट्राला भारत असं संबोधून अर्जुनाबरोबरच भगवंतांचे बोल तुम्ही श्रवण करा असं जणू काही त्याला सुचवलं. काय होतं भगवंतांच्या त्या हास्यात? अर्जुनाच्या अशा वागण्याचं आश्चर्य तर नक्कीच होतं, परंतु त्याच्या केविलवाण्या अवस्थेचा उपहास नव्हता. मग आपल्या अवतार कार्यातील आज एक अतिशय महत्वाची कामगिरी पार पडणार आहे याचं समाधान होतं की त्यांनी जसं घडावं असं ठरवलं होतं तसं ते घडत होतं याची प्रसन्नता, की अर्जुनाबरोबरच अखिल मानवजातीला आश्वासित करणारी माया, काहीही असलं तरी त्या हास्याला गूढतेची एक किनार होती. ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृतासम दिव्य औषधी, वैद्य सूची निरवधी निदानींची, तैसे विवरतु असे श्री अनंतु, तया दोन्ही सैन्या आंतु, जयापरी पार्थो भ्रांती सांडी, ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेचा कोपी थोकले स्नेह आधी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, असाध्य रोग पाहून ज्याप्रमाणे वैद्य निर्वाणीच्या अमृततुल्य दिव्य औषधीची ताबडतोब योजना करतो, त्याचप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होते. श्रीकृष्णांनी तो हेतू मनात धरला, मग ते रागाने बोलायला लागले ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते. स्वामी चिन्मयानंद लिहितात, अशा प्रकारे मतिगुंग झालेला आणि गोंधळलेला जीव अर्जुन जेव्हा भगवान श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा परमात्मा स्मितहास्य करून जीवाला त्याच्या अंतिम यशाची खात्री पटवून देतात. खरं पाहिलं तर आपल्या वनवासाच्या अंतिम लक्ष्याचं अर्जुनाला चांगलंच ज्ञान होतं. पाशुपतास्त्र, वारुणास्त्र, दंडास्त्र अशी अनेक अस्त्र त्यांनी भगवान शंकर, वरुण, इंद्र, यम, कुबेर यांच्याकडून मिळवली होती, परंतु आपल्या आप्तेष्टांप्रती निर्माण झालेली करुणा त्याला मोहग्रस्त करत होती. आपल्या निर्णयाची योग्यता त्याला अशी अंतिम क्षणी तपासून पाहावीशी वाटली होती. इतके दिवस कानाडोळा केलेल्या भावनांनी असं ऐन प्रसंगाला डोकं वर काढलेलं होतं. खर तर प्रत्यक्ष श्री कृष्ण सखा सारथी असताना त्याला कशाचंच भय वाटण्याचं कारण नव्हतं. तो निर्धास्त मनाने शत्रूला सामोरं जाऊ शकला असता. आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा श्रीकृष्णासारखा दुसरा गुरु नाही हे त्याला चांगलंच माहिती होतं. वैराग्याच्या उदयाने त्याच्या मनात आत्मजिज्ञासा निर्माण झाली होती, वृत्ती शांत झाल्या होत्या, विवेक जागृत होत होता. हाच तो क्षण होता निकृष्टाकडून उत्कृष्टतेकडे जाण्याचा, आत्मोद्धाराचा, नराचा नारायण होण्याचा. आता तत्वज्ञानाचं बोधामृतच व्यवहाराचं गणित सोडवणार होतं. हाच क्षण ठरला भगवद्गीतेचा जन्म.

क्षण हे अमृत आपण सर्वांना हे असं ऐतच हाती आलं. अर्जुनाचा विषाद संपूर्ण विश्वाला कल्याणकारक ठरला. या श्लोकाचा आजच्या संदर्भात विचार करायचा झाला तर हे महत्वाचं की आपला गुरु हितचिंतक हा तुमच्या प्रश्नांनी विचारांनी व्यथित झालेला नाही, चिडलेला नाही, तो स्थिर आहे. त्याला आपल्या मानसिक स्थितीतून बाहेर काढण्याचा मार्ग माहिती आहे. तो आपल्या बाबतीत सकारात्मकच विचार करतोय. श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य गूढ आहे पण उत्सुकता वाढवणार आहे, आश्वासक आहे, आपल्याविषयी वाटणारा जिव्हाळा दाखवणार आहे. असा गुरु समोर असेल तर समर्पण करून ऐकण्याची तयारी किती महत्वाची हे आपल्याला हा श्लोक सांगतो.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 10वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण @pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून झापते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो.
3: भलत्याच स्ट्रॉंग आहे तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
4: या आहेत दुर्गा.

0: काळजी, अगदी इरसाल. आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
1: मी बाहेर पार्टी दिली आहे झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
2: झाडाला वाचता येत का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
0: काय होत मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

मालिका 101 उमा सदन गुरुवारी 7 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आता काही क्षणातच म्हणजे 7 वाजता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम जय माला मुंबई केंद्रावरून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक. दररोज

संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
3: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची. श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत, ऐकूयात.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. बेला के फूल या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोते हो, आज संगीतकार नौशाद यांचा स्मृती दिन. तेव्हा आजच्या डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांचीच संगीतबद्ध केलेली काही निवडक गाणी.

शकील बदायूनी यांची गीतरचना नौशाद यांच्या संगीत नियोजनात गंगा जमुना चित्रपटासाठी गायली होती लता मंगेशकर यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे वेला की फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.

0: मेरे महबूब या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. गीतकार संगीतकार जोडी होती पुन्हा एकदा शकील बदायूनी नौशाद. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुणे, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणे गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: शकील बदायूनी आणि नौशाद या गीतकार संगीतकार जोडीचं हे होतं लीडर चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: कोहिनूर चित्रपटातलं हे होतं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं. शकील बदायुनी यांचं गीत. संगीतकार होते नौशाद.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

दिल दिया दर्द लिया या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या

0: मुघले आजम चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शकील बदायूनी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं नौशाद यांनी. श्रोते हो, आजच्या डॉक्टर परिक्षित फेगडे बेला के फूल कार्यक्रमात आपण ऐकलीत संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलेली काही निवडक गीतं. आणि याबरोबरच डॉक्टर परिक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी सीमा सहस्रबुद्धे आता आपली अनुमती घेते. शुभरात्री. 101 मेगाहर्ट्सवर पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून जय हिंद.